एफएम 100.5 वरून आकाशवाणी

सुप्रभात रसिक श्रोते हो, FM 100.5 मेघाहर्ट्झवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. आज 4 जुलै 2026 आमच्या आजच्या प्रसारणात सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. रसिक प्रसारण सभेला आम्ही आरंभ करीत आहोत मंगल ध्वनीनं.

FM 100.5 मेघाट्सवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, 6:05 झालीत. प्रसारित करीत आहोत अर्चना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अजित कडकडे यांच्या आवाजात संत तुकाराम महाराज यांचा अभंग. संगीत आहे वैभव पाटील यांचं.

श्रोतेहोत्तच आपण सुधीर फडके यांच्या आवाजात अण्णा जोशी यांची गीतरचना ऐकलीत. सांगित होतं नीलकंठ अभ्यंकर यांचं. आपण ऐकत आहात अर्चना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून. संजीव अभ्यंकर यांच्या आवाजात ऐकूया संत रामदास स्वामी यांचे गी यांचा अभंग. संगीत हे केदार पंडित यांचं.

हृदयातच आपण सजीव अभ्यंकर यांच्या आवाजातील रचना ऐकलीत. ऐकूया जितेंद्र अभ्यंकर यांच्या आवाजात ऋषिकेश रानडे यांची गीतरचना, राहुल देशपांडे आणि आनंद कुरेकर यांचं संगीत असलेलं.

आशा भोसले यांच्या आवाजात संत ज्ञानेश्वर माऊली यांचा अभंग आपण ऐकलात. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया समूह स्वरातील देशभक्तीपर गीतरचना मुकुंद पुल्लीवार यांच्या गीताला संगीत दिलेलं आहे वसंत अंधारे यांनी.

0: श्रोते हो, या देशभक्तीपर रचनेबरोबर आजचा आमचा अर्चना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. FM 100.5 MHz वर आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत कृषी संपदा हा कार्यक्रम. आजच्या कृषी संपदा कार्यक्रमात आपण ऐकणार आहात पावसाळ्यात पशुधनाला होणारी पोटफुगी आणि त्यावरील उपाय, याविषयी डॉक्टर MV वडाळकर यांनी दिलेली माहिती.
1: बलरी बलरी दादा बलरी बलरी बलरी बलगडी दादा बलरी.
2: पावसाळा हा सगळ्यांना जरी हवा असा वाटत असला तरी पावसाळ्यामध्ये हवेची आर्द्रता वाढते, बाष्प वाढतं आणि ह्या सगळ्या गोष्टी जीवाणूच्या वाढीला अतिशय पोषक असल्यामुळे बरेचसे आजार हे पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा पावसाळ्यात आपल्याला बघावयास मिळतात. यामध्ये सगळ्यात एक महत्त्वाचा भाग असा आहे की जनावरांचं ज्या ठिकाणी चारा टंचाई किंवा जनावरंही कुपोषित असतात अशा जनावरांच्या संदर्भामध्ये त्यांची प्रतिकार क्षमता आधीच कमी झालेली असते आणि पावसाळ्यानंतर अशा परिस्थितीमध्ये जर का त्यांना अशा तऱ्हेचा जीवाणूचा जर का समजा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये जर का शिरकाव झाला किंवा त्याला आपण म्हणतो इन्फेक्शन झालं तर अशा परिस्थितीमध्ये ही जनावरं लवकर बळी पडतात आणि त्यांना तो रोग होण्याची शक्यता फार जास्त असते. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीला जी काही जीवाणूचे रोग आपल्याला जनावरांना जे होऊ घातलेले आहे ते किंवा शक्यता असते त्या संदर्भामध्ये आपल्याला जे काही महत्त्वाचे रोग आहेत आपण जीवाणूजन्य ते आपण शक्यतो आपण या ठिकाणी चर्चा करूया. पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळा जनावरांना पोटफुगी होण्याची शक्यता असते. त्याचं कारण असं की याआधी जनावरांना हिरवं चारा हा न मिळाल्यामुळे जनावरं तशीही थोडीफार कुपोषित असतात किंवा जेव्हा त्यांना हिरवा चारा उपलब्ध होतो त्यावेळेला त्या आधाशीप्रमाणे तो खायचा प्रयत्न करत असतात. बऱ्याच वेळा हा चारा ओला असतो, ज्यावेळेला आपण बाहेर सोडतो चरायला त्यावेळेला गवत हे ओलसर स्वरूपात असतं आणि अशा तऱ्हेचा चारा हा जास्त प्रमाणात जेव्हा खाल्ला जातो त्या ठिकाणी पोटामध्ये कुठे पोटामध्ये गॅस तयार होतो. याचे दोन प्रकार असतात, एक तर पाण्यामध्ये जर अशा प्रकारचा गॅस जर ट्रॅप झाला तर त्याला ब्लोट असं म्हणतात आणि नुसताच जर गॅस असेल तर तो टिम्पनी म्हणून त्याला संबोधलं जातं. तर ब्लोट हा जो काही प्रकार आहे त्यामध्ये नेहमी शेतकरी सर्वसाधारणपणे जेव्हा पोटफुगीचा आजार होतो त्यावेळेला जनावरांना सोडा म्हणा किंवा पाण्यामध्ये सोडा म्हणा किंवा तेल वगैरे घेऊन असं काहीतरी घरगुती उपाय करतात. परंतु ब्लोट जर झाला असेल तर या संदर्भामध्ये हे उपाय काही वेळेला परिणामकारक ठरत नाहीत. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये ताबडतोब पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये जाऊन डॉक्टरांची मदत घेऊन या पोटफुगीवरती जर इलाज केला गेला नाही तर मात्र जनावर दगावण्याची शक्यता असते. कारण यामध्ये जो काही गॅस पोटामध्ये तयार होतो तो गॅस पोटाच्या पडद्यावरती दाब येऊन पुढे फुफ्फुसावरती पडत असतो आणि त्याच्यामुळे जनावरांना श्वास घ्यायला अडचण होते, त्रास होतो आणि वेळीच उपचार नाही केला तर अशा वेळेला जनावरांचा श्वसनरोध होऊन मृत्यू होण्याचीसुद्धा शक्यता असते. त्यामुळे वेळीच या संदर्भामध्ये ताबडतोब उपचार करणं खूप गरजेचं आहे.
0: श्रोते होत, तसं आपण कृषी संपदा कार्यक्रमात पावसाळ्यात पशुधनाला होणारी पोटफुगी आणि उपाय याविषयी डॉक्टर MV वडाळकर यांनी दिलेली माहिती ऐकली. आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे. 6:45 होत आहेत. ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या महाराष्ट्र वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

0: ओलावा दीर्घकाळ टिकून राहतो. पेरणी बियाण्याच्या आकारापेक्षा 3 ते 4 पट जास्त खोलीवर करावी. लहान बियाणं कमी खोलीवर, मोठं बियाणं थोडं जास्त खोलीवर पेरावं.
1: सकाळचे 6:46 झाली आहेत. आरोग्यम धनसंपदा.
2: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4 आणि शेवटचा.
3: नमस्कार श्रोते हो. लहान मुलांमध्ये हर्निया हे बऱ्याच जणांनी ऐकलेलंही नसते, तर लहान मुलांमध्ये हर्निया होऊ शकतो का? हर्निया हा मुलांमध्ये सर्वात सामान्य शस्त्रक्रिया लागणाऱ्या आजारांपैकी एक आहे. यात पोटातील आतडे किंवा इतर उती पोटाच्या भिंतीतील छोट्या उघड्या मार्गातून जांघेत किंवा अंडकोशात येतात. मुलांमध्ये हर्निया हा बहुतेक वेळा जन्मजातच असतो. तो त्याचं वजन उचलण्याशी किंवा दुसऱ्या कोणत्या आजाराशी काही कनेक्शन नसते. मुलांच्या जांघेत किंवा अंडकोशात येणारी जाणारी जर सूज दिसत असेल तर हे त्याचं सामान्य लक्षण आहे. मुलं रडत असताना, खोकताना किंवा खेळताना ती सूज असते आणि झोपल्यावर ती सूज कमी होते. बहुतेक वेळा हर्नियामुळे वेदना काहीच होत नाही, पण सूज कायम राहते. वेदना होणे किंवा उलट्या होणे किंवा मूल खूप अस्वस्थ होणे ही धोक्याची चिन्ह असतात. हर्निया मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसतो, पण मुलींमध्येही तो होऊ शकतो. मुलींमध्ये जांघेच्या भागात येणारी सूज ही त्याचं मुख्य लक्षण आहे. काही वेळा हा हर्नियाच्या पिशवीमध्ये अंडाशय म्हणजे ओव्हरी अडकू शकते, त्यामुळे मुलींमध्ये हर्नियाकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. जांघेत कोणतीही येणारी जाणारी गाठ किंवा सूज दिसल्यास बालशल्य विशारदांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. बऱ्याचशा पालकांना असं वाटते की बाळ आता लहान आहे, मोठं झालं की हर्निया कमी होईल, तर ही चुकीची समजूत आहे. मुलांमध्ये हर्निया स्वतःहून कधीही बरा होत नाही आणि निदान झाल्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला हा नेहमीच दिला जातो. यात धोके काय आहेत? इलाज न करण्यामुळे हर्नियाच्या आतडी अडकू शकते, अशा वेळी रक्तपुरवठा बंद होऊ शकतो आणि तातडीची शस्त्रक्रिया करावी लागू शकते. सामान्यतः बाळ जितकं लहान तितक्या लवकर उपचार करणं गरजेचं असू शकते, त्यामुळे इथे वयाचं काही पाबंद नाहीये. जर बाळ लहान असेल तर हर्निया लवकर करणं आवश्यक आहे. विशेषतः नवजात बाळांमध्ये आणि लहान अभ्रकांमध्ये शरीरातील अवयव अतिशय नाजूक असतात आणि त्यांची शारीरिक क्षमता मर्यादित असते, त्यामुळे शस्त्रक्रियेमध्ये अनावश्यक विलंब झाल्यास गुंतागुंत होण्याचा धोका जास्त असतो. हर्नियाची शस्त्रक्रिया अतिशय साधी आणि सुरक्षित असते. बहुतेक मुलांना त्याच दिवशी घरी जाता येते आणि काही दिवसात ते पुन्हा नेहमीप्रमाणे खेळू शकतात. लक्षात ठेवा, हर्नियाची गाठ येते जाते म्हणून ती बरी होत नाही. वेळेवर उपचार केल्यास गुंतागुंत टाळता येते आणि परिणाम उत्कृष्ट मिळतात. मुलगा असो किंवा मुलगी, जांघेत दिसणारी येणारी जाणारी गाठ ही सूज नेहमी हर्नियाची खूण असू शकते. वेळेवर निदान आणि शस्त्रक्रिया केल्यास गुंतागुंत टाळता येते आणि मुलाचे आरोग्य पूर्णपणे सुरक्षित राहते. अजूनपर्यंत आपण लहान बाळांच्या विकारांचे निदान, त्यांची शस्त्रक्रिया, शस्त्रक्रियेचे वेगळ्या वेगळ्या पद्धती जसे ओपन सर्जरी किंवा लॅप्रोस्कोपी किंवा रोबोटिक सर्जरी ह्यावर माहिती करून घेतली. आजच्या काळात मुलांमध्ये शस्त्रक्रिया पूर्वीपेक्षा खूपच सामान्य आणि सुरक्षित झाल्या आहेत. ह्या दुर्मिळ किंवा घाबरण्यासारख्या गोष्टी राहिल्या नाहीत. योग्य वेळी निदान, अनुभवी बालशल्य चिकित्सकांकडून उपचार आणि सुसज्ज रुग्णालयातील सुविधा यामुळे आज बहुतेक शस्त्रक्रियांचे परिणाम अत्यंत चांगले मिळते.

0: त्यामुळे बाळास कुठलाही विकार आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क करा आणि शस्त्रक्रियेला घाबरू नका.
1: श्रोते हो, आताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकला. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.
2: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. सकाळचे 6:50 झाली आहेत. परिसर
3: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, गेल्या अनेक वर्षांपासून जलसंधारण, सांडपाणी व्यवस्थापन आणि नदी पुनरुज्जीवनासाठी अत्यंत मोलाचं काम करणाऱ्या जलनायक डॉक्टर स्नेहल दोंडे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. मॅडम, आजच्या भागामध्ये आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की एकूणच महाराष्ट्राच्या ज्या काही नद्या आहेत त्यांची स्थिती सुधारण्यासाठी आपण कोणकोणत्या महत्त्वाच्या सूत्रांचा आपण वापर करू शकतो. तुम्हाला जवळजवळ 12 राज्यांमध्ये तुम्ही नदी पुनरुज्जीवनाच्या मोहिमेचं नेतृत्व करत आहात तुम्ही, तर तुम्ही काय सांगाल?
4: आता बघा, सर्वात इम्पॉर्टंट जो आहे आपल्या नदीचा जेव्हा आपण विचार करतो, जसं मी सुरुवातीला बोलले की नदीच्या छोटे छोटे ओळे हे नालेचा आयडेंटिफाय करून त्याचे डिमार्केशन करणं खूप गरजेचं आहे. आज आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी पण वारंवार 2009, 2015, 2019, 2023 ती GR काढलंय की आपल्याला डिमार्केशन करणं आवश्यक आहे. तसंच मी देशभराचा जो बाकीच्या स्टेटचा त्याबद्दल पण, कारण जेव्हापर्यंत आपण प्रॉपरली ह्या वॉटर बॉडीजचे किंवा नदीचे ओढे नालेचे जेव्हापर्यंत आपण प्रॉपर डिमार्केशन आणि नोटिफिकेशन खूप गरजेचं असतं. म्हणजे नोटिफिकेशन मिळालं म्हणजे ते नदीला प्रोटेक्शन मिळालं. आज जेव्हा आपण परदेशात बघतो, इक्वाडोर आणि बाकीच्या कंट्रीजमध्ये, त्यांच्या कंट्रीमध्ये त्यांनी एक लिव्हिंग एंटिटीचा त्यांना दर्जा दिलेला, त्यामुळे तिथे बघा एकदम स्वच्छता आहे. आपण इथे मा मानतो, आपण म्हणतो लिव्हिंग एंटिटीचा आपल्या इथे पण दर्जा देतो, पण आपण शेवटी काय त्याच्याबरोबर आपण व्यवहार काय करतोय. त्याच्यामुळे खूप गरजेचं आहे आज की सर्वात आधी आपले सगळे ओढे नाले नदीचं डिमार्केशन करणं, नोटिफिकेशन करणं, जेणेकरून काय होईल की जिथे जे टाउन प्लॅनिंग असू द्या की कुठलाही जर काही जर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा जेव्हा आपण बोलतो, त्याची ड्रेनेज सिस्टम जी असते ती आपल्याला जर ड्रेनेज चॅनल्स आपल्याला समजते, म्हणजे स्ट्रीम ऑर्डर्स, म्हणजे छोटे छोटे स्ट्रीम ऑर्डर्स आणि छोटे छोटे नदी, जेव्हा की हा इरिगेशन डिपार्टमेंट WRD डिपार्टमेंटचं काम आहे एकदम प्रायोरिटीवर ह्या सगळ्यांचं डिमार्केशन नोटिफिकेशन करणं. तर माझं मते तर सर्वात आधी हे व्हायला पाहिजे. दुसरं आहे की जो लोकल कम्युनिटी आहे त्यांच्यामध्ये पण आपल्याला अवेअरनेस, कारण आज आपल्याला दिसत आहेत की आपल्या देशात आपण खरोखरच इतके लकी आहोत की आपल्याला 2000 ते 3000 mm आपल्याला रेनफॉल आहे, पाऊस होतो, पण आपण त्याचं काही हे करत नाही, आपण जलसंधारणचा जास्त विचार करतच नाही. आपण जेव्हा ह्या पावसाच्या पाणीला जेव्हा आपण जिरवणार मातीत, म्हणजे अंडरग्राऊंड जेव्हा सपोर्ट मिळणार ह्या नदीला, तेव्हा नदी पूर्ण वर्ष वाहती राहणार. नाहीतर आज आपण काय करतो, पेरिनियल नाही आहे ही नदी, सीझनल आहे. आपण सगळे पेरिनियल नदीला सीझनल बोलत चाललो आहे, म्हणजे आपण एक नॅचरल रिसोर्सला आपण आपल्या पद्धतीने एकतर कुठेही वाकून टाकतो, कुठेही फिरवतोय. म्हणजे एक लक्षात ठेवा, नदीच्या मियँड्रिंग ही खूप गरजेची असते, म्हणजे जी फिरून फिरून जाते ना, म्हणजे जे मी सांगितलं आता सूक्ष्मजीवबद्दल, माती आणि नदीचा जो संबंध, आपण जर आपल्या पोटाचा विचार केला, आपला जो इंटेस्टिनल सिस्टम कसा आहे, त्या पद्धतीने नदी, त्याला मियँड्रिंग म्हणतात, ते मियँड्रिंग आपण संपून टाकलं, आपण काय केलं, आपण आपल्या नदीला स्ट्रेट करून टाकलं, आपल्या टाउन प्लॅनिंगला पूर्ण मियँड्रिंग करून टाकलं, म्हणजे सगळं उलटा सुलटा आज आपलं व्यवस्थापन आहे. तर हे समजणं खूप गरजेचं आहे.
3: श्रोते, मागच्या 4 आपण सांडपाणी प्रक्रिया आणि नदी संवर्धनासाठी निसर्ग आधारित उपाय कोणकोणते आहेत, त्याचबरोबर या कामामध्ये GIS आणि रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, सांडपाण्यावर प्रक्रिया करत असताना कोणत्या महत्त्वाच्या निकषांवर आपण काम करायला हवं, आणि याचबरोबर आजच्या भागात आपण नद्यांची स्थिती सुधारण्यासाठी कोणती सूत्रे आपण लागू करू शकतो याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मॅडम, आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
4: धन्यवाद आपण बोलवल्याबद्दल.
2: परिसर या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. हा कार्यक्रम

0: पण पुन्हा एकू शकाल दुपारी 2:10. सकाळी 6:55 संस्कृत बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही
1: आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंता प्रवाचिका रिचा झा.
2: FM 100.5 मेघाट्सवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो 6:55 झाली. प्रसारित करीता जाणून घेऊ आमच्या आजच्या दिवसभरातील कार्यक्रमांविषयीची थोडक्यात माहिती. श्रोतेहो 7:10 पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या सहक्षेपित होतील. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या महाराष्ट्र वाहिनीवरून. 7:40 दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पुना गाडगीळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 7:40 भावधारा या कार्यक्रमाची वेळ असेल 7:45. 8:00 दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात, 8:15 भावसरगम हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल 9:00. मात्र दरम्यान म्हणजेच 8:40 ते 8:40 या वेळेत आपण ऐकणार आहात पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, की जे आम्ही सहक्षेपित करू. 9:00 विविध भारती प्रसारण सभेचे विविधरंगी कार्यक्रम सहक्षेपित होतील. 10 ते 10:30 या वेळेत आपण प्रासंगिक हा संवाद आपण ऐकू शकाल. यात निसर्ग संवर्धन याविषयी आशादेवी पाटील यांची रत्ना निकम यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. सादर करते सुमित सूर्यवंशी. 10:30 ते 11 या वेळेत आपण ऐकणार आहात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 11 ते 12 या वेळेत मिश्र संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 12:00 वनिता मंडळाचे कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्र वाहिनीवरून सहक्षेपित केले जातील. 1:00 ते 5:30 विविध भारती प्रसारण सभेचे विविधरंगी कार्यक्रम सहक्षेपित होतील. दरम्यान म्हणजेच 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या महाराष्ट्र वाहिनीवरून, त्यानंतर 1:40 जिल्हा वार्तापत्र सहक्षेपित केलं जाईल. 3:00 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणीच्या महाराष्ट्र वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जातील. 5:30 युवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्र वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. 6:10 विविध भारती प्रसारण सभेचे विविधांगी कार्यक्रम सहक्षेपित होतील रात्री 11:00. यात दरम्यान काही कार्यक्रम सहक्षेपित तसेच प्रसारित केले जातील. यात ठीक 7:00 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या महाराष्ट्र वाहिनीवरून, त्यानंतर 7:30 किसानवाणी हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून. यात आज आपण ऐकणार आहात शिवार गप्पा. यात पीक पेरणीनंतरचे व्यवस्थापन याविषयीची माहिती आपल्याला मिळणार आहे. संकलन आणि निवेदन आहे वैशाली गिरासे यांचं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते सुमित सूर्यवंशी. 8:05 आकाशवाणीच्या महाराष्ट्र वाहिनीवरून राष्ट्रीय मराठी बातमीपत्र सहक्षेपित होईल. त्यानंतर 8:45 समाजच्या संध्या हे दिल्ली केंद्रावरून बातमीपत्र प्रसारित होणार आम्ही सहक्षेपित करू. 11:00 दिल्ली केंद्रावरून हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या सहक्षेपित केल्या जातील. तर श्रोती हुई होती आमच्या आजच्या दिवसभरातील कार्यक्रमांविषयीची थोडक्यात माहिती. FM 100.5 ऐकत रहा आकाशवाणी धुळे केंद्राचं प्रसारण. आमची यानंतर उद्घोषणा ठीक 7:00.

एफ एम 100.5 मेघाट्सवर आम्ही आकाशवाणीच्या आधुनिक केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजातील ही प्रार्थना.

FM 100.5 मेघाट्सवर आम्ही आकाशवाणीच्या आधुनिक केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजातील ही प्रार्थना.

0: कविता वाचन महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
1: कुछ पाने की हो आस आस कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
2: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
3: हॅलो अँड वेलकम टू फिफा वर्ल्ड कप 2026 स्ट्रेट फ्रॉम द मायामी स्टेडियम वेअर मेसी विल बी सीन इन ॲक्शन इन व्हॉट कुड बी हिज लास्ट वर्ल्ड कप.
2: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये PhD करणारी उत्साही आरोही.
4: के हम खो गए प्यार की रागिनी में.
2: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
5: सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून.

लता मंगेशकर यांच्या आवाजातील प्रार्थना आपण ऐकली तुंबरठा या चित्रपटातील. FM 100.5 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे. श्रोते हो, 7:05 होत आहेत. ठीक 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांची

0: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
1: आकाशवाणी पुणे, मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्याच्या विविध भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत. आजही अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा

0: अंदाज. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात आज मँचेस्टरमध्ये दुसरा T20 सामना. आता सविस्तर बातम्या. मुंबई पुण्यासह राज्याच्या बहुतांश भागात काल सकाळपासून दमदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे अनेक ठिकाणी नाले बंधारे भरून वाहू लागल्यामुळे तसंच काही ठिकाणी दरडी कोसळल्यानं त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला. तसंच काही ठिकाणी जनजीवनही विस्कळीत झालं. या पावसामुळे राज्याच्या अनेक भागात नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आजही मुसळधार पावसाचा अंदाज दिल्यानं पालघर, ठाणे यासह काही जिल्ह्यांमध्ये आज शाळा महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात काही बंधारे पाण्याखाली गेले असून शिंगणापूर बंधाऱ्यावरून पाणी ओसंडून वाहू लागलं आहे. गडहिंग्लज इथल्या पर्यायी पुलाचा भाग खचल्यानं तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सांगली शहरासह शिराळा, वाळवा आणि मिरज तालुक्यात पावसाचा जोर अधिक आहे. वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत असल्यानं पाणी पातळीत वाढ होत आहे. रायगड जिल्ह्यात सतत कोसळत असलेल्या पावसामुळे अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली तर डोलवहाळ इथं कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. वरंध घाटात दरड कोसळल्यानं महाड भोर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पोलादपूर महाबळेश्वर हा आंबेनळी घाट 6 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसंच रात्रीच्या वेळेस पावसाळ्यात वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड शहरातल्या जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. प्रशासनानं नागरिक आणि व्यापाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. चिपळूणमधल्या वशिष्ठी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल अर्थात NDRFचं 26 जणांचं पथक आधीच चिपळूणमध्ये दाखल झालं आहे. रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात काल मोठी दरड कोसळली त्यामुळे महामार्गावर काही भागात एकेरी वाहतूक सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालही कमी अधिक प्रमाणात पावसाची संततधार सुरूच होती. तळेरे, गगनपावडा, कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करूळ घाटात काल दुपारी दरड कोसळल्यानं काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. कुडाळ तालुक्यात अकेरी गावात एका शेतकऱ्याचा ओहोळात वाहून गेल्यानं मृत्यू झाला. धुळे शहरासह जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हतनूर धरणातून तापी पाणीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सुलवाडे मध्यम प्रकल्पाची पातळी वाढत असून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पावसामुळे मालेगाव शहरातील घर कोसळून आजीसह नातवाचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातल्या हतनूर धरणात पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. तसंच शेळगाव प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातले उघडे किंवा नादुरुस्त मॅनहोल्स, साचलेलं पाणी आणि त्यातून बालकांच्या जीवितास निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं राज्यातल्या सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि संबंधित स्थानिक प्रशासनाला तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. पाऊस सक्रिय झाल्यानं आता राज्यातल्या शेतकऱ्यांचीही लगबग वाढली असून पावसाला उशीर झाल्यानं खोळंबलेल्या पेरण्यांना वेग आला आहे. या अनुषंगानं जाणून घेऊया रत्नागिरी जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आमच्या प्रतिनिधीनं घेतलेला आढावा.
1: रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून 6 जूनला दाखल झाला आणि 3-4 दिवसातच ओसरला. त्यानंतर त्याने थेट 10-12 दिवसांची दडी मारली. त्यामुळे पाणी टंचाई आणि शेतीची कामं या दृष्टीने अत्यंत चिंतेचं वातावरण तयार झालं होतं. मात्र आता गेला आठवडाभर सतत कोसळत असलेल्या पावसामुळे चित्र पूर्ण पालटलंय. सर्व तालुक्यांमधल्या महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी या कालावधीत लक्षणीयरित्या वाढली आहे. 1 जून ते 3 जुलै या कालावधीत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 22% पाऊस झालाय. गेल्या वर्षी याच कालावधीत 31% पाऊस झाला होता. मधल्या काळात पाऊस न पडल्यामुळे भातशेतीची कामं रखडली होती. मात्र आता त्यांनी पुन्हा वेग घेतलाय. काही ठिकाणी तर भाताची लावणीही झाली आहे. 30 जूनपर्यंत सरासरीच्या 4% क्षेत्रावर भाताची तर सरासरीच्या 3% क्षेत्रावर नाचणीची लागवड झाली आहे. हे प्रमाण कमी असलं तरी पावसाचा सध्याचा जोर पाहता ही कामं लवकरच पूर्ण होतील. शेतकऱ्यांना वेळेवर आणि मुबलक प्रमाणात रासायनिक खतं उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केलंय. खतांचा पुरेसा साठा जिल्ह्यात उपलब्ध असल्याचं

0: कृषी विभागाने सांगितलं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं काल सरकारच्या वतीनं विधानसभेत स्पष्ट करण्यात आलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये लहान मुलांसाठी अयोग्य अशी काही घातक रसायनं आढळून आली आहेत, त्यामुळं शाळांच्या आसपासच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल अशी घोषणाही झिरवाळ यांनी केली. विविध विद्युत कायद्यांनुसार राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी काल विधानसभेत सांगितलं. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. पुणे शहरात अखंडित वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी भूमिगत दुहेरी वीज वाहिन्या उभारण्यासह नवीन उपकेंद्र उभारण्याचा व्यापक आराखडा तयार करण्यात आला आहे अशी माहितीही बोर्डीकर यांनी काल विधानसभेत दिली. याबाबत भीमराव तापकीर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना त्या बोलत होत्या. अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अर्थात अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्यात यावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेल्या राज्यस्तरीय दक्षता आणि सननियंत्रण समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. भेसळयुक्त दूध निर्मिती ते विक्री वितरण करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. काही हॉटेल आणि उपाहार चालकांनी कीड नियंत्रणाची खोटी प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला. नांदेड जिल्ह्यातल्या 2 शाळांमधून पोषण आहारासाठी वितरित केलेला सुमारे 2,34,000 रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला असून त्याचे नमुने विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत. नाशिक विभागामध्ये 2 दिवसात 20 हॉटेल्स आणि अन्न आस्थापनांची झाडाझडती घेण्यात आली. या कारवाईत अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 9 हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले असून परवाना नसलेल्या 4 आस्थापना तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ देवस्थान परिसरात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं 10 मिठाई विक्री आस्थापनांची तपासणी केली. त्यामध्ये 7 खवा नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून 93 किलो साठा नष्ट करण्यात आला. श्रीराम मंदिराच्या देणग्यांमधल्या अफरातफरी प्रकरणाचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष येत्या 5 जुलैपासून आंदोलन करणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेट संघातला 2रा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टर इथं होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. 5 सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना चेस्टरले स्ट्रीट इथं पावसामुळे रद्द करण्यात आला होता. हवामान. मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पुढील 2 दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसंच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट परिसरातही या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्याच्या विविध भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत, आजही अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात आज मँचेस्टरमध्ये 2रा T20 सामना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

श्रोतहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देत,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवत,
0: वाचन माणूस बनवत,
1: वाचन मनांना घडवत,
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 आणि 36 सेकंद झाली आहेत. दिनविशेष दिनांक 4 जुलै 1914. आपल्या भावस्पर्शी आणि अजरामर गीतांनी मराठी संगीतविश्व समृद्ध करणारे ज्येष्ठ गीतकार पी सावळाराम यांचा जन्म. विनोदी साहित्यिक विनायक आदिनाथ बुवा यांचा जन्म 4 जुलै 1926. जयपूर अत्रवली घराण्याची परंपरा समर्थपणे जपणारे ज्येष्ठ गायक पंडित निवृत्तीबुवा सरनाईक यांचा जन्म 4 जुलै 1912. भारतीय सागरी इतिहासात अजरामर ठसा उमटवणारे मराठा आरमार प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे हे जग सोडून गेले 4 जुलै 1729 या दिवशी. भारतीय चित्रपट दिग्दर्शक पद्मश्री तरुण मुजुमदार यांचं 4 जुलै 2022 रोजी निधन झालं. भारतीय कवी आणि लेखक साहित्य अकादमी पुरस्कार विजेते हिरेन भट्टाचार्य हे जग सोडून गेले 4 जुलै 2012 या दिवशी. शुद्ध अर्थपूर्ण आणि अजरामर गीतांनी हिंदी चित्रपट संगीत समृद्ध करणारे ज्येष्ठ गीतकार भरत व्यास यांनी 4 जुलै 1982 रोजी या जगाचा निरोप घेतला. भारताचे महान तत्वज्ञ, आध्यात्मिक गुरु, समाज सुधारक आणि युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांनी या जगाचा निरोप घेतला 4 जुलै 1902 या दिवशी.

0: श्रोते हो रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन.
1: यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्रावरून बोलत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक आपले मनापासून स्वागत करते. मंडळी, आज शेती क्षेत्रात हवामान बदल, उत्पादन खर्च आणि स्पर्धात्मक बाजारपेठ यांच्यासारखी अनेक आव्हानं आहेत. या पार्श्वभूमीवर संशोधन, नवतंत्रज्ञान आणि शाश्वत शेतीसाठी महाबीज कोणती पावलं उचलत आहे याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादितचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद. धन्यवाद.
0: सर, 50 वर्ष झाली आणि स्थापनेपासून खरं तर वेगवेगळे टप्पे यामध्ये आहेत, तर हे वेगवेगळे टप्पे तुम्ही सांगू शकाल का, कुठले विकासाचे टप्पे आहेत?
1: निश्चितपणे, जेव्हा 1976 महामंडळ स्थापन झालं तेव्हा इनमिन 3 ते 4 जिल्ह्यामध्ये बीजोत्पादन कार्यक्रम घेतला जायचा आणि अतिशय कमी प्रमाणावर महामंडळाचं कामकाज होतं. परंतु जसंजसं शेतकऱ्याकडून मागणी वाढली आणि शेती उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी शासनाने अनेक उपक्रम सुरू केले आणि त्यामध्ये मध्यंतरी त्या काळामध्ये मग काही बोगस बियाणाचे प्रकार झाले, खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर हळूहळू महामंडळाने कात टाकण्याचं काम केलं आणि मग आता आज मला अभिमानानं सांगितलं पाहिजेत की आज संपूर्ण राज्यामध्ये उत्पादन कार्यक्रम होतो. फक्त आपल्याच राज्यात नाही तर राज्याच्या बाहेर जाऊन इतर 5 राज्यांमध्ये सुद्धा बीजोत्पादनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये राबवला जातो आणि अतिशय दर्जेदार बियाणे या माध्यमातून निर्माण करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत असताना फक्त बियाण्यापुरतं मर्यादित न राहता आता बियाण्याच्या पलीकडे सुद्धा महामंडळ गेलेलं आहे आणि असे वेगवेगळे टप्पे सातत्यानं महामंडळ यशस्वीरित्या पार पडत आहेत आणि ते शेतकऱ्यांच्या विश्वासामुळे.
0: नक्कीच सर, विश्वास आहे, शेतकऱ्यांचा विश्वास आहे आणि एक महाबीज म्हटलं की आपण म्हणू शकतो की एक ब्रँड आहे, तर ही सगळी दर्जेदार जे आहे तुम्ही म्हणताय की तो एक विश्वास किंवा तो दर्जा मेंटेन करण्यासाठी आपण काय नक्की यंत्रणा राबवत असता,
1: ते अत्यंत महत्वाचा. बऱ्याच शेतकऱ्यांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे किंवा शेतकरी जे महाबीजवर विश्वास दाखवतात त्यामुळं इतरांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे. त्याचं मला विस्ताराने सर्वांना सांगितलं पाहिजेत, कारण महाबीज जेव्हा बीजोत्पादन कार्यक्रम राबवतो तो अत्यंत काटेकोरपणे राबवतो. एकंदरीत 3-4 टप्प्यावर त्या बियाण्याच्या उत्पादकतेची खात्री केली जाते, त्या बियाण्याची उगवण क्षमता किती आहे याच्याबद्दल खातरजमा केली जाते आणि आमचे जे सर्व अधिकारी आहेत, वैज्ञानिक आहेत, यांच्या माध्यमातून मला हे पण सांगितलं पाहिजे की राज्यभरामध्ये आमचे जवळजवळ 23 ठिकाणी प्रक्रिया केंद्र आहे.
0: बरं, 23 प्रक्रिया केंद्र
1: जे बियाण्यावर प्रक्रिया करतात आणि जे सीड टेस्टिंग लॅब्स आहेत ते महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 3 ठिकाणी ज्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची मान्यता आहे आणि अतिशय अद्ययावत अशा उपकरणाद्वारे त्या ठिकाणी बीज प्रमाणीकरण सुद्धा केलं जातं.
0: नक्कीच सर, कारण हा कुठेतरी एक विश्वास संपादन होणं खूप गरजेचं आहे. आपण बघतोय की आता बदलतं हवामान हे एक संपूर्ण जगासमोर एक आव्हान आहे आणि शेतकऱ्यांना तर त्याचा जास्त परिणाम भासतो. तर बदलतं हवामान आहे, तसंच बदलत्या गरजा देखील आहेत शेतकऱ्यांच्या. तर हे सगळं लक्षात घेऊन आपण काय नवीन उपक्रम सुरू केलेले आहेत?
1: नाही, आपण सर्वांना माहित आहे आता अल्निनोचा इफेक्ट आपण वर्तमानपत्रातून वाचतोय, सर्व पर्यावरण तज्ञ इशारा देत आहेत. आता ह्या वर्षीचं तर एक इशारा आहे, परंतु भविष्यामध्ये असे अनेक प्रकारचे अडथळे म्हणा किंवा स्पीड ब्रेकर म्हणा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. एका बाजूनं हे अडथळे आहेत, दुसऱ्या बाजूनं वाढती लोकसंख्या आहे, तिसऱ्या बाजूनं मागणी मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्याची येत आहे आणि त्याचबरोबर अन्नधान्याची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी सुद्धा बऱ्याच ठिकाणी डिटोरिएट होत असल्याची चर्चा वैज्ञानिक लोक करत आहेत, कारण अनेक आजार बळावलेले आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये खताचा वापर, मोठ्या प्रमाणामध्ये केमिकलचा वापर,

0: त्यामुळं जे काय आता रिसर्च पेपर पब्लिश होतात, कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एका बाजूने आपण शेतीतील उत्पादकता वाढवत असताना त्या उत्पादकतेची क्वालिटी सुद्धा आता तपासण्याची गरज निर्माण झालेली आहे. आणि भावी पिढी जी आहे, विशेषतः विद्यार्थी, यांच्यासाठी सकस आहार निर्माण करण्यासाठी कोणत्या पद्धतीचं उत्पादकता निर्माण केली पाहिजेत आणि सकस आहार त्याच्यातून कसा निर्माण झाला पाहिजेत आणि ते करण्यासाठी बियाण्याच्या पातळीवरच काय काय आपल्याला सुधारणा करता येतील आणि चांगल्या बियाण्याच्या माध्यमातून हाय क्वालिटी प्रोडक्शन कसं शेतीमध्ये तयार करता येईल याचा सुद्धा आम्ही विचार करतोय. आमच्या सर्व जनरल मॅनेजर सोबत यांच्याबद्दल आमची चर्चा झालेली आहे. तज्ज्ञ मार्गदर्शकांचं आम्ही मार्गदर्शन घेतोय, शासनाचं मार्गदर्शन घेतोय आणि सुदैवानं शासन, केंद्र शासनापासून राज्य शासनापर्यंत शेती उत्पादकता आणि शेतीचा दर्जा सुधारण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, त्याच्यामध्ये महामंडळ एक घटक म्हणून प्रामाणिकपणे आणि सातत्यानं काम करणार आहे याची मात्र मी खात्री देतो.
1: सर, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहे, त्याच्यामध्ये महाबीजचं खूप मोठं त्याला सहकार्य आहे म्हणा किंवा त्यांच्या वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये सहभाग आहे, तर तो कशा पद्धतीचा आहे?
0: नाही, ह्याला पोकरा असं स्मार्ट फार्ममध्ये म्हटलं. पोकरांच्या माध्यमातून सुद्धा शासनाने आपल्या काही 21 जिल्ह्यामध्ये त्याचं काम सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्याच्यासाठी केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने काही पावलं उचललेली आहेत. तो विशेषतः पर्यावरणाशी संबंधित आहेत. पर्यावरणाच्या संदर्भामध्ये ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या ठिकाणी पर्यावरणावर मात करून जास्तीचं उत्पादन कसं घेता येईल याच्या संदर्भामध्ये पोकरा काम करत आहे आणि त्याच्यासोबत आमचा MOU झालेला आहे, सामंजस्य करार बियाणे महामंडळाने केलेला आहे आणि त्या माध्यमातून बियाणे असतील किंवा कीटकनाशक सारखे आपले जे कृषी विभागामार्फत जे बुरशीनाशक आहे जे बियाण्याच्या प्रक्रियेसाठी वापरलं जातात किंवा ट्रायकोडर्मा आहे, आजोटोबॅक्टर्स आहेत, असे जे काही प्रॉडक्ट आहेत ते प्रॉडक्ट महाबीजच्या माध्यमातून आम्ही पोकरा च्या योजनेतून शेतकऱ्यांना पोहोचवतो आणि मॅक्झिमम त्यांच्या जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये काम आहे त्या ठिकाणी म्हणजे हजारो महिलांना, ज्या महिला शेतकरी भगिनी आहेत काम करतात, त्यांचे गट तयार केलेले आहेत आणि त्यांना पोकराच्या माध्यमातून जे काही सबसिडी दिली जाते, जे काही बायोफर्टिलायझर दिलं जातं, बी बियाणे दिले जातं, ते देण्यासंदर्भामध्ये महामंडळ त्यांच्या सोबतीनं हातात हात घालून काम करत आहे.
1: बरोबर आहे सर. आताच तुम्ही उल्लेख केला की महिलांच्या बचत गटांचा, महिलांचे बचत गट आहेत, तसंच FPOs आहेत किंवा युवा उद्योजक आहेत ज्यांना ह्या क्षेत्रामध्ये यायचं आहे, तर ह्या सगळ्यांसाठी काय आपण सांगू शकता की काय काय आपण योजना राबवू शकता?
0: नाही, आता या संदर्भामध्ये आम्ही मागच्या 2 महिन्यापासून चर्चा सुरू केलेली आहे. कारण आतापर्यंत मी आता CEO जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी असताना बघितलंय महिला बचत गट खूप प्रभावीपणे काम करत आहेत. आमच्या आता महामंडळाचं कामकाज त्यांच्याकडे कसं सोपवता येईल याच्या संदर्भात आम्ही अभ्यास सुरू केलेला आहे. युवा वर्ग सुद्धा आता कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं आहे. शेतकऱ्यांचे जे गट आहेत त्या गटाच्या माध्यमातून आता मला आपल्याला सांगितलं पाहिजे सर्वांना, विदर्भामध्ये विशेषतः अमरावती विभागामध्ये शेतकऱ्यांचे फार्मर्स ग्रुप तयार झालेले आहेत आणि ऑर्गॅनिक फार्मिंग करण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत सामंजस्य करार झालेला आहे आणि ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी बियाण्याच्या उत्पादनापासून त्याची सुरुवात झाली पाहिजे आणि ही जी ऑर्गनायझेशन आहे त्यांच्यासोबत आम्ही आता टायअप केलेला आहे आणि हे जे तिन्ही घटक आहेत, महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना, युवाच्या माध्यमातून ह्या उद्योगामध्ये युवकांना आणि जे शेतकऱ्यांचे गट तयार होतात, फार्मर्स ग्रुप तयार होतात, त्यांना सुद्धा प्रेरणा देऊन त्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांना या प्रभावामध्ये आणलं तर निश्चितपणे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्माण होईल, मोठ्या प्रमाणामध्ये महामंडळ शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल आणि विशेषतः महिला ह्या अतिशय कार्यक्षमपणे काम करतात. बचत गटामध्ये मी फार जवळून पाहिलेलं आहे आणि अनेक महिला माता भगिनी शेतात काम करतात, तर त्यांच्यापर्यंत महामंडळ जर पोहोचायचं असेल तर आम्हाला बचत गटाकडे जावं लागणार आहे आणि ते निश्चित येत्या काळात तुम्हाला दिसेल की आम्ही महिला बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा महामंडळ काम करत आहे.
1: अरे वा, खूपच चांगलं. कारण आपण म्हणतो की 50% महिला आज देशात आहेत, त्यांची जी कार्यक्षमता आहे त्याचा आपण नक्कीच उपयोग केला पाहिजे. तुम्ही काय सांगाल की विकसित महाराष्ट्र या दृष्टीने महाबीजचं सध्या काय काम चालू आहे आणि एकूणच तुम्ही आपल्या सगळे शेतकरी बंधू भगिनी आहेत त्यांना काय आवाहन कराल?
0: निश्चितपणे माझं सर्व शेतकरी बंधू भगिनींना विनम्र विनंती आहे की आपण महाबीजचे जे काही प्रॉडक्ट आहेत, मग बी बियाणे असतील, बायो फर्टिलायझर्स असतील, रोप असतील, या सगळ्या गोष्टीला तुम्ही प्राधान्य द्या. कारण जेव्हा एखादं नैसर्गिक

0: आपत्ती येते तेव्हा शासन सर्वतोपरी आपणा सर्वांना मदत करते, तुम्हाला आम्हाला सर्वांनाच मदत करतं. जेव्हा एखादी वस्तू खरेदी करायची आहे तेव्हा शासन अंगीकृत असलेल्या महामंडळाचं जे काही प्रॉडक्ट आहेत, कारण मी अत्यंत नम्रपणे सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की महामंडळ बियाणे तयार करत असताना डोळ्यात तेल घालून बियाणे तयार करतं. जे प्रॉडक्ट तयार करतं ते शेतकऱ्यांच्या हितासाठी तयार केलेलं असतं आणि त्यानंतर सरतेशेवटी त्याची किंमत ही अतिशय वाजवी ठेवलेली असते. तुम्ही या वेळेच्या सीझनमध्ये जरी बघितलं, उदाहरणादाखल सोयाबीनचं जर बियाणे बघितलं तर इतर कंपन्याचे सगळे बियाणे हे 110, 120, 125, 150 पर्यंत आहेत दर, आमची फक्त 90 रुपये आहेत. इतका फरक आम्ही ठेवलेला आहे, कारण महामंडळासोबत शासनाचा अंगीकृत उपक्रम असल्यामुळं, पुरस्कृत उपक्रम असल्यामुळं शेतकऱ्याचं हित याला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळं तुम्ही सुद्धा बाजारामध्ये जेव्हा या बियाणे असतील किंवा अलाइड प्रॉडक्ट असतील हे खरेदी करत असताना महामंडळाच्याच उत्पादकतेला प्राधान्य द्या आणि डोळे झाकून निश्चितपणे तुम्ही हे खरेदी करा. तुम्हाला कुठलीही त्याच्यामध्ये अडचण येणार नाही आहे. आणि येत्या या खरीप हंगामासाठी मी समस्त शेतकरी बांधवांना महामंडळाच्या वतीने, माझ्या वतीने मनापासून आपलं शुभेच्छा देतो. येणारा हंगाम जरी काही अडचणी असल्या तरी शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, महामंडळ आपल्या सोबतीला आहे. त्यामुळं कुठेही खचून न जाता, उदास न होता, संकटही येणारेच असतात, संकटावर मात करण्यासाठी आपण कंबर कसली पाहिजेत. त्यामुळं आपण महामंडळ आपल्या सोबत आहे, मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.
1: मनपूर्वक धन्यवाद सर. आपण अगदी जाता जाता अतिशय प्रेरणादायी असा संदेश आमच्या सगळ्यांना दिलेला आहे. आपण इथे आलात आणि उत्तम मार्गदर्शन आमच्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना केलं. आमच्या संपूर्ण टीमतर्फे आपले खूप खूप धन्यवाद, मनापासून आभार. श्रोते हो, आजच्या भागातून महाबीज हे केवळ बियाणे उत्पादनापुरते मर्यादित नसून संशोधन, टिश्यू कल्चर, जैविक खते, जैविक बुरशीनाशके आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी क्षेत्राला नवी दिशा देण्याचं कार्य करत असल्याचं आपल्याला स्पष्ट झालंय. सुवर्ण महोत्सवी वर्षात प्रवेश करताना महाबीजने गुणवत्ता, विश्वास, नवकल्पना आणि शेतकरी सक्षमीकरणाचा ध्यास कायम ठेवला आहे. आगामी काळातही ही संस्था महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रगतीची विश्वासार्ह भागीदार राहील असा विश्वास वाटतो. या भागातही आपल्याला मार्गदर्शन करत होते महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी सर. सर, आपण इथे आलात आणि उत्तम मार्गदर्शन आमच्या सर्व बंधू भगिनींना केलं त्याबद्दल आपले मनापासून आभार. श्रोते हो, पुन्हा भेटूया दिल खुलास या कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपली रजा घेते. धन्यवाद. नमस्कार.

0: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: FM 100.5 मेघाटस्वर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, 7:40 झाले. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा. दागिना म्हणजे पुणे गाडगीळ अँड सन्स.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असोवा हिऱ्यांचा. दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, पारोळा रोड.

0: धुळे आणि नंदुरबार.
1: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
0: श्रोते हो, या कार्यक्रम मालिकेत सोन्याच्या विविध दागिन्यांची माहिती आपण घेत आहोत. सध्या आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सोन्याच्या बांगड्यांची, त्यांच्या वैशिष्ट्यांची माहिती घेत आहोत. आता महिलांचा बांगडी वर्गातला आवडता सुवर्ण अलंकार म्हणजे गोठ. तर गोठांचे प्रकार कोणते, त्यांचं डिझाईन कसं असतं, ते बनतात कसे, याची सविस्तर माहिती आपल्याला देणार आहेत पूना गाडगे आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडकसर. मोडकसर, कार्यक्रमात तुमचं स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार.
0: सर, आजच्याही काळात बऱ्याच जणींना त्यांच्या आजीकडून पारंपरिक दागिने मिळतात, त्याच्यामध्ये गोठ हा जो प्रकार असतो हा खूप आकर्षून घेतो. तर गोठ म्हणजे नक्की काय असतं, त्याचं वजन कसं असतं किंवा तो कसा बनवतात?
2: तुम्ही आजीकडून वगैरे मिळतात असं सांगितलं तर ते गोठ असतात ते खूप जड असतात.
0: हो,
2: म्हणजे 60-70 ग्रॅमचे वगैरे असतात. आजच्या काळात आता तीच हाऊस भागवणं आपल्याला शक्य झालंय, कारण पोकळ गोठे यायला लागलेत.
0: हो,
2: की जे आतून हॉलो असतात पूर्णपणे.
0: बर.
2: पण त्या तुमच्या ज्या पारंपरिक गोठाचे असतात त्या गोठांप्रकारेच असतात, की पूर्ण राऊंड शेप मध्ये असतो आणि त्याची दोन तोंड जी असतात राऊंड करण्याकरता, तर त्या तोंडाला वेगवेगळ्या प्रकारचे हत्ती सिंह यांचे मुख,
0: म्हणजे
2: हत्तीमुखी व्याघ्रमुखी गोमुखी, तर असे ते वेगवेगळे हे आकार करून ते त्याचे जे दोन एंड असतात ते जोडलेले असतात. आयदर ते सोल्डर करून बंद केलेले असतात किंवा फ्लेक्सिबल रहावे म्हणून ओपन पण ठेवलेले असतात. तर आता पोकळ गोठे यायला लागलेत, म्हणजे आता पूर्वीसारखे भरीव गोठ हे ऑर्डर प्रमाणेच बनवणं शक्य असतं. पोकळ गोठ रेडीली तयार असतात. साधारणपणे मजुरी 10-12% बसते आणि पोकळ गोठचं वजन म्हणाल तर 8 ग्रॅमपासून 12 ग्रॅम पर्यंत बसतं.
0: अच्छा.
2: आता आपले जे मणी आपण मगाशी बघितले होते, जोंधळी किंवा कंठी मणी किंवा तिसरा जो मोहनमाळ, तर हे जसे व्याघ्रमुखी वगैरे बंद केलेली तोंड असतात तशी या मण्यांच्या प्रकारांनी पण बंद केलेली तोंड असतात, की तोंड जे जिथे बंद होतं तिथे दोन बाजूला दोन जोंधळी मणी बसवल्या जातात, कंठी मणी बसवल्या जातात आणि चांगलं दिसायला दिसतं. फक्त पोकळ असल्याने तो जरा जपून वापरावा लागतो, तो कुठे आपटला गेला तर त्याला पोचा येऊ शकतो.
0: सर, रोडियम म्हणजे नेमकं काय असतं, म्हणजे ते मेटल असतं की पॉलिश असतं?
2: रोडियम हे मेटल तर आहे, पण जेव्हा आपण सोन्याच्या दागिन्यांमध्ये रोडियम हा शब्द वापरतो तेव्हा तो पॉलिशच्या अर्थाने वापरतो, की रोडियम पॉलिशचे दागिने. आता रोडियम पॉलिश हे पूर्ण दागिन्याला करण्यापेक्षा त्यातल्या डिझाईन मधल्या काही काही आकारांना केलं जातं.
0: अच्छा.
2: उदाहरणार्थ जर तुमची बांगडी असेल तर त्याच्यामध्ये समजा वेगवेगळे काही डिझाईन केलेले असतील, लाईन्स खोलगट केलेले असतील किंवा खोलगट डॉट दिलेले असतील, तर ते खोलगट डॉटला रोडियम जर पॉलिश केलं तर ते डायमंड सारखं स्पार्कल होतं. त्यामुळे असं दुरून बघण्याला वाटतं की तुमच्या त्या बांगडीमध्ये कुठेतरी मध्ये मध्ये ते डायमंड बसवलेत काय.
0: बरोबर.
2: तर त्यामुळे रोडियम पॉलिश हे दिसायला चांगलं दिसतं, फक्त त्याला थोडं जर का तुमचं परफ्यूम लागला किंवा हे लागलं, काही साबण लागला, एक्सेसिव्ह तेल लागलं, तुम्ही हार्ड काही यांनी ते साफ करायला गेला तर ते रोडियम पॉलिश काही काळाने डल पडू शकतं. त्यामुळे रोडियम पॉलिश जर घेतलं असेल तर त्याला जपून आणि नीटपणे निगुतीने वापरावं लागतं, तर त्याच्यातली सौंदर्य जे आहे ते खुलून राहू शकतं.
0: खरंय खरंय. म्हणजे स्वतःसारखीच दागिन्यांची पण निगा राखणं गरजेचं असतं.
2: नक्कीच.
0: मोडक साहेब, आज आपण आम्हाला सोन्याचे विविध डिझाईन्सचे गोठ, त्याचे प्रकार, वजन आणि आर्थिक गुंतवणूक म्हणून उपयोग अशी संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. आणि श्रोते हो, उद्या भेटूया याच वेळी पुढचा भाग ऐकण्यासाठी. नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, पारोळा रोड, धुळे आणि नंदुरबार.
3: श्रोते हो, आत्ताच आपण ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकला. तर दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगीळ अँड सन्स. FM 100.5 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणीचं धुळे केंद्र. 7:45 झाली, प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. ऐकूया अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केलेलं चंद्रशेखर सानेकर यांचं गीत. स्वर आहे वैशाली सामंत यांचा.

श्रोते होत आपण सुरेश वाडकर यांच्या आवाजात कवी ग्रेस यांची गीतरचना ऐकली. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून. ऐकूया मिलिंद इंगळे यांच्या आवाजात कवी सौमित्र यांची गीतरचना. संगीत आहे प्रसाद कुलकर्णी यांचं.

श्रोतेहो, वेळाअभावी आपण हे गीत पूर्ण ऐकू शकला नाहीत याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे. भावधारा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. 8 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं समाचार प्रभात हे बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, आत्ताच आपण विभावरी आपटे जोशी यांच्या आवाजात राहुल देशपांडे यांची गीतरचना ऐकलीत. संगीत होतं आनंद कुर्हेकर यांचं. भावसरगम कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत मिलिंद जोशी यांच्या आवाजात मीना शिंदे यांची गीतरचना. संगीत आहे आशिष मुजुमदार यांचं.

श्रोते हो, भाव सरगम हा कार्यक्रम आपण एकत आहात आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून. ऐकूया हा कार्यक्रम 8:40 साडेआठ वाजता पुणे केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

टर्मिनलचं लोकार्पण. भारत 1,00,000 कोटी अमेरिकन डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून जैश ए महम्मद संघटनेशी संबंध असलेल्या 8 जणांना अटक. आणि भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेट संघादरम्यानचा दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टरमध्ये रंगणार. आता सविस्तर बातम्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर जात आहेत. राजस्थानमधील जोधपूर विमानतळावर उभारण्यात आलेल्या नवीन टर्मिनलचं लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात येईल. या टर्मिनलसाठी 480 कोटी रुपये खर्च आला असून वार्षिक 20 लाख प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे. जोधपूरमधील उडान योजनेचं अनावरणही त्यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर बलोत्रा इथे त्यांच्या हस्ते सुमारे 1 लाख कोटींहून अधिक विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी पंतप्रधान गुजरातमध्ये साणंदला जाऊन तिथे उभारण्यात आलेल्या सीजी सेमीच्या आउटसोर्स सेमी कंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट या सुविधेचं उद्घाटन करतील. भारताच्या सेमी कंडक्टर निर्मितीच्या प्रवासातील हा एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. इंडिया सेमी कंडक्टर अभियानाअंतर्गत मंजूर झालेल्या पहिल्या 4 प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे. 6 जुलै ते 11 जुलै दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया, प्रजासत्ताक, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान या देशांना भेट देणार आहेत. गेल्या 4 दशकांमध्ये भारतीय पंतप्रधानांचा न्यूझीलंडचा हा पहिलाच शासकीय दौरा असेल. फ्रान्सच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि फ्रान्सचे अर्थमंत्री रोलॉ लस्क्युअर यांच्यासह भारत फ्रान्स आर्थिक आणि वित्तीय परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं. भारतातील आर्थिक विकासासाठी फ्रेंच विकास महामंडळानं केलेल्या कार्याची उभय नेत्यांनी प्रशंसा केली. भारत 1 लाख कोटी अमेरिकन डॉलरच्या निर्यातीचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर आहे असं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्ली इथं बोर्ड ऑफ ट्रेडच्या बैठकीत सांगितलं. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी वस्तूंची निर्यात सुमारे 440 अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून 530 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढवावी लागेल तर सेवांची निर्यात साधारणपणे 421 अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून 470 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढवावी लागेल असं त्यांनी सांगितलं. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यातच वार्षिक निर्यातीपैकी जवळपास 15% निर्यात नोंदवली गेली आहे तर आयात शुल्क रचनेतील बदल, मालवाहतुकीतील अडथळे आणि जागतिक मागणीत मंदी असूनही भारतानं 2025-26 या आर्थिक वर्षात 863 अब्ज अमेरिकन डॉलर्सची आतापर्यंतची सर्वाधिक निर्यात करून 4.6% वाढ नोंदवली असल्याचं त्यांनी नमूद केलं. यावेळी त्यांनी निर्यात वाढीला गती देण्यासाठी राज्य, निर्यात प्रोत्साहन परिषद, उद्योग संघटना आणि निर्यातदार यांच्यासाठी 7 सूत्री कृती आराखडा मांडला. देशातील काही भागांमध्ये एल निन्योमुळे झालेल्या अपुऱ्या पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आणि त्याच्या परिणामांचा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल संयुक्त आढावा घेतला. या बैठकीला केंद्रीय गृहसचिव आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण सचिवांसह इतर विविध मंत्रालयांचे आणि विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांना सध्याच्या परिस्थितीत कोणत्या पिकांची पेरणी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी राज्य सरकारांशी योग्य समन्वय साधण्याच्या सूचना शहा यांनी यावेळी केल्या. तसंच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना देशातील सर्व जलाशयांच्या पाणी पातळीवर सतत देखरेख ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इराणचे सर्वोच्च नेते दिवंगत अयातुल्ला सय्यद अली खोमेनी यांच्या अंत्यसंस्काराच्या 6 दिवसांच्या कार्यक्रमाला आजपासून सुरुवात होत आहे. यासाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून बिहारचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन आणि परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गारिटा उपस्थित राहणार आहेत. भारत सरकार आणि जनतेच्या वतीनं आम्ही खोमेनी यांना आदरांजली वाहिली तसंच अलीकडील संघर्षात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या असं मार्गारिटा यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. भेसळयुक्त दूध निर्मिती ते विक्री आणि वितरण करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. काही हॉटेलं आणि उपहारगृह चालकांनी कीड नियंत्रणांची खोटी प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिला. 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोलचं मिश्रण असलेल्या E20 इंधनामुळे वाहनांच्या चलनक्षमतेत घट होत असल्याबाबत समाज माध्यमांवर फिरणारे संदेश दिशाभूल करणारे आहेत असं स्पष्टीकरण सरकारतर्फे देण्यात आलं आहे. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया, इंडियन

कॉर्पोरेशन लिमिटेड, डेहराडून येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम आणि सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स यांच्या सहकार्यानं घेतलेल्या व्यापक क्षेत्रीय चाचण्यांनुसार या इंधनाच्या वापरामुळे वाहनांच्या इंधन कार्यक्षमतेवर कोणताही लक्षणीय नकारात्मक परिणाम दिसून आलेला नाही. चारचाकी वाहनांच्या 40,000 किलोमीटर आणि दुचाकी वाहनांच्या 20,000 किलोमीटर अंतरावर या चाचण्या घेण्यात आल्या. आयुर्वेदिक विज्ञान संशोधन केंद्रीय परिषदेच्या कार्यकारी समितीच्या काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत आयुर्वेद शिक्षण, संशोधन, वैज्ञानिक संवाद आणि डिजिटल प्रशासन यांना चालना देण्याच्या उद्देशानं 3 प्रमुख उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकानं पाकिस्तान स्थित आणि बंदी घालण्यात आलेल्या जैश ए महम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या 8 जणांना अटक केली. गुजरात आणि मध्य प्रदेशात एकाच वेळी राबवण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान ही अटक करण्यात आली. गुजरात एटीएसच्या सूत्रांनुसार अटक करण्यात आलेले आरोपी गुजरातमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानातील दहशतवादी सूत्रांशी संपर्कात होते. या मोहिमेदरम्यान आरोपींकडून आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्या, तसंच पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटनेशी त्यांचे आर्थिक संबंध असल्याचं आढळून आलं. अटक करण्यात आलेल्या आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. फिफा विश्वचषकाच्या अमेरिकेतील मायामी गार्डन्स इथं सुरू असलेल्या राऊंड ऑफ 32 मध्ये चुरशीच्या सामन्यात अर्जेंटिनानं काबो वर्दे संघाचा 3-2 असा पराभव करत राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला. अर्जेंटिनाचा आघाडीचा खेळाडू लियोनेल मेसीनं या स्पर्धेतील आपला 7वा आणि 6 स्पर्धांमधील 30व्या सामन्यातला 20वा गोल नोंदवला. याआधीच्या एका झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पेनल्टी शूटआउटमध्ये 4-2 असा पराभव करून इजिप्तनं राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला. 92 वर्षांच्या इतिहासात विश्वचषकाच्या बाद फेरीत आपला पहिला विजय नोंदवत इजिप्तनं इतिहास रचला. भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेट संघातील दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टर इथं होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम मध्य प्रदेश आणि ओडिशा या भागांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा, तसंच काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील 2 दिवसात पूर्व राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, कर्नाटक किनारपट्टी, तेलंगणा आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या बहुतांश भागात काल सकाळपासून दमदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे अनेक ठिकाणी नाले आणि बंधारे भरून वाहू लागल्यामुळं, तसंच काही ठिकाणी दरडी कोसळल्यानं वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झालं. या पावसामुळे राज्याच्या अनेक भागात नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. आजही मुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं पालघर, ठाणेसह काही जिल्ह्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर. जोधपूर विमानतळावर उभारण्यात आलेल्या नवीन टर्मिनलचं लोकार्पण. भारत 1,00,000 कोटी अमेरिकन डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून जैश ए महम्मद संघटनेशी संबंध असलेल्या 8 जणांना अटक. आणि भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेटी संघादरम्यानचा दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टरमध्ये रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 आणि 15 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मंगेश पाडगावकर यांचं गीत कालिंदी जाधव यांच्या स्वरात.
1: FM 100.5 दशांश मेघाट स्वराम ह्या आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो 8:40 झाली. प्रसारित करीत आहोत भावसरगम. पुन्हा आपण वळणार आहोत आपल्या या उर्वरित कार्यक्रमाकडे. कार्यक्रमात

श्रोतेहो, भाव सरगम या कार्यक्रमात आताच आपण अरुण दाते यांच्या आवाजात मंगेश पाडगावकर यांची गीतरचना ऐकली. संगीत होतं यशवंत देव यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात आरती प्रभू यांची गीतरचना. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोते हो, भाव सरगम हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचे हे धुळे केंद्र आहे. विविध भारती प्रसारण सभेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

0: की लड़कियों से बिल्कुल अलग। उसकी सहेलियां भी उसकी तरह नहीं थीं, थोड़ी थोड़ी करीब, फिर भी उनकी आपस में दोस्ती थी। उसकी सबसे अच्छी दोस्ती अपनी नानी से थी।
1: FM 100.5 मेघाटस्वरम ह्या आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत। श्रोते हो प्रसारित करीत आहोत प्रासंगिक हा कार्यक्रम। आजच्या प्रासंगिक या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात निसर्ग संवर्धन याविषयी आशादेवी पाटील यांची रत्ना निकम यांनी घेतलेली मुलाखत। कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुमित सूर्यवंशी। श्रोते हो ही मुलाखत ऐकण्यापूर्वी घेऊया काही क्षणांची विश्रांती।
2: मोठी सुनबाई हे तुझ्या नावे।
3: इतकी काय घाई होती
2: अग।
3: आणि छोटी
2: हे तुझ्या नावे आणि हे माझ्या छकुलीच्या नावे।
4: पण आजी तुझ्या नावे
5: सगळंच। मी बँक लॉकर फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय। उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल।

0: कुणबाई हे तुझ्या नावे
1: इतकी काय घाई होती
0: अग
2: आणि छोटी
0: हे तुझ्या नावे आणि हे माझ्या छकुलीच्या नावे
3: पण आजी तुझ्या नावे
4: सगळंच मी बँक लॉकर फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल
0: शुभ बोला हो
3: काय
5: आरबीआय सांगते
6: जाणकार बना सतर्क रहा

0: श्रोतेहो नमस्कार. प्रासंगिक या सत्रात आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, माणूस आणि निसर्ग यांचं नातं अटूट आहे. पहाटेचं सूर्यकिरण, पक्ष्यांचा किलबिलाट, झाडांची हिरवाई, वाहणाऱ्या नद्या या सगळ्यांमुळेच आपल्या जीवनाला सौंदर्य आणि ऊर्जा मिळते. पण आज निसर्गाच्या या सुंदर देणगीसमोर अनेक आव्हाने उभी आहेत. वाढते प्रदूषण, कमी होत चाललेली हिरवाई आणि बदलते हवामान आपल्याला एकच संदेश देतात, निसर्ग जपा, भविष्य वाचवा. हो ना, निसर्गाचे जतन आणि संवर्धन ही केवळ एक जबाबदारी नाही तर प्रत्येकाची गरजही आहे. याच विषयावर आज आपण जाणून घेणार आहोत काही महत्त्वपूर्ण माहिती आणि निसर्ग संवर्धनासाठी आपण काय करू शकतो याविषयी मार्गदर्शनसुद्धा. आणि त्यासाठी आपल्याकडे उपस्थित आहेत ज्यांनी सेवानिवृत्तीनंतर आपल्या आयुष्याचा संपूर्ण भाग शैक्षणिक कार्याबरोबरच वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, पाणी आडवा पाणी जिरवा, पाण्याची बचत, पशु पक्ष्यांची जोपासना, प्रदूषणमुक्त दिवाळी असे अनेक उपक्रम राबवून सामाजिक कार्यात सतत अग्रभागी असणाऱ्या अशा सेवानिवृत्त केंद्र प्रमुख आशादेवी गुलाबराव पाटील. नमस्कार मॅडम, आपलं कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: मॅडम. सुरुवातीला आपण आपल्या सर्व श्रोत्यांना आपला परिचय करून देऊया. आपण किती वर्षापासून धुळ्यामध्ये राहतात?
1: मी जून 1993 पासून राहते धुळ्यामध्ये.
0: अच्छा, सुरुवातीला आपल्या बालपणाविषयी आपण जाणून घेऊया. तुमचं माहेर कुठलं?
1: धुळ्यापासून 5 किलोमीटर अंतरावर नगाव माझं माहेर आहे.
0: अच्छा, आणि मग तुमचं शिक्षण कुठे झालं?
1: माझं शिक्षण 1 पासून 11 पर्यंत नगावला झालं.
0: अच्छा.
1: मी 10वीत असताना 1973 साली आमचं लग्न झालं. माझे वडील आजारी होते म्हणून लवकर लग्न केलं. मी 16 वर्षाचे होते, 17 वर्ष मला लागलं होतं. आणि लग्न झाल्यानंतर मग पूर्ण जबाबदारी माझे मिस्टर आदर्श केंद्र प्रमुख गुलाबराव पाटील यांनी स्वीकारली माझ्या शिक्षणाची. आणि पूर्ण माझी इच्छा असेल तोपर्यंत मी शिकवेन असं त्यांनी वचनही दिलं. आणि याबरोबर माझे जे मोठे बंधू आहेत किसन भाऊसाहेब यांनी खूप मदत केली. 11वी मी नगावला झाले आणि नंतर मग DEDला माणगावला, कुलाब्या जिल्ह्यात, रायगड जिल्ह्यात आजच्या लेडीज अध्यापक विद्यालय होतं तिथं मी शिकले. आणि मग अध्यापक विद्यालयातून DEDपदवी घेतल्यानंतर त्या कालावधीमध्ये बरेच मला अनुभव आले. सेकंड इयरला असताना हे खूप आजारी होते. त्यानंतर DEDझाल्यानंतर मग गावी आले आणि माझा जो मोठा मुलगा आहे तो 5 महिन्याचा असताना पोटामध्ये त्यावेळेला यांना पहिला हार्ट अटॅक आला 1977 साली. आणि मग तिथून सुरू झालं आजारपण.
0: खरोखर शिक्षणाची तुम्हाला गोडी होती आणि त्याचबरोबर शिक्षणाला सुरुवात केल्यानंतर अनेक प्रसंग, अनेक कठीण प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये येत गेलेत आणि तिथून तुमचा शैक्षणिक प्रवास सुरू झाला. मग शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी करावी अशी तुमची इच्छा होती की डायरेक्ट नोकरी लागली तुम्हाला?
1: नोकरी करायची इच्छा होती. मोठा मुलगा भूपेश कुमार हा झाल्यानंतर, जो आता जनरल मॅनेजर आहे, कन्सल्टंट आहे मुंबईला.
0: अच्छा.
1: तर 1.5 महिन्याचा असेल, यांची बदली विन्ने म्हणून गाव तिकडे झाली आणि मंडणगड तालुक्यात. मग तिकडे आम्ही गेलो, छान सुंदर झाडी आणि उंचावर टेकडावर ते घर होतं माझं. तिथं आम्ही असताना एके दिवशी अचानक एक माठ

0: कोण हायस्कूलवरनं एक शिपाई आला भर पावसामध्ये, आणि यांचं नाव घेत विचारत आला की पाटील गुरुजींची माघारीन डीएड झालेल्या आहेत नी, त्या फार हुशार आहेत, मी त्यांना घ्यायला आलो लिव्ह वॅकंटवर.
1: अच्छा.
0: मग लिव्ह वॅकंटवर जायचं की नाही हा विचार होता. माझं बाळ पण लहान होतं, पण तरी म्हटलं अनुभव येईल म्हणून आम्ही माटवणला, दापोली तालुक्यातल्या माटवणला रुजू झालो 3 महिने. आणि माटवण हायस्कूलला येणं जाणं आणि साऱ्याच गोष्टी मला, माझ्या बाळाला सांभाळायला कोण नव्हतं म्हणून आम्ही तिथं राजीनामा दिला. त्याच पिरियडमध्ये आम्ही बाहेरून BA कोल्हापूर विद्यापीठासाठी ॲडमिशनसाठी फॉर्म भरला आणि तिथून आमचं सुरू झालं शिक्षण, बाहेरून BA दोघांचं.
1: अच्छा.
0: असंच आम्ही अलिबागला गेलो होतो आणि अलिबाग वरनं येताना यांचे एक मित्र होते दहागावला, आम्ही त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं तुम्हाला माहीत नाही का आज मंडणगड हायस्कूलचा इंटरव्ह्यू चालू आहे. त्यावेळेला एवढ्या गाड्याही नव्हत्या. मग आम्ही पायी पायी चालत निघालो, ते गुरुजी पण आमच्या बरोबर आले, भालेरचे गुरुजी सीताराम पाटील. आम्ही पायी पायी निघालो मंडणगडला जायला की बघूया, आपल्याजवळ सर्टिफिकेट्स वगैरे काही नव्हते. गेल्यानंतर आम्हाला मॅटाडोर मिळाला, तिथून आम्ही मंडणगड हायस्कूलला गेलो, शिपायाकडनं एक कागद घेतला, त्याच्यावर ऍप्लिकेशन लिहिलं, सारं माझं तोंडपाठ होतं त्यांना सांगितलं आणि इंटरव्ह्यू चालू होता. तिथे इंटरव्ह्यू म्हणजे फक्त कागद बघणं नव्हतं तर प्रत्यक्ष अध्यापन करायला लावायचे. आणि ती जी संस्था होती मंडणगडची, या संस्थेचे जेवढ्या शाखा होते तेवढे मुख्याध्यापक पाठ ऑब्झर्व करायचे.
1: अच्छा.
0: तर माझा ऍप्लिकेशन गेल्यानंतर मधून मला बोलावणं आलं आणि माझा इंटरव्ह्यू घेतला, मला विचारलं, बरेचसे प्रश्न विचारले आणि नंतर एका सरांना बोलवलं, म्हटलं की यांना इयत्ता 6वी B वर पाठवा आणि यांना द मंकीज इन द कॅप्स हा पाठ घ्यायला लावा. काहीच नाही माझ्याजवळ आणि प्रवास करून आलेली थकलेली गेली मी. गेल्यानंतर मुलींचा वर्ग होता, तो पाठ घेतला, पाठ ऑब्झर्व केल्यानंतर ऑफिसामध्ये येऊन सांगितलं की सी इज एक्सलंट, तुम्ही घ्या त्यांना. आणि एक सर्टिफिकेट्स नसताना मला तिथं सांगितलं, मला तिथं लगेच ऑर्डर दिली आणि सांगितलं की उद्या तुम्ही दागाव हायस्कूलला जॉईन व्हा.
1: अच्छा.
0: माझा आनंद गगनात मावेना, म्हणजे अरे
1: अरे वा,
0: अरे आपल्याला अशी सहजच नोकरी मिळाली,
1: म्हणजे योगायोगच म्हणावा की तुम्ही त्या ठिकाणी जावं आणि मुलाखतीला लगेच तुम्हाला तिथे माहिती मिळावी. अनेक अनुभव तुमचे आहेत या संदर्भातील, आपण ते जाणूनच घेणार आहोत. हे जाणून घ्यायला आवडेल की तुमचा जो शैक्षणिक प्रवास आहे, एक सामान्य शिक्षिका आणि तिथून मग केंद्र प्रमुख, या प्रवासापर्यंत आपण कसे पोहोचलात?
0: शिक्षिका झाल्यानंतर मला 1992 आदर्श पुरस्कार मिळाला. मी सांगितलं ना BA BED आम्ही दोघांनी केलं बाहेरून.
1: बरोबर
0: आहे ना. आणि मग BA BED झाल्यानंतर केंद्र प्रमुखचं प्रमोशन मिळतं. BA BED झाल्यानंतर मला 1995 आम्हाला दोघांना केंद्र प्रमुखाचं प्रमोशन मिळालं. बदली आमची नगावला केली, नगाव आश्रमला. आणि नगाव आश्रमला असतानाच केंद्र प्रमुख झालो आम्ही दोघ जण.
1: हे
0: झाले कापडण्याला आणि मी झाले नगावला. आणि मग तिथून सुरू झालं.
1: केंद्र
0: प्रमुखाचं काम कसं आधी करायचं आणि मग सांगायचं.
1: बरोबर.
0: केंद्र प्रमुख म्हणजे एवढ्या शाळा, धुळ्याच्या आजूबाजूच्या सर्व शाळा माझ्याकडे होत्या. अगदी चावरा होती, पोद्दार होती, आश्रम होत्या, अस्थिव्यंग शाळा होत्या, खूप साऱ्या शाळा गोंदूरपर्यंत माझ्याकडे होत्या, कापडण्याच्या यांच्याकडे सायन्यापर्यंत होत्या. रोज फिरस्ती असायची आमची. आश्रमला शिक्षिका असताना संचालक विजय देऊसकर साहेब आले होते. त्यावेळेला माझ्या आश्रमच्या आदिवासी मुलांचं प्रगती बघून त्यांनी आमचं खूप कौतुक केलं होतं. त्यांनी खूप कौतुक केलं होतं की या मुलांची भाषा वेगळी, हे गाणे किती छान म्हणतात, हे इंग्रजी बोलतात. खूप खूप खुश झाले होते ते साहेब की जो वेळ आहे तो मुलांना द्यायचा. मला नाही आठवत की मी एक तास असा चोरलाय की माझ्या त्या पिरियडमधला जास्त दिला पण तो आम्ही चोरला नाही.
1: अच्छा.
0: आणि मी स्पर्धा परीक्षाही दिल्या नाही, सहजच मी स्पर्धा परीक्षा हे झाले असते पण दिल्या नाही. का? तर माझ्या मुलांकडे दुर्लक्ष.
1: बरोबर. त्यांना वेळ देता यावा.
0: हा, माझ्या मुलांकडे दुर्लक्ष होईल त्यांना. एक नगाव आणि कापडणं दोघं आम्ही केंद्र प्रमुख, पुढच्या घरात नगावची कागदपत्र, मागच्या घरात कापडण्याची कागदपत्र, एकमेकाला मदत करता येत नव्हती त्यामुळे खूप लोड. त्यात आम्हाला साधन व्यक्ती म्हणून पुण्याला पाठवलं, नाशिकला उत्कृष्ट साधन व्यक्ती म्हणून पुरस्कार मिळाला. त्या पिरियडमध्ये खूप सारे मला पुरस्कार मिळाले.
1: अच्छा. त्याचबरोबर तुम्ही या तुमच्या प्रवासामध्ये बरंच लेखनही तुम्ही केलेलं आहे, कुठल्या प्रकारचं लेखन तुम्ही केलं?
0: हे बघ, मी माणगावला असताना, माणगावला DED ला असताना ग्रामपंचायतीची स्पर्धा होती, वक्तृत्व स्पर्धा, त्यातही माझा पहिला नंबर आला होता.
1: अच्छा.
0: ते जाऊ दे, मी लहान असताना तुषार या मासिकामध्ये मी आई यावर निबंध लिहिला होता. आणि मला वाटतं त्यावेळेला मंत्री शंकरराव चव्हाणांच्या हस्ते मला पहिलं पारितोषिक मिळालं होतं. अशी छोटी छोटी बक्षीस अशी प्रेरणा देत गेली. शिक्षकांसाठी निबंध स्पर्धा असते दरवर्षी, तर गट शिक्षण अधिकाऱ्यांनी निरोप पाठवला की शिरपूर तालुक्यातून एकही

0: निबंध आलेला नाही. तर संध्याकाळी 5:30 श्रीराम पाटील म्हणून एक आमचे शिक्षक बंधू होते संघटनेचे, ते आले आणि त्यांनी सांगितलं की काही करा अक्का, तुम्ही रात्री निबंध लिहा. आणि सकाळी मी दिला, म्हटलं हा पाठवून द्या ना. त्यातही मला पहिला नंबर मिळाला अधव वसाव्यांच्या हस्ते. त्यावेळेला 251 बक्षीस मिळालं 1984 साठी.
1: अरे वा, नुकताच तुम्हाला निसर्ग समितीचा सुद्धा एक पुरस्कार मिळालेला आहे.
0: त्याच्या आधी त्यांनी मला राजमाता जिजाऊ आदर्श महिला पुरस्कार दिला होता. त्याच्या आधी मला व्यंकटराव अण्णांच्या हस्ते आदर्श केंद्रप्रमुख पुरस्कार मिळाला आणि त्याच्या आधी मला 92 आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला.
1: बराच तुमचा जो प्रवास आहे तो खूप मोठा आहे शैक्षणिक कार्यामधला, परंतु सेवानिवृत्तीनंतर तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य जे आहे ते आपल्या समाजासाठी समर्पित केलेलं आहे. सामाजिक कार्यामध्ये तुम्ही सहभागी होत असतात आणि बरेच उपक्रम तुम्ही राबवतात, त्यात निसर्ग समितीचा नुकताच पुरस्कारही तुम्हाला मिळालेला आहे. तर आज आपण थोडी माहितीसुद्धा जाणून घेणार आहोत की निसर्गाचं जतन आणि संवर्धन करणं हे काळाची गरज आज बनलेली आहे. तर त्या विषयावर आपण आता थोडंसं वळूया की निसर्गाचं जतन आणि संवर्धन म्हणजे नेमकं काय असतं तुमच्या मतानुसार?
0: जे आहे ते सांभाळून ठेवणं.
1: अच्छा,
0: निसर्ग म्हणजे काय? नद्या, वेली, झाडं, आकाश, हवा, जमीन, पाणी, हे सर्व पशु पक्षी वन्य प्राणी हा सारा निसर्ग आहे. आणि जे आहे ते सांभाळून ठेवणं आणि त्याच्यात भर घालून संवर्धन करणं, वाढवणं ही आज काळाची गरज बनलेली आहे.
1: अच्छा, निसर्गाचा आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनावर अनेक प्रमाणे परिणाम होत असतो, परंतु निसर्ग आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे असं म्हणतात, पण त्याचं कारण नेमकं काय?
0: अरे मुळात निसर्गाशिवाय आपण जगूच शकत नाही. जन्मल्यापासून मरेपर्यंत निसर्गच आहे. श्वास घेतो आम्ही, श्वास, हवा तीही शुद्ध असली पाहिजे. तीही आम्हाला झाडांकडनं मिळते, ऑक्सिजन आम्हाला झाडांकडनं मिळते. तुला सांगते रत्ना की ही झाडं आहे ना, स्वतः जिवंत राहतात असं नाही, ते इतरांनाही आसरा देतात.
1: बरोबर,
0: इतरांना, पशु पक्ष्यांना आसरा देतात, माणसांना सावली देतात, ते स्वतः ऊन आपल्या डोक्यावर घेतात. किती किती काय काय नाही ते झाडं, जमिनीची झीज थांबवतात, पाऊस देतात, नद्या, नाले, डोंगर, हे सगळं निसर्गाशी संबंधित आहे. जरा कल्पना कर, जरा कल्पना कर, हे सारं नसेल तर एखादं घर बघ, एखादं घर की ज्याच्या आजूबाजूला झाडं वेलीच नाही आहेत, कसं ओसाड वाटतं. आणि एखादं घर जिचं झाडं आहेत, वेली आहेत, फुलं आहेत, त्याच्यावर पक्षी येतात. माझ्या घरी येतो सकाळी किलबिलणारे पक्षी उठवतात. एकदा शाळेमध्ये असताना एका मुलाने सुगरणीचा खोपा आणला आणि तो मला दाखवला. मी म्हटलं अरे कशाला त्या पक्ष्याला बेघर केलंस तू? त्यांची घरं आहेत, झाडं म्हणजे पक्ष्यांची घरं आहेत.
1: बरोबर,
0: झाडात त्या पक्ष्यांचं किलबिलणं, मधमाशांचं गुंजारं, फुलपाखरांचं उडणं, हे सारं आनंददायी आहे.
1: आज आपण बघतो की बऱ्याच प्रमाणात झाडं ही कमी झालेली आहेत आणि त्यामुळे प्रदूषण देखील वाढतं आहे. तर या सर्व गोष्टींचा आपल्या तब्येतीवर, आपल्या आयुष्यावर काय परिणाम होत असतो?
0: खूप खूप परिणाम होतो, खूप परिणाम होतो. झाडं नाहीत, जमिनीची धूप होते आहे, तापतंय. आज थोडा पाऊस आला, झाडांनी आंघोळ केली, कसे फ्रेश झाले. किती दिवस मे जून मध्ये पडणारा पाऊस, तुझा जून संपला, आज जुलै लागला, अजून येत नाही. याला तुम्ही आम्ही सगळे कारणीभूत आहोत. स्वार्थासाठी माणसांनी झाडं तोडली, जंगलं तोडली, डोंगर खणून काढले, रस्त्यांसाठी, सिमेंटसाठी, खडीसाठी डोंगर खणले. डोंगरांमुळे पाऊस पडायचा, दऱ्याखोऱ्यांमुळे पाणी व्हायचं, पाणी साचायचं. आज जेवढं पाणी पडतं तेवढं सर्व वाहून जातं. हे फक्त एकट्या दुकट्याचं काम नाही आहे.
1: बरोबर,
0: हे सरकारचं किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटचं काम नाही आहे. इट इज अवर ड्युटी, हे आमचं काम आहे, तुझं आहे, माझं आहे. कारण मीही श्वास घेते. जरा विचार कर, माझ्या घरातलं जे फर्निचर आहे तेवढी तर झाडं मी लावली आहे. मी जो रोज ऑक्सिजन घेते, एक झाड 7 किलो देतं, एक झाड 7 किलो ऑक्सिजन देतं. आणि 4 झाडं रोजची आम्ही, तेवढा ऑक्सिजन आम्ही घेतो, तेवढा देतो का? तेवढी झाडं तरी आम्ही लावली आहेत का?
1: बरोबर,
0: हा विचार आम्ही करायला नको. सारच कोणीतरी येईल, कोणीतरी करेल, कोणीतरी पाणी टाकेल, कोणीतरी वाढवेल आणि मी आयत घेईन, ही प्रवृत्ती आम्ही सोडलीच पाहिजे.
1: आपण बऱ्याच वेळा म्हणतो की झाडे लावा, झाडे जगवा, पण फक्त झाडे लावा, वृक्ष लागवड करा हे सांगून उपयोग नाही, तर ते जगवणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे.
0: महत्त्वाचं आहे. आम्ही रिटायरमेंट नंतर आमच्या कॉलनीच्या मदतीने वर्गणी गोळा करून, जमीन सपाट करून 50-60 झाडं लावली. आणि आम्ही नवरा बायकोने 4 वर्ष आम्ही कुठं गेलो नाही, ओपन स्पेसमध्ये ती झाडं वाढवली. आज येऊन बघतो केवढी मोठी मोठी ती झाडं झालेली आहेत. आणि जेव्हा ती डोक्याच्या वर होतात ना, पिंजऱ्याच्या बाहेर जातात ना, त्यावेळेला त्यांना

0: खोड देण्यासाठी, वादळापासून वाचवण्यासाठी आम्ही बांबूच्या काड्या केल्या. अर्थात बऱ्याच जणांची आम्हाला मदत झाली, त्या काड्या करून आम्ही लावल्या. आणि म्हणजे त्याच्यातच राहायचो आम्ही, 4-4 तास पाणी मारायचो भर उन्हामध्ये. नास्ती छान झाडं बघितलेली, कोणीतरी येऊन झोपलंय, एखादं कुत्रं बसलंय, एखादी बकरी बसलेली, हे सारं बघताना कुणीतरी खाट टाकून झोपलंय इतकं छान वाटतं. मनोमनी आनंद होतो आपल्याला.
1: बरोबर.
0: झाडं काय म्हणतात, एखादं कोरड्या झाडाकडे बघते काय म्हणतात, घे कुटार कर उगार घाव आता घाली, धरणीने पोषियेले रविकिरणी वाळविले, आजवरी राहियेला मरुत सतत वाली, घे कुटार कर उगार घाव आता घाली. सुकलेलं धार सुद्धा आम्हाला सांगतं आता माझा उपयोग नाही, हे माणसा कुराड घे आणि मला तोड आणि त्याचा उपयोग कर. सुकलेलं झाड देखील आम्हाला सांगतं.
1: बरोबर.
0: हिरव्या झाडाला तर आम्ही वरवडून खातो, पण सुकलेल्या झाडाला. वट पौर्णिमा होती आणि जेव्हा वडाची पूजा करणाऱ्या खूप सुंदर सुंदर सुंदर साड्या घालून बायका आलेल्या होत्या, त्यावेळेला एवढा आनंद झाला की आम्ही लावलेलं झाड केवढं मोठं झालं. पारंब्या आल्या त्याला, हिरवी कोडी कोडी पानं आली, खूप आनंद देतात त्या गोष्टी.
1: हे सगळं तुम्ही आम्ही करून उपयोग नाही, तर मला असं वाटतं की आजच्या तरुण पिढीने सुद्धा निसर्गाशी जोडलेलं राहणं हे खूप महत्वाचं आहे, पण त्यासाठी त्यांनी कुठले प्रयत्न करायला हवेत?
0: साध्या साध्या गोष्टी आहेत. माझं घर आहे, माझ्या घरात 4 माणसं आहेत. माझ्याकडे 2 किलो आंबे आणले, त्याच्या कोया बाजूला काढा, हे बोरं खाल्ली बिया बाजूला काढा आठवड्यात, त्यानंतर जेही मी फळ खाईन, जांभळं खाल्ली
1: बरोबर
0: ना, त्याच्या बिया बाजूला ठेवा, त्यांना तुम्ही साचवा आणि ती लावा. माझ्या घरात 5 माणसं आहेत तर मी 5 झाडं लावलीच पाहिजे. जपानमध्ये एक झाड तोडलं तरी खूप दंड असतो आणि त्याला तेवढी झाडं लावावीच लागतात, जगवावीच लागतात. एक झाड वाढवायला रत्ना 25 वर्ष लागतात पूर्ण झाडाला, पण तोडायचं म्हटलं ना 2-2.5 तासात तोडली जातात. आम्ही लावतो किती आणि तोडतो किती. काय ते मागे मी वाचलं होतं की हात में कुऱ्हाडी लेकर हम पेड बचाने चले, है ना, की काहीच वाटत नाही आम्हाला तोडायला, त्याला वाळवायला. अरे त्याला फक्त तुम्ही प्रेमाने गुंजारा मुलासारखं, त्याला डोक्यावर वाढू द्या, आपोआप ते त्याचं वाढतं.
1: बरोबर.
0: त्यांची ती प्रक्रिया चालू असते नेहमी, स्वतःच मिळवायची. हे खूप सारं काम तरुण करू शकतात. माझ्या डोक्यात नेहमी विचार येतो की एवढे हजारो तरुण देवीच्या गळावर जातात, या तरुणांना जर एक एक झाड दिलं तर किती झाडं लावली जातील.
1: बरोबर.
0: आमच्या घरी आम्ही काय करतो, या बिया साचवतो सगळ्या हो, आणि माझी मुलं जेव्हा येतात ना मुंबईवरनं किंवा माझी मुलगी जाते, तर रस्त्याने त्या बिया जिथं जागा सापडेल तिथं टाकत जातात. अपेक्षा नाही की ती जगलीच पाहिजे, पण जगली तर एक चांगलं काम केलं.
1: बरोबर.
0: गाडीमध्ये ठेवून घेतात आणि जिथं जिथं गाडी थांबेल किंवा जिथं जिथं वाटेल तिथं तिथं या बिया टाकत जातात. अलीकडे आपल्या धुळ्याला सीड बॉल्स वगैरे केले, खूप छान काम केलं आहे ना.
1: अनेक शाळांमध्ये सुद्धा हे उपक्रम राबविले जात आहेत.
0: आम्ही ड्युटीवर असताना खूप हे काम केलेलं की कंपल्सरी आम्ही लावून घेतले. एकदा तर आमच्या एक बाई म्हटल्या की जागा नाही आहे इथं, कुठं मॅडमच्या डोक्यावर लावायच्या का, त्या गमतीने बोलल्या. पण जरी समजा जागा नसेल तर तुम्ही स्मशानभूमीत जाऊन लावा.
1: बरोबर.
0: तुम्ही नदीकाठी जाऊन लावा, तुम्ही शेताच्या बांधावर लावा, मोकळी जागा असेल तिथे लावा, अंगणात लावा.
1: बरोबर.
0: आणि काहीच नसेल तर नितार कुंड्यांमध्ये तर लावा.
1: बरोबर.
0: है ना, तर छान वाटतं, करणाऱ्याला खूप सारं आहे ग.
1: निश्चितच. आज आपण बघितलं तर गावाकडचं वातावरण हे अतिशय हिरवळीचं आणि शांत असतं, म्हणूनच जे शहरातले लोक आहेत ते म्हणतात की गावाकडे चला, कारण ते वातावरण आपल्या आरोग्यासाठी खूप उत्तम असं असतं. आणि याच पातळीवर, गाव पातळीवर, समाजाच्या माध्यमातून निसर्ग संवर्धनासाठी अजून आपल्याला काय उपक्रम राबवता येईल?
0: पाणी असेल तर झाडं येतील.
1: बरोबर.
0: मागे एकदा मला वाटतं शहादा तालुक्यातलं होतं, त्यांनी नद्या नांगरल्या होत्या. माझ्याकडे बैलजोडी आहे, माझ्याकडे ट्रॅक्टर आहे, माझ्याकडे JCB आहे, चला नद्या नांगरूया, तेवढं पाणी जिरेल आहे ना. आणि या गाव पातळीवर आता ही आमची लोक बघतो, उन्हाळ्यामध्ये कुठं कुठं जातात फिरायला, जिथं झाड आहेत तिथं जातात.
1: बरोबर. आपले
0: हिरवाईकडे जातात. मग आपण आपल्या इथं काय हिरवाई करू नये? ग्रामीण पातळीवर तर तरुण मुलं खूप काही करू शकतात.
1: बरोबर.
0: या बिया वाचून प्रत्येकाने झाड लावून, आणि ते प्रयत्न होत आहेत. साक्री तालुक्यात बघ ना तू, साक्री तालुक्याचं मी पेपरात वाचलं होतं की आईच्या नावाने झाड आपल्या पंतप्रधानांनी बी एक पेड मा केली आहे ना. कोणी वारलं तर दसव्याला, दसव्याच्या दिवशी ते आपल्या शेतामध्ये झाड लावायचं
1: आठवण.
0: एका गावाचा उपक्रम मी ऐकला होता, वाचला होता की मुलगी सासरी गेली की तिच्या नावाने एक झाड, नवी सून आली की तिच्या नावाने एक झाड. झाडं लावणं कुणी करेल, पण झाड वाढवणं कठीण आहे.
1: आपले माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सुद्धा उपक्रम नुकताच राबवला होता, एक पेड मा केला.
0: हा,
1: तर अनेक अनेक जणांनी याचं अनुकरण

0: केलेलं आहे आणि एक एक झाड निश्चितच मी तर म्हणेल की लहान मुलांनी जास्तीत जास्त प्रमाणात झाडे
1: हा
0: लावलेली
1: खरंच
0: आहेत.
1: संस्कारच दिला पाहिजे. तू कोकणात जाशील ना, कोकणातल्या मुलांना हेच सांगितलं जातं की हे तोडायचं नाही, त्यांना वाढू देतात, ते बिनधास्त वाढू देतात, आणि म्हणून हिरवाई आहे तिथं, प्रत्येक माणसाला आवड आहे तिथं.
0: अच्छा, आज आपण बघितलं तर ग्रामीण भाग असेल किंवा शहरामध्ये सुद्धा बिबट्यासारखे जे प्राणी आहेत ते आता आपल्या शहराकडे सुद्धा वळू लागलेले आहेत. मग अशा वेळेस लोक घाबरतात आणि त्यांना मारायचा प्रयत्न करतात, परंतु वन्यजीव पक्ष्यांचं संरक्षण करणं आवश्यक आहे का?
1: नक्कीच आवश्यक आहे, कारण कसं आहे, एकमेकावर हे सारे घटक अवलंबून आहेत. आपल्या देशामध्ये 130 लाख वन्य जाती आहेत,
0: अच्छा,
1: आणि त्याच्यापैकी 76 हजार केवळ आपल्या भारतात आहेत, 76 हजार एकट्या भारतात आहेत आपल्या, म्हणजे किती जमेची बाजू आहे. आणि राहिले बिबटे वगैरे येतात, यांचं निवारा आम्ही माणसाने ते निसर्गात आम्ही हस्तक्षेप केला,
0: अच्छा,
1: आणि तो निसर्गाला मान्य नाही. त्यांचं घर जंगल आहे, त्या जंगलात राहणं त्यांना आवश्यक आहे, त्यासाठी त्यांना पाणवठे हवेत यावं, तिकडे मिळालं नाही तर ते कुठे येणार. माणसांनी जंगलं तोडली आणि मग ते इकडे यायला लागले, वणवा लागला ते इकडे यायला लागले, माणसांकडे यायला लागले. शेवटी त्यांनाही जगायचं आहे, त्यांना कळत नाही मी कुठे जातो आहे, मी माणसांकडे जातोय का काय जातोय, मला तिकडे मिळतंय म्हणून मी तिकडे जातोय. आणि हे जे वन्य प्राणी आहेत ना, एकमेकावर अवलंबून आहेत. जसं की शाकाहारी प्राणी हा वनस्पती खातो आणि तो समानता आणतो, एक लेवल ठेवतो.
0: बरोबर.
1: मांसाहारी प्राणी शाकाहारीला खातो, एक लेवल हे करतो. आता हे जे वन्य प्राणी आहेत यांना सफाई कामगार सुद्धा म्हणतात. ते कसं बघ, एखादा प्राणी मेला, गिधाड आणि कोल्हा हे मेलेले प्राणी काढून ती सफाई करतात. छोटासा आपला गांडूळ जमीन भुसभुशीत करतो. फुलपाखरं, मधमाशी, घुबड हे आणि पक्षी हे काय करतात, बिया घेतात आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेतात, परागकण करतात. केवढी मोठी महत्त्वाची भूमिका करतात हे सारे, आणि म्हणूनच ते तितकेच महत्त्वाचे आहेत. मी सांगते तुला, 1983 साली मला वाटतं, हो 1983 साली राष्ट्रीय वन्य जाती योजना अमलात आल्या. त्या कालावधीमध्ये काझीरंगा नावाचं एक अभयारण्य आसाममध्ये तयार करण्यात आलं, आणि याच्या प्रत्येक तू आसाममध्ये गेल्यानंतर तुला काझीरंगाचे फोटो दिसतील.
0: अच्छा.
1: मग कोणीतरी विचारतं, अर्थात आम्हाला हा धडा होता 6वीला, कोणीतरी विचारलं की काझीरंगामध्ये एक शिंगी गेंड्याचं काबर लावलेलं असतं, तर त्यावेळेला असं उत्तर देण्यात आलं की एक शिंगी गेंडा हा प्राणी असा आहे की तो आज ज्या ठिकाणी शौचाला गेला ना, तो दुसऱ्या दिवशी 8 किलोमीटर असेल तरी पण तो तिथंच येतो.
0: अच्छा.
1: दुसरीकडे घाण करत नाही, तो मानवाला शिकवतो वाटेल तिथं घाण करायची नाही, आणि म्हणून त्याचे फोटो तिथं लावलेले आहेत.
0: अच्छा.
1: 6वीला मला धडा होता काझीरंगा असं. तर सरकार आपल्या परीने प्रयत्न करतंय, एक वन दुसऱ्या वनामध्ये एक जोडलं जावं, तर तिथं रस्ते तयार करावेत की जेणेकरून प्राणी इकडून इकडे जाऊ शकतील. ते फार मोठं कठीण काम आहे, भरपूर सारी आंदोलनं पण झाली, खूप साऱ्या लोकांनी यासाठी पाणी वाचवण्यासाठी, वृक्षावलोपनासाठी खूप सारा प्रयत्न केलेला आहे.
0: बरोबर.
1: राजस्थानमध्येही, कारण सगळ्या गोष्टी कारखान्यात तयार होतात, पाणी नाही तयार होत.
0: बरोबर. निसर्ग आपल्याला खूप काही देत असतो, पण निसर्गाला वाचवणं हे खूप आवश्यक झालेलं आहे. पण निसर्गाला वाचवण्यासाठी आपण काय आणखी प्रयत्न करू शकतो, जाता जाता काय संदेश द्यायला, आपण काय करायला हवं?
1: मी संदेश देणे इतके मी मोठी नाही रत्ना, पण मी एक सांगेन की हे जे सारं आहे ना, हे निसर्गाने दिलेलं आम्हाला, हे टिकवणं गरजेचं आहे, हे सांभाळणं गरजेचं आहे. जे तोडफोडचे जे चालू आहे ते थांबवणं गरजेचं आहे, कारण कसं आहे, हे सारे दागिने आहेत.
0: बरोबर.
1: पृथ्वीचे दागिने आहेत, झाडं, वेली, नद्या, नाले, तर सुखी धरती करे पुकार, वृक्ष लगा के करो श्रृंगार. ती मागते आहे की मला काय हवं आहे, हे माझे दागिने मला परत द्या, तुम्ही ओरवाडून टाकलेले आहेत हे मला परत द्या, असं ती सांगते आम्हाला, तरुणांना हेच सांगेन. जर आजचा भविष्यकाळ, जर तुमचा आजचा वर्तमान काळ हिरवाट करायचा असेल, आणि भविष्यकाळ जर तुम्हाला जगवाय हिरवा करायचा असेल, समृद्ध करायचा असेल, तर तुम्ही बदललं पाहिजे, तुम्ही सकारात्मक विचार केला पाहिजे, तुम्ही झिजलं पाहिजे आणि खूप झाडं लावली पाहिजे, पाणी वाचवले पाहिजे. आपल्या सवयी कशा आहेत बघ ना, तो नळ चालू केला तो बंदच करत नाही, आंघोळीला बादली भरली तरी वाहत आहे, बेसिनमध्ये, शॉवरमध्ये पाणी वाहत आहे, नळ्या घेऊन गाड्या धुतल्या जात आहेत, ह्या आमच्या सवयी खूप

0: पाणी वाया घालवतात. एक गणणारा नळ कितीतरी पाणी वाया घालवतो दिवसभरामध्ये.
1: बरोबर.
0: गांधीजींची एक छोटीशी गोष्ट खूप वर्षापूर्वी मी वाचली होती की पूर्वीच्या काळी काय असायचं, पेला असायचा पाण्याचा, ग्लास नसायचा, तांब्या पेला पेल्यामध्ये घ्यायचे. तर ते काय करायचे, जेव्हा लिखाण करायचे ना ते, त्यावेळेला पेल्यातलं पाणी गोटभर घ्यायचे आणि तो तसं ठेवून द्यायचे. एकदा त्यांच्या बरोबरच्या सहकार्याने तो पेला घेतला आणि पाणी फेकून दिलं. त्यावेळेला ते रागवले, म्हटले की अरे भाई पाणी क्यों फेकते हो, मी तर त्याला उष्ट केलेलं नाही आहे, ते मी नंतर पिईन, किंवा ते झाडाला तरी टाक. शाळेमध्ये मुलांवर खूप चांगला संस्कार शिक्षक देऊ शकतात की तुझ्या बाटलीतलं पाणी उरलं की तू जाताना झाडाला टाक, फेकू नको.
1: बरोबर.
0: आधी आपल्या माठाच्या खाली नंदाई ठेवलेली असायची बघ, टिपिक टिपिक त्या पाण्याचा सुद्धा उपयोग केला जायचा. आहे ना, नद्या व्हायच्या किती छान होतं आधी. आज बघतो सुकलेल्या नद्या, हे आम्हाला खूप काही चिंताजनक आहे त्या साऱ्या गोष्टी. आता तरी आम्ही जागा झाला, आप नाही तो कवी नाही, आहे ना, असं म्हणतात.
1: निश्चितच छोट्या छोट्या गोष्टी आहे ज्या आपण सांभाळल्या तर निश्चितच पाण्याचं जतनही होऊ शकतं आणि निसर्गाचं संवर्धनसुद्धा त्यातून होऊ शकतं. खूप छान असा संदेश आपण या ठिकाणी दिलात आणि मी तर म्हणेल की आजच्या तरुणांचा आणि युवकांचा सहभाग या पर्यावरणाच्या मोहिमेत अधिक असायला हवा, जेणेकरून येणाऱ्या पिढीला अजून पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण होईल. आणि आपण या ठिकाणी आलात, आपले मनापासून आभार मानते, धन्यवाद.
0: मीही माझ्या खूप साऱ्या आठवणींना उजाळा मिळाला, मला बोलवलं आकाशवाणीने, त्याबद्दल मी आभारी आहे.
1: श्रोते हो, निसर्गाने आपल्याला जगण्यासाठी खूप काही दिलंय, आता त्याच्या रक्षणासाठी आपले योगदान देण्याची वेळ झाली आहे. झाडांचे संगोपन, पाण्याची बचत, स्वच्छतेची सवय आणि पर्यावरणपूरक जीवनशैली या छोट्या कृतींमधून आपण मोठा बदल घडवू शकतो, कारण निसर्ग वाचला तरच जीवनाचा सुंदर प्रवास पुढे सुरू राहील. चला तर मग निसर्गाशी आपले नाते अधिक घट्ट करूया आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी हिरवाईने भरलेल्या पृथ्वीला जपूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या प्रासंगिक या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: मोठी सुनबाई हे तुझ्या नावे.
1: इतकी काय घाई होती
0: अग.
2: आणि छोटी
0: हे तुझ्या नावे. आणि हे माझ्या छकुलीच्या नावे.
3: पण आजी तुझ्या नावेत
4: सगळंच. मी बँक, लॉकर, फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल.
0: शुभ बोला हो.
3: काय
5: RBI सांगते
6: जाणकार बना सतर्क रहा.
7: श्रोते हो, आत्ताच आपण प्रासंगिक हा संवाद ऐकला. तर निसर्ग संवर्धन याविषयी आशादेवी पाटील यांची रत्ना निकम यांनी घेतलेली मुलाखत या कार्यक्रमात आज आपण ऐकली. तर कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुमित सूर्यवंशी. FM 100.5 मेघाट्सवर आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत 1942 अ लव्ह स्टोरी या चित्रपटातील कुमार सानू आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात जावेद अख्तर यांची गीतरचना, संगीत आहे RD बर्मन यांचं.

अफसाना प्यार का या चित्रपटातील गीत आपण ऐकलं, अमित कुमार आणि अलका याग्निक यांच्या आवाजात अंजान यांच्या गीताला संगीत दिलं होतं बप्पी लहिरी यांनी. ऐकूया मोहरा या चित्रपटातील उदित नारायण आणि अलका याग्निक यांच्या आवाजात आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीत आहे विजू शहा यांचं.

दहेक या चित्रपटातील हरिहरन आणि साधना सरगम यांच्या आवाजात मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना आपण ऐकलीच. संगीत होतं आनंद मिलिंद यांचं. श्रोते, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकणार आहोत तोहफा या चित्रपटातील किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात इंदिवर यांची गीतरचना. संगीत आहे बप्पी लहरी यांचं.

0: श्रोते हो, आताच आपण तोहफा या चित्रपटातील गीत ऐकलं. या गीतावरच आजचा आमचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे, प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत ज्योत्स्ना भोळे यांच्या आवाजातील कुलवधू या नाटकातील मोग रांगणेकर यांचं नाट्यपद. श्रोते हो, हे नाट्यगीत ऐकण्यापूर्वी घेऊया काही क्षणांची विश्रांती.
1: मोठी सुनबाई,
2: हे तुझ्या नावे.
3: इतकी काय घाई होती
2: अग.
4: आणि छोटी,
2: हे तुझ्या नावे. आणि हे माझ्या छकुलीच्या नावे.
5: पण आजी, तुझ्या नावेत
6: सगळंच. मी बँक, लॉकर, फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल.
2: शुभ बोला हो.
5: काय
7: RBI सांगते,
8: जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोते हो, वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत आहोत. आज वनिता मंडळ कार्यक्रमाची निर्मिती केली आहे जळगाव केंद्राने. ऐकूया कार्यक्रम वनिता मंडळ.

श्रोतेहो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. सखींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहात भेटीगाठी या सदरात विक्रमी रक्तदान करणारे दाम्पत्य रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे यांची मुलाखत, आणि त्यानंतर साहित्य सरिता कट्ट्याच्या मैत्रिणींनी सादर केलेला कार्यक्रम. तेव्हा मैत्रिणींनो, कार्यक्रमाची सुरुवात करूया मनाला ताजतवानं करणाऱ्या सुंदरशा गीतानं.

0: सखींनो, जीवन सुंदर आहे आणि हे सुंदर जीवन दुसऱ्याला बहाल करण्यापेक्षा मोठं कार्य कोणतंच असू शकत नाही. म्हणतात ना, रक्तदान हेच श्रेष्ठ दान. तेव्हा मैत्रिणींनो, आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला भेटी गाठी या सदरात असेच विक्रमी रक्तदान करणारे दाम्पत्य रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, रक्तदान हे केवळ दान नसून ते जीवनाशी जोडलेलं एक पवित्र नातं आहे. एका अनोळखी व्यक्तीच्या आयुष्यात आशेचा किरण बनण्याची ताकद ही रक्तदानात असते. आज आपण अशाच एका प्रेरणादायी दाम्पत्याशी संवाद साधणार आहोत भेटीगाठी या सदरात, ज्यांनी रक्तदानाला केवळ सामाजिक उपक्रम न मानता तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवला आहे. रणजित गव्हाळे यांनी तब्बल 76 वेळा तर अंकिता गव्हाळे यांनी 17 वेळा रक्तदान करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केलाय. डिजिटल रक्तबंध या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरजूंना वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्याचं मोलाचं कार्य हाती घेतलंय. चला तर मग मैत्रिणींनो, आपण त्यांच्याशीच गप्पा मारूया आणि त्यांच्या रक्तदानाच्या प्रवासाविषयी सुद्धा अधिक सविस्तरपणे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, मॅडम नमस्कार, आपलं स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये.
1: नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
0: सर, सर्वप्रथम आम्हाला सांगा की रक्तदानाची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली?
2: रक्तदानाची प्रेरणा अशी आहे की माझे वडील जे आहेत ते एक्स आर्मी मॅन आहेत, ते एक माजी सैनिक आहे. वयाच्या 18व्या वर्षी वडील आर्मीमध्ये भरती झाले होते आणि फेब्रुवारी 1988 ला वडील 15 वर्षाची सर्व्हिस करून रिटायर झाले. आणि त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे एप्रिल 89 मध्ये माझा जन्म झालेला आहे. म्हणजे वडिलांच्या रिटायरमेंट नंतर माझा जन्म झालेला आहे. आणि मला तेही माहिती नव्हतं की वडील आर्मीत होते वगैरे वगैरे, की ह्या गोष्टी घडून गेलेल्या होत्या. आणि मग कालांतराने ते संस्कार घरात असतात तेच संस्कार पुढे चालत गेले. मलाही आर्मीमध्ये जाण्याची इच्छा होती, पण परिवारात वडिलांचं म्हणणं होतं की जी या गोष्टी मी फेस केलेल्या आहे किंवा ज्या गोष्टी मी करत आहे त्या तुम्ही कराव्या की नाही कराव्या हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण माझं मत असं आहे की तुम्ही तुमच्या लेवलला जाऊन कुठेतरी काहीतरी चांगलं काम करा, ती एक देश सेवा असू शकते. तेव्हापासून हे संस्कार घरात रुजत गेले आणि त्याच्यातून काहीतरी नवीन प्रेरणा घेत रक्तदान चळवळीची सुरुवात झाली.
0: बरं, सर्व कितव्या वर्षापासून तुम्ही रक्तदान करता?
2: मी 24 एप्रिल 2007 साली वयाचा 18 वर्षाचा पूर्ण झालो त्याच दिवशी पहिल्यांदा रक्तदानही केलं आणि त्याच दिवशी माझ्या लायसन्सही रजिस्ट्रेशन सेम डे केलं. म्हणजे एकाच दिवशी रक्तदान आणि एकाच दिवशी वय 18 कम्प्लीट झालं, त्यामुळे रक्तदानाचं लायसन्सही मी रजिस्ट्रेशन करून घेतलं होतं.
0: छान ताई, आता आपल्या पतींनी सांगितलं, सरांनी सांगितलं की त्यांना प्रेरणा कुठून मिळाली, आता ताई तुम्हाला रक्तदान करण्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली?
1: मला प्रेरणा तर यांच्याकडनंच मिळाली आणि मी पहिलं रक्तदान 24 एप्रिल म्हणजे त्यांच्याच वाढदिवसाच्या दिवशी केलं 2022 ला. माझं पहिलं रक्तदान होतं. तेव्हा माझा पण पहिल्यांदा रक्तदानाचा एक्सपिरियन्स, मला असं वाटलं होतं की मी घाबरली किंवा ती निडल असते ना ती खूप जाड असते, तिला पाहूनच आपला जीव घाबरतो. पण मला असं काहीच जाणवलं नाही, ना वीकनेस आला ना चक्कर आले. पण तो रक्तदानानंतरचा जो अनुभव होता ना तो मला खूप आनंद देऊन गेला. म्हणजे मला असं वाटलं की वा, म्हणजे मी माझ्या मिस्टरांच्या पावलावरती पाऊल ठेवलं आणि हा प्रवास मी सुरुवात केली.
0: वा, खूप छान की आपण कोणाला गरजूंना मदत करतोय, आपलाही थोडाफार तरी वाटा त्या गरजू लोकांपर्यंत पोहोचणार आहे. तर सर, 76 वेळा रक्तदान करण्याचा तुमचा प्रवास कसा होता?
2: पहिल्यांदा जेव्हा रक्तदान केलं 24 एप्रिल 2007 साली तेव्हा असं वाटलं होतं की आपण काय करतो आहे, याच्यातून काय होणार आहे, पण आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो या हिशोबाने मग सुरुवात केली. पण जेव्हा ती निडल पाहिली तेव्हा मलाही असं वाटलं की काहीतरी होतंय किंवा, पण जेव्हा ती निडल आपल्या हातात जाते म्हणजे जेव्हा आपल्या व्हेनमध्ये ती टाकली जाते तेव्हा जस्ट एक मुंगी चावते या टाईप वाटतं.
0: म्हणजे ज्याप्रमाणे आपण इंजेक्शन घेतो बरं.

0: नसल्यावर
1: हां
0: त्यापेक्षा वेगळा अनुभव आहे का तिचा?
1: नाही, इंजेक्शन घेतलो तो सेम अनुभव आहे, असं काही फारसं वेगळं नाही आहे.
0: अंकिताताई, महिलांमध्ये रक्तदानाबाबत अनेक गैरसमज आहेत, तर त्यामध्ये तुमचा अनुभव काय सांगतो आणि तुम्ही आपल्या मैत्रिणींना आणि आपल्या भगिनींना काय सांगू इच्छिता?
2: मी महिलांना असं सांगू इच्छिते की रक्तदानाने म्हणजे जे त्यांच्या मनामधले जे गैरसमज आहे की मासिक पाळीमध्ये त्रास होतो, रक्तदानाने खूप खूप विकनेसपणा येतो, किंवा केस गळती होते,
0: बरं.
2: किंवा स्थूलपणा येतो, हे सगळे गैरसमज हे चुकीचे गैरसमज आहे.
0: बरं.
2: आपण जेव्हा रक्तदान करतो तेव्हा आपलं रक्त म्हणजे एका व्यक्तीकडनं फक्त 350 ml रक्त काढलं जातं, आपल्या फुल बॉडीमध्ये 6 लिटर रक्त राहतं आणि ते रक्त रिकव्हरी व्हायला फक्त 1 किंवा 2 दिवस लागतात.
0: बरं, मग ते आपल्या अन्नाद्वारे होतं?
2: हो, ते आपल्या अन्नाद्वारे होऊन जातं आणि आपला आहार जो राहतो तो संतुलित हवा, म्हणजे महिलांचा तर नेहमीचाच हवा, असं नाही की
0: हो.
2: फक्त आपण
0: आणि
2: रक्तदानाला जातोय त्याच दिवशी खायचं किंवा त्याच्या आदल्या दिवशी खायचं असं नसतं. सकाळी सकाळी गूळ शेंगदाणे किंवा लोहयुक्त पदार्थ, बीट, याच्याने रक्त लवकर वाढतं. नंतर खजूर, काळे मनुके, याच्याने लवकर तयार होतं रक्त. म्हणजे महिलांना त्याची गरज असते दर महिन्याला, आपल्या मासिक पाळीमुळे रक्त आपल्या शरीराच्या बाहेर निघतंच. पाळी झाल्यानंतर 4-5 दिवसानंतर जर आपण रक्तदान केलं तर आपल्याला त्याचा काहीच साईड इफेक्ट नाही आहे. आपण असं म्हणतो की माझे केस गळताय, माझी स्किन खराब होते, हे रक्तदानामुळे मुळीच होत नाही. मी महिलांना सांगू इच्छिते, विशेष म्हणजे आपण जेव्हा रक्तदान करतो तेव्हा जे नवीन रक्त तयार होतं ते फ्रेश रक्त असतं. आता मी रक्तदान 17 वेळा केलेलं आहे, त्यामुळे मला अनुभव आहे की रक्तदान झाल्यावरती जे आपलं आधीचं रक्त असतं ना, म्हणजे ते आपण समजा दानाने निघून जातं ते,
0: निघून
2: हां,
0: जातं ते.
2: मग नंतर नवीन रक्त तयार होतं ते एनर्जेटिक राहतं. नवीन रक्त तयार झाल्यावरती ते फिल्टर व्हायला खूप लवकर मदत होते, कारण
0: बरं.
2: की पातळ रक्त आणि घट्ट रक्त याच्यामधला डिफरन्स आपल्याला माहिती आहे. घट्ट रक्त हृदयापर्यंत फिल्टर व्हायला वेळ लागतो, नवीन रक्त तयार झालेलं असतं त्यामुळे ते पातळ असतं, ते लवकर शरीरात जातं, सर्क्युलेट होतं आणि त्याच्याने एनर्जी लवकर तयार होते. त्यामुळे मला असं वाटतं की महिलांनी नका तुम्ही वर्षामधून 5-6 वेळा करा, पण एकदा तरी रक्तदान करा.
0: सर, आता डिजिटल रक्तबंध ही संकल्पना नेमकी तुम्हाला कशी सुचली?
1: सोशल मीडियावर मी बऱ्यापैकी ॲक्टिव्ह असतो. माझं शिक्षण जे आहे ते समाजकार्याचं आहे, माझं MHW झालेलं आहे, माझं MA इन क्लिनिकल सायकोलॉजी आहे. मी ज्या महाविद्यालयात शिकलो त्या महाविद्यालयामध्ये NSS वगैरे या गोष्टी होत्या. NSS मार्फत किंवा समाजकार्यामार्फत जे वर्कशॉप्स वगैरे होतात त्याच्यातून काय होतं की तुम्हाला महाराष्ट्रभर फिरण्याचे चान्सेस असतात. मोठे मोठे वर्कशॉप असतात, समाजकार्याचे वर्कशॉप असतात, NSSची मोठी मोठी शिबिरं असतात, काही कार्यशाळा असतात. मग त्याच्यात काय होतं की तुम्हाला महाराष्ट्रभरातून बरेच लोक तिथे भेटत असतात, तुमच्याच शैक्षणिक जीवनातले. म्हणजे जसं आता मी MHW करतोय तर मला बऱ्यापैकी MHW विद्यार्थी भेटतात, विद्यार्थिनी भेटतात, तर आपण तिथे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो. आणि मग आपलं कसं असतं, एकदा कॉन्टॅक्टमध्ये आलं की आपल्या मनाचे विचार किंवा आपले विचार आणि समोरच्याचे विचार जिथे जुळतात तिथे माणूस एकमेकांच्या संपर्कात येतो किंवा कॉन्टॅक्टमध्ये येतो. आणि मग माझं कसं आहे की माझ्या एकदा संपर्कात आलेला माणूस मला नाही वाटत की तो आपल्यापासून स्वतःहून दूर जावा, तो त्याच्या सुखीने म्हणा किंवा त्याला वाटलं की आपल्याशी कॉन्टॅक्ट कमी करावा त्या हिशोबाने तो जाऊ शकतो, पण मी स्वतःहून कोणाशी कॉन्टॅक्ट कमी करण्याचा प्रयत्न करत नाही. मग त्याच्यातून काय होतं, व्हॉट्सअपला ब्रॉडकास्ट लिस्ट म्हणून एक ऑप्शन असतं, त्याच्यात तुमच्याकडे तुमचा नंबर सेव पाहिजे, समोरच्याकडे समोरच्याचे नंबर, म्हणजे आपले नंबर सेव पाहिजे, तर आपण एका वेळेस 256 लोकांना हे मॅसेज पाठवू शकतो. आणि मग आपण सणावाराला जसं मॅसेज पाठवतो ती सुरुवात होत होत ती कुठेतरी रक्तदान चळवळीत आली. आम्ही व्हॉट्सअपचे एक 8 ग्रुप तयार केले आहेत, ए पॉझिटिव्ह, ए निगेटिव्ह, बी पॉझिटिव्ह, बी निगेटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह, ए बी निगेटिव्ह, ओ पॉझिटिव्ह आणि ओ निगेटिव्ह. आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही थॅलेसिमिया योद्धे म्हणून एक ग्रुप चालवतो, की ज्याच्यात जळगाव जिल्ह्यातील साधारण 163 बच्चू जे आहेत ते त्या ग्रुपवर समाविष्ट आहेत. मग आपण त्या ग्रुपला एक रूल्स अँड रेग्युलेशन्स करून दिलेले आहेत की कुणाच्याही वाढदिवसाच्या शुभेच्छा नको, कुणाच्याही सणाची गोष्ट किंवा काही असेल, तर आपल्याला त्या ग्रुपवर मॅसेज टाकताना फक्त काय टाकायचं आहे की योद्ध्याचे नाव, त्या योद्ध्याचा रक्तगट, तो कोणत्या हॉस्पिटलला रक्त चढवणार आहे,

0: त्याचं रक्त कोणत्या ब्लड बँकेत अवेलेबल होणार आहे आणि ते त्याला कधीपर्यंत पाहिजे आहे, म्हणजे त्याच्यावरून काय होतं की आपल्याला त्याच्या ब्लडची रिक्वायरमेंट समजते.
1: बरोबर.
0: समजा आजची तारीख 25 आहे आणि ग्रुपवर काय होतं की मी प्रत्येक शनिवारी ग्रुपवर मेसेज टाकतो की येणाऱ्या आठवड्यामध्ये कुणाकुणाला रक्ताची आवश्यकता भासणार आहे, तर त्यांनी ती पूर्वनियोजित कळवावी. मग साधारण काय होतं की शनिवारपासून सोमवार मंगळवारपर्यंत लोक जे आहेत आमच्या ग्रुपवरची पॅरेंट्स वगैरे आहेत, आता काही काही माझे बच्चू असे आहेत थॅलिसिमियाचे की जे स्वतःही व्हॉट्सअप वगैरे वापरतात, त्याच्यामुळे ते स्वतःच टाकतात आणि माझं बॉन्डिंग त्यांच्याशी इतकं झालं आहे, कोणी मामा म्हणतं कोणी काका म्हणतं, जे त्याच्याने ते टाकत असतात की मामा मी इतक्या तारखेला येणार आहे, मला इतक्या तारखेला ब्लड लागणार आहे. आता एक रुग्ण आहे तो मला मामा म्हणतो, मग त्याने मला सकाळीच फोन केला आज की मामा मी 29 तारखेला येणार आहे, मला ओ पॉझिटिव्हच्या 2 बॅग लागणार आहेत. मग त्याने त्याची ब्लड बँक सांगितली, मी लगेच माझ्या डायरीमध्ये ती मेन्शन केली आणि मग माझ्या ग्रुपवर पण टाकून दिलं ओ पॉझिटिव्हच्या की मला ओ पॉझिटिव्हच्या 2 बॅग लागणार आहेत. तर मग आपण आपल्या ग्रुपवर टाकलं तर त्या हिशोबाने ते रिक्वायरमेंट आपल्याला पाठवत असतात.
1: हो.
0: मग आपण रिक्वायरमेंट टाकली की जे डोनर असतील ते जर अवेलेबल असतील तर ते आपल्याला स्वतःहून फोन करतात की दादा माझी देण्याची इच्छा आहे, तुम्ही सांगा कोणत्या ब्लड बँकेत जायचं, आपण त्यांना त्या ब्लड बँकेत पाठवतो. आणि मग हाच मेसेज आपण डोनरला पाठवतो की तुम्ही ब्लड बँकेत जाल तर सेम युनिट तुम्ही जेव्हा तुमचा रक्तदानाचा फॉर्म भराल त्या फॉर्मवर त्या रुग्णाचं नाव टाकून घ्यायचं.
1: बरोबर. अगदी छान सर, तुमचा हा उपक्रम आहे की डिजिटल माध्यमातून तुम्ही याला ब्रॉडकास्ट लिस्ट बनवली आणि डोनर तयार केले, रक्तदाताही तुम्ही तयार केले आणि त्या त्या गटाप्रमाणे हे जे रक्तगट की बरोबर माझा रक्तगट काय आहे ज्याला माहीत असेल तो त्या ग्रुपला जॉईन होईल आणि त्याला जर वाटलं तर तो त्या ठिकाणी रक्तदान करू शकतो. तर हा अतिशय सुंदर असा तुमचा उपक्रम सर तुम्ही राबवता आहात आणि मग या उपक्रमातून आतापर्यंत तुम्ही किती गरजूंना मदत केलेली आहे?
0: खूप आहेत, म्हणजे जी बोटावर मोजण्या इतकी पण नाही आहे आणि कागदावर पण मावणार नाही इतकी तर आहेत. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की माझं भविष्यातलं स्वप्न असं आहे थॅलिसिमियांच्या योद्ध्यांबाबत की आपण एका रुग्णाकरता 10 डोनर फिक्स आउट करणार आहोत. कारण कसं असतं, थॅलिसिमियांच्या बाळांना प्रत्येक 15 दिवसांनी रक्त लागतं. मग काय असतं की एका रुग्णाला जर 15 दिवसांनी रक्त लागणं म्हटलं तर आपल्याला त्याला एका महिन्याला 2 रक्तदाते पाहिजे, तसे 3 महिन्यात आपण 6 रक्तदाते तयार करू शकतो आणि एक व्यक्ती हा 3 महिन्यानंतर परत ड्यू होतो रक्तदान करायला. मग आपण त्याच्यामध्ये काय केलंय की साधारण एका थॅलिसिमियाच्या बच्चू करता 10 डोनर फिक्स आउट करायचे, म्हणजे त्याच्यातून 6 डोनर त्याला रोटेशन वाईज ते ब्लड डोनेशन करतील. पण मग त्याच्यात 10 घेण्याचं कारण असं आहे की एखाद्याला काही अडचण आहे, कोणी बाहेरगावी आहे, कुणी काल 1-2 दिवसापहिले आजारी होतं किंवा एखाद्याला काही मलेरिया झाला किंवा डेंग्यू झाला असेल, तर आपण ते मेन्शन म्हणजे ते आपण सपोज करून ह्या गोष्टी सपोज केल्या की कोणाला काही अडचण असू शकते, आपण कोणाच्या स्वातंत्र्यावर बाधा नाही आणू शकत ना, आपण कोणाला जबरदस्ती नाही करू शकत की मला पाहिजेच, म्हणून ते स्पेअरमध्ये आपण 4 एक्स्ट्रा घेऊन ते 10 डोनर आपण तयार करतोय. त्याच्याकरता माझं कामही चालू आहे. आम्ही अंकजित परिवारामार्फत एक ऍप्लिकेशन पण तयार करतो आहे की जिथे रुग्णांची नावं येतील थॅलिसिमियांच्या योद्ध्यांची आणि त्यांच्याकरता जे डोनर राहतील ते डोनर त्यांना मेन्शन करून द्यायचे, म्हणजे एखाद्या डोनरची जर ड्यू डेट आली तर ती आपल्याला ऑटोमॅटिक ऍप्लिकेशनमार्फत कळेल, मग आपण त्यांना रिमाइंड करून द्यायचं.
1: अगदी बरोबर सर. आता आपण हा जो उपक्रम पण राबवता आहात डिजिटल, पण एखाद्या तुम्ही जसं आता सांगितलं कोणी गावाला गेलेलं असतं, कोणाला बरं नसतं, कोणी आजारी असतं, मग अशा परिस्थितीत तातडीने अगदी जर एखाद्या गरजू रुग्णाला रक्ताची जर गरज पडली तर मग तुमची टीम त्यामध्ये कशा प्रकारे काम करते?
0: एखाद्या रुग्णासाठी किंवा एखाद्या अत्यावश्यक परिस्थिती ओढवलेल्या रुग्णासाठी जर आपल्याला रक्ताची रिक्वायरमेंट आली तर आपण व्हॉट्सअपचे जे 8 ग्रुप तयार केले आहेत त्या ग्रुपमध्ये रक्तगटानुसार आपण माहिती टाकतो की अशा अशा रक्तदात्याची गरज आहे, आम्हाला या रक्तगटाचे 2 रक्तदाते पाहिजेत, 3 रक्तदाते पाहिजेत. मग त्या रिक्वायरमेंटनुसार जसं असतील त्या हिशोबाने आपल्या ग्रुपमधले जे मेंबर्स आहेत जे आमच्या खांद्याला खांदे लावून काम करत आहेत, आमच्या कोणत्याही म्हणजे एक शब्द जरी आम्ही टाकला की दादा असं असं आहे अशा अशा रुग्णाला रक्त लागतंय, तर ते आपल्याबरोबर यायला तयार होतात, ते स्वतःही रक्तदानाला तयार होतात. आपण जर एखाद्या वेळेस म्हटलं की आम्ही तुमच्याबरोबर येऊ का, ते नाही म्हणते, म्हणतात की नाही नाही दादा आता आम्हाला ही सवय झाली आहे, आम्ही आमच्या लेवलला करून घेऊ, तुम्ही फक्त आम्हाला रुग्णाचं नाव आणि त्या गोष्टी पाठवा, म्हणजे ते फॉर्मवर मेन्शन करायला सोपं जातं.
1: बरोबर. आता सर आपण असं म्हणतो की कुठल्या जर घरामध्ये काही कार्यक्रम असला, कोणाचा वाढदिवस असला, तर आपण घरी बोलवतो प्रत्येकांना, काहीतरी कार्यक्रम करतो, आपण एकमेकांना वस्तू भेट देतो, पण आता वाढदिवस रक्तदानाने साजरा करण्याची ही जी कल्पना आहे कशी सुचली?
0: ती याच्याकरता सुचली की मी माझं पहिलं रक्तदान माझ्या स्वतःच्या वाढदिवसाला केलं होतं आणि प्रत्येकाला कसं वाटतं की एक

0: ऑकेजन असावं काहीतरी की आपण ज्या दिवशी रक्तदान करू शकतो. आता आमचं असं आहे किंवा आमच्या परिवारातील बऱ्याच सदस्यांचं असं आहेत की जे आमच्याबरोबर रक्तदाते म्हणून काम करतात, आम्ही रक्तदाते आहोत, की जे वर्षातून 4 वेळेस रक्तदान करतात, पण जे 4 वेळेस करू शकत नाही त्यांना आम्ही नेहमी आवाहन करतो की किमान तुम्ही तुमच्या वाढदिवसाला रक्तदान करा. मग आम्ही त्याच्यात काय करतो, आता की माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे लोक असतील किंवा अंकिताच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील त्यांच्या संपर्कातील जर कुणाचा वाढदिवस असला तर आम्ही त्यांना साहजिक फोन करतो की दादा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवस हा केक कापून नव्हे तर रक्तदान करून तुम्ही साजरा करावा. आमची तुम्हाला एक भावनिक आवाहन आहे की तुम्ही तुमच्या जवळच्या रक्तदान पेढीमध्ये जाऊन रक्तदान करण्याचा प्रयत्न करावा असं.
1: आणि वाढदिवसाला रक्तदान करायची एक खास गोष्ट अशी की आपला वाढदिवस आपल्याला लक्षात राहतो. म्हणजे आता मी माझ्या वाढदिवसाला रक्तदान केलं ना तर मी पुढच्या वेळेला पण माझ्या बर्थडेलाच जाईल किंवा माझ्या वडिलांच्या किंवा आईच्या किंवा त्यांच्या अॅनिव्हर्सरीला. म्हणजे ती डेट असते ती लक्षात राहते. हां, आणि ते बरोबर ते 2-3-1 महिन्याचा गॅप पडला की आपलं पुढचं रक्तदान आपोआप आपल्या लक्षात येतं की आता आपल्याला रक्तदान करायचंय.
2: बरं बरं, संकल्पना सुद्धा छान आहे. आणि ताई, आता समजा एखादी स्त्री आहे, एखादी महिला आहे किंवा मी जर म्हणावी तर मी आजपर्यंत रक्तदान केलेलं नाहीये, मग मला जर रक्तदान करायचं आहे तर मग मी कशी तयारी करायला हवी?
1: सुरुवात तुम्हाला रक्तदान करायची एक खूप चांगला म्हणजे प्रयत्न आहे की तुमची आवड झाली की तुम्हाला रक्तदान करायचंय. त्याकरता पहिले आपल्याला स्वतःला आपल्या शरीरावरती फोकस करावा लागेल. म्हणजे आपला आहार, आपले रोजचं नियोजन, थोडाफार व्यायाम आणि खानपानवरती जास्त लक्ष द्यावं लागतं महिलांना, कारण की महिला जास्त करून जेवणावरती दुर्लक्ष करता, त्याच्यामुळे त्यांच्या वजनावरती आणि त्यांच्या हिमोग्लोबिनवरती परिणाम होतो. महिलांचं हिमोग्लोबिन हा 12.5 हवं रक्तदान करण्याकरता. पण आता तुम्हाला तुमची इच्छा झाली तर मी तुम्हाला नाही म्हणणार. तुम्हाला घेऊन जाईल तिथे, तुम्हाला पहिले तिथे दाखवेल की अशी प्रोसेस असते.
2: पहिल्यांदा रक्तदान करताना मनामध्ये भयंकर भीती
1: असते हो, त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट इन्करेज नाही करणार की चला चला चला आपण डायरेक्ट रक्तदान करू. तुम्हाला पहिले तिथली सिच्युएशन दाखवेल आणि तुमचं वजन झाल्यावरतीच ते डॉक्टर असतात ते म्हणतील की आता यांचा HB चेक करा, यांचा ब्लड ग्रुप चेक करा. म्हणजे ते मोफत होऊन जातं, त्याच्यामुळे महिलांना असं वाटतं की अरे आपलं HB पण मोफत झाला, हा, आणि रक्त गट पण आपल्याला समजला. त्याच्यानंतर मग डॉक्टर जर आपलं HB बरोबर असलं तर म्हणतात की चला आता तुम्ही रेडी आहे, आणि जर नसलं तर ते रक्तदान घेत नाही. ते म्हणतात की तुम्ही पुढच्या वेळेला या, तुम्ही तुमची शरीराची तयारी करून या, म्हणजे तुमचं HB वाढवून या. आणि HB वाढवायला खूप असे अति प्रमाणात दिवस नाही लागत. आपण थोडासा संतुलित आहार खाण्यामध्ये गूळ, शेंगदाणे किंवा बीट असं जर घेतलं ना तर तुम्ही तुमच्या पुढच्या रक्तदानाला 12.5 हे आपलं HB असतं ना तिथपर्यंत जरूर पोहोचू शकता आणि पुढचं रक्तदान तुम्ही नक्कीच करू शकता.
2: वा, खरंच ताई, आणि मी सुद्धा रक्तदान करण्याचा विचार करतेय, तर तुमचा हा अनुभव नक्कीच माझ्या उपयोगाचा ठरेल. ताई, आता तुम्ही दोघंच आहे ना पती पत्नी, 76 वेळा सरांनी केलं, तुम्ही 17 वेळेस केलं, आणि मग तुम्हाला या कार्यामध्ये कुटुंबाचा किती सहभाग किंवा पाठिंबा मिळतो, किंवा तुमच्या कुटुंबातले म्हणतात की नाही आता बस झालं, असं काही आव्हानं तुमच्या समोर येतात का?
1: नाही, आता त्यांचं 76 वेळा रक्तदान झालंय, माझं 17 वेळा झालंय, म्हणजे आम्ही दोघांनी मिळून 93 वेळा रक्तदान केलेलं आहे. म्हणजे 93 बच्चूंना किंवा जे व्यक्ती ज्यांनी आमचं रक्त यूज केलं आहे त्यांना आम्ही जीवदान दिलंय. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की नाही, आपण खूप खूप चांगलं गोष्ट करतोय आणि खूप पुण्याचं काम करतोय, कारण की रक्तदान हे खूप मोठं श्रेष्ठ दान आहे. म्हणजे बँक आपले पैसे डबल करू शकते, पण कोणतीच बँक अशी बनलेली नाही आहे की ते रक्त तयार करू शकते. म्हणजे रक्ताकरता व्यक्तीच हवी, एक माणूसच हवा रक्तदान देण्याकरता. त्याच्यामुळे आम्हाला घरच्यांचा खूप सपोर्ट आहे. आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो, सासू सासरे, जेठ जेठानी, आम्ही दोघे आणि माझ्या 2 जुळ्या मुली आणि जेठानीचे 2 मुलं असे आम्ही एकत्र फॅमिली राहतो. सासू सासऱ्यांचा पण खूप सपोर्ट आहे माझ्याकरता, कारण की मी असं अचानक समजा कोणाची रिक्वायरमेंट आली की मी रक्तदानाकरता फोन किंवा

0: रक्तपेढीला जॉईन करणं अशा गोष्टी करत असते, त्यामुळे तो वेळ मला माझी फॅमिली देते की नाही तू कर हे, आम्ही हे इकडे बघून घेऊ. माझ्या मुली पण आता 8च वर्षाच्या आहे, पण त्या इतक्या समजूतदार आहे की नाही मम्मी तू चालली का रक्तदानाला, हो जा मग आणि आम्ही पण येऊ का, असे म्हणतात. तर आमचं रक्तदान कधी होईल, त्या 8 वर्षाच्या आहे आता, पण आम्हाला दोघांना बघताय ना, तर त्या आताच म्हणताय की आमचं रक्तदान कधी होईल. म्हणजे त्यांना ती आमच्यामुळे प्रेरणा मिळते आहे. आणि असे बरेच कपल किंवा बरेच फॅमिलीज आहे, त्यांना आम्ही प्रेरणा देतो आहे, आणि हे आमच्यासाठी खूप मोलाची गोष्ट आहे.
1: ताई आता मला एक गोष्ट सांगा की स्त्री आणि पुरुष रक्तदान करून येतो. आता पुरुष आपण जर म्हटलं तर रक्तदान केलंय मग 2 दिवस सुट्टी घेऊन सुद्धा आराम करू शकतो घरी, तर पण एक महिला आहे तिला घरातलं लगेच करावं लागतं, कुटुंबाचं सगळं तिला करावं लागतं, मग घरी आल्यावर आराम करायचा की लगेच काम केलं तर कसं करायचं? ताई काय सांगाल याबद्दल?
0: नाही, रक्तदानाने असं एकदम अति विकनेसपणा नाही येत, पण वजनदार वस्तू उचलणे किंवा धावपळ करणे हे टाळलं गेलं पाहिजे, कारण की रक्त कमी झालेलं असतं, शरीरामधली लेवल कमी झालेली असते, त्यामुळे आपल्याला अशक्तपणा किंवा चक्कर येणे, गरगरणे, श्वास लागणे असे होऊ शकतं. मग त्याकरता आपण धावपळ कमी केली पाहिजे. आल्यावरती रक्तदान झाल्यावरती संतुलित आहार, डाळिंबाचा ज्यूस किंवा कॉफी, चहा, बिस्किट असं घेतलं पाहिजे, म्हणजे आपली एनर्जी काय टिकून राहते. आणि घरी आल्यावरती थोडासा आराम केला तर आपण रिकव्हरी करू शकतो. असं नाही की आपण सुट्ट्याच घेतल्या पाहिजे आणि झोपून राहिलं पाहिजे, पण ह्या एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींनी आपण रिकव्हरी करू शकतो.
1: छान. तर काय आता रक्तदानाबद्दल लोकांच्या मनात असलेले कोणते गैरसमज दूर करणं आपल्याला गरजेचं वाटतं?
0: गैरसमज हेच राहता की तुम्ही रक्तदान दिलं, तुमच्या शरीरातलं रक्त खूप कमी झालं, तुम्ही लवकर म्हातारे व्हाल किंवा तुमचे केस लवकर जातील, असं गैरसमज असतात. आणि हाडं ठिसूळ होतात, कॅल्शियम खूप कमी होतं, हे गैरसमज बऱ्यापैकी आहे लोकांमध्ये किंवा महिलांमध्ये. पण मला असं वाटतं की रक्तदान केल्याने शरीरातली नवीन ऊर्जा तयार होते, नवीन रक्त तयार होते, आणि आपली एनर्जी ही डबल द्विगुणित होते, आणि खूप फ्रेश वाटतं. मी माझ्या एक्सपिरियन्स वरतून सांगते.
1: खरंच खूप छान ताई, महिलांबद्दल आणि महिलांनी रक्तदान करावं असं तुम्ही सांगताय, याचा विचार आपल्या मैत्रिणी भगिनीच्या कार्यक्रम ऐकणाऱ्या असतील त्या नक्कीच करतील. आता दादा आणि ताई तुम्ही दोघंही आम्हाला सांगा की रक्तदानामुळे तुमच्या आयुष्यामध्ये आलेला एखादा अविस्मरणीय क्षण आहे का, तो आम्हाला आवडेल ऐकायला.
2: आता रिसेंटली मदर्स डे झाला, अंकिताच त्याबद्दल सांगेल. तिला एका थॅलिसेमियाच्या बच्चूने व्हॉट्सअपलाही मेसेज केला आणि तिला फोन पण केला होता, तर ते तिच्याच तोंडून ऐकूया आपण.
0: हो, मला मदर्स डेच्या दिवशी एक थॅलिसेमियाचा मुलगा होता, त्याने कॉल केला होता मला आणि मेसेजसुद्धा पाठवला होता, तो मी तुम्हाला मेसेज वाचून दाखवते. आदरणीय अंकिता ताई, आज मदर डे आहे, माझी जन्मदात्री आई एकच आहे, पण तुमच्यासारख्या रक्तदाता माऊलीमुळे मी आज श्वास घेतोय. थॅलेसिमियामुळे दर 15 दिवसांनी मला रक्त लागते, त्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात तुम्ही 17 वेळा रक्तदान केलेले आईची माया आहे. तुमचे रक्त माझ्या शरीरात धावते म्हणून मी आज शाळेत जातो, हसतो, खेळतो. माझ्या खऱ्या आईने मला जन्म दिला, पण तुम्ही मला जगण्याची जीभ दिली. रक्ताने शेकडो पोरं जगणाऱ्या या यशोदेल्या रक्ताच्या आईला माझ्याकडून आणि माझ्यासारख्या हजारो थायलेसिमिया योद्ध्यांकडनं मदर्स डेच्या कोटी कोटी शुभेच्छा. तुला मानाचा मुजरा ताई.
1: खरंच अगदी भावस्पर्शी आणि हृदयस्पर्शी असा हा संदेश त्या बाळाने तुम्हाला पाठवलेला आहे.
0: हो
1: खरंच हा अविस्मरणीय असा अनुभव
0: तुमचा. हो, माझा हा अविस्मरणीय खरंच अनुभव आहे
1: ताई. याच्याबद्दल तुमचं सुद्धा खूप खूप कौतुक आहे.
0: धन्यवाद.
1: आणि सर आणि ताई, आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न आजच्या तरुणांना आणि विशेषतः महिलांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छितात?
2: मला तरी असं वाटतं की वाढदिवस केक कापून नव्हे तर रक्तदान करून साजरा करावा. जशी आई वडिलांची प्रॉपर्टी पिढी जात आपल्याला पुढे मिळत असते, तसं मला असं वाटतं की जी आमच्या सारखी आहेत किंवा जे आमच्या वयात असतील अशा आई वडिलांनी प्रत्येकाने रक्तदान करावं. रक्तदान करताना आपण आपल्या मुलांना रक्तदान करताना घेऊन जावं आणि त्यांनाही या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे.

0: पिढीजात प्रॉपर्टी आई वडिलांची आपल्याला मिळत असते. तसं मला असं वाटतं की प्रत्येक आई वडिलांनी पिढीजात रक्तदान चालणारी पुढची संकल्पना आपल्या पुढच्या पिढीवर पेरण्याचं काम आतापासून केलं पाहिजे. रक्तदान हा आमचा छंद आहे, रक्तदान आमचा श्वास आहे, रक्तदान आमच्या अस्तित्वाचा पुरावा आहे, रक्तदान आमच्या जगण्याचा पासवर्ड आहे हे आम्ही प्रत्येकाला नेहमी सांगत असतो. आणि रक्तदान करून रक्त बँकेत ठेवणं म्हणजे माणुसकीची एफडी आहे, ती तुम्हाला जेव्हाही भविष्यात गरज पडेल तर ती व्याजासकट तुम्हाला भेटणार आहे.
1: तर रक्तदान हे श्रेष्ठ दान मानलं जातं. तुम्ही ते एका माणुसकीच्या रूपाने सर्वांनाच मदत करता आहात, कारण ते थेट एखाद्याला नवजीवन देण्याचं सामर्थ्य ठरतं. आजच्या संवादातून आपण जाणून घेतलं की संवेदनशीलता, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव यांच्या जोरावर किती मोठं परिवर्तन घडवता येतं. रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे या दाम्पत्यांनी उभारलेला हा डिजिटल रक्तबंध खरंच माणुसकीचं नातं अधिकच दृढ करणार आहे. रक्तदान करा, जीवनदान द्या आणि समाजाशी रक्ताचं नव्हे तर माणुसकीचं नातं जोडा. या सुंदर अशा संदेशासह मैत्रिणींनो आणि श्रोत्यांनो आता कार्यक्रमातून आपली अनुमती घेत आहोत. अंकिताताई आणि रणजित सर, आज आपण आकाशवाणीला अनमोल आपला वेळ दिलेला आहे, त्याबद्दल आपल्या दोघांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद.
2: धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
2: भेटीगाठी या सदरात विक्रमी रक्तदान करणारे दाम्पत्य रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. आता मैत्रिणींनो, यानंतर वेळ आहे मनोरंजनाची. ऐकूया एक छानसं गीत.

0: सखींनो, तुमच्या आमच्या सारख्या मैत्रिणी एकाच ठिकाणी जमल्या तर गप्पा या होणारच ना. एकमेकींच्या विचारांचं आदान प्रदान सुद्धा त्या ठिकाणी होणारच ना. आणि त्यात गप्पा म्हणजे प्रत्येकाचे विषय वेगवेगळे. मैत्रिणींनो, आज आपल्यासोबत वनिता मंडळ या कार्यक्रमात साहित्य सरिता कट्ट्याच्या मैत्रिणी सहभागी झालेल्या आहेत. चला तर मग ऐकूया त्यांचा साहित्य सरितेचा काव्य प्रवास. नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ ह्या कार्यक्रमात मी वैदेही नाखरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये माझ्या साहित्य सरिता काव्य कट्ट्याच्या रसिक मैत्रिणी आलेल्या आहेत आणि त्या तुमच्यासाठी सुंदर सुंदर साहित्य सादर करणार आहेत. चला तर आपण त्यांचा परिचय करून घेऊया त्यांच्याच शब्दात. मायाताई, नमस्कार, स्वागत आहे आपलं. आपला परिचय आपल्या मैत्रिणींना करून द्या.
1: नमस्कार. काव्यानंदाच्या या पौर्णिमेमध्ये मी माझ्या निसर्ग कविता सादर करणार आहे. मी माया धुप्पड, जळगावहून, आणि मी बालसाहित्यिका, कवयित्री आणि लेखिका आहे.
0: खूप छान मायाताई, आज तुम्ही आला आहात आणि आम्हाला इतका आनंद होतो आहे. आणि खरोखर या साहित्य सरितेच्या काठावर अतिशय सुंदर सुंदर असा काव्यानुभूती आज आपल्याला होणार आहे हे निश्चित. जयश्री, तुझा परिचय करून दे.
2: नमस्कार. काव्य सरितेच्या काठावर सर्वांचं स्वागत. मी सौ जयश्री काळवीट. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी खुर्द, तालुका यावल, जिल्हा जळगाव या ठिकाणी प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे.
0: अजून मैत्रिणीनो, आपल्यासोबत मैत्रीण आलेली आहे, ती म्हणजे संध्या. संध्या, तुझा परिचय तू मैत्रिणींना करून दे.
3: नमस्कार मैत्रिणींनो, मी प्राध्यापक संध्या महाजन, जळगाव येथील मुझे महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. आणि आजच्या या काव्यसरितेमध्ये तुमच्यासोबत मलाही आनंदाने डुबक्या मारताना खूप मजा येणार आहे.
0: आपल्यासोबतच अजून एक आपली मैत्रीण आलेली आहे, ती म्हणजे ज्योती वाघ.

0: ज्योती, तुझा परिचय करून दे ग मैत्रिणींना.
1: नमस्कार. साहित्य सरिता मंचच्या या आजच्या उपस्थित सर्व साहित्यिक मैत्रिणींना पहिले मी या ठिकाणी मनापासून नमस्कार करते. मी ज्योती उत्तमराव वाघ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मी कार्यरत आहे. कविता लेखनामध्ये मी सर्वच प्रकार हाताळते आणि या ठिकाणी मला आपण आमंत्रित केलं त्याबद्दल खरोखर मनस्वी धन्यवाद.
0: मायाताई, तुम्ही एखादी सुंदरशी कविता सादर करा.
2: निसर्गाची कविता सादर करायला सांगितलं आहे.
0: हो.
2: नवे उखाणे या

0: वाह वाह, खूप सुंदर मायाताई.
1: क्या बात आहे मायाताई, खूप खूप सुंदर, अतिशय सुंदर सुरुवात तुम्ही केलेली आहे.
0: संध्या तू काय सादर करणार आहेस आज?
2: मी थोडा वेगळा भाव घेऊन आलेली आहे. एक निसर्ग हा विषयाने सुरुवात मायाताईंनी केलेली आहे. या निसर्गातच राब राब राबणाऱ्या ज्या आपल्या बळीराजाच्या ज्या सौभाग्यवती आहेत त्या किती समाधानी आहेत, समाधानाने त्या जीवन जगत आहेत. कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडे म्हणजे तक्रार नाहीच. जी आहे परिस्थिती त्यात किती आनंदाने त्या जगतात हे माझ्या या कवितेतून मी दर्शवण्याचा प्रयत्न केलाय.
0: नक्की
2: ऐकूया माझी कविता कोंदण. कोंदण या शब्दाचाच एक मला खर तर खूप अप्रूप वाटत की हिरा ज्या ठिकाणी बसवला जातो ती जागा, त्या जागेशिवाय त्यालाही महत्व नाही आणि त्या जागेलाही हिऱ्याशिवाय महत्व नाही. म्हणजे ते दोघं एकमेकांशी इतके अनुरूप झालेले आहेत, तसाच माझा बळीराजा आणि तशी त्याची ती सौभाग्यवती,
0: त्याच्या घरची लक्ष्मी,
2: समाधान या कवितेतून मी व्यक्त करणार आहे.

0: वा, संध्याकाळ गोड आवाज ऐकत तुझा,
1: धन्यवाद
0: जयश्री. तू आज काय घेऊन आली आहेस आमच्यासाठी?
2: मुक्त छंद हा काव्य प्रकार मला खूप आवडीचा आहे, माझ्या खूप आवडीचा आहे. आणि कसं आहे, मुक्त छंद पण मुक्त असला तरी तो त्याच्यामध्ये छंद आहे, आवाज आहे आणि एक काहीतरी एक नादमयता त्याच्यामध्ये असली पाहिजे. तर मला नेहमी असं वाटतं की मुक्त छंद कसा असतो, तर आपण जशी डायरेक्ट पोळी नाही खात, तो आधी आपण विचार करतो की मला पोळी करायची, मग आपण कणिक भिजवतो, मग ती लाटतो, मग तव्यावर भाजतो आणि मग पोळी तयार होते. तसा मुक्त छंद आहे, म्हणजे आधी खरं म्हणजे त्याच्यातला एक विचार असला पाहिजे आपल्या मनामध्ये, तेव्हा कुठेतरी मुक्त छंद उदयाला येतो की तो विचार शेवटपर्यंत कसा न्यायचा, तो बांधत बांधत बांधत आपल्याला पुढे न्यायचा असतो. जरी मुक्त छंद म्हटलो आपण तरी त्याला एक प्रकारचा वेगळा घाट असतो. तर त्या निमित्ताने थोडीशी चहावर आधारित एक कविता या ठिकाणी वेगळ्या मी सादर करायचा प्रयत्न करते. चहा. रोज उगवणाऱ्या नव्या कोऱ्या दिवसाच्या पातेल्यात आधण घ्यावे पहाटे साखर झोपेत पाहिलेल्या स्वप्नांचे. रोज उगवणाऱ्या नव्या कोऱ्या दिवसाच्या पातेल्यात आधण घ्यावे पहाटे साखर झोपेत पाहिलेल्या स्वप्नांचे. काकणभर जरा जास्तच घालावी साखर, काकणभर जरा जास्तच घालावी साखर प्रयत्नांच्या आवर्तनांची. चहा पावडर इतकेच आजमावावे नशीब. चहा पावडर इतकेच आजमावावे नशीब उकळत्या अनुभवांच्या कसोटीवर. चहा पावडर इतकेच आजमावावे नशीब उकळत्या अनुभवांच्या कसोटीवर. प्रेमाच्या माणसांची साय अलगत फुंकर मारून विलग करत अन्नपूर्णेच्या घसघशीत हातांनी घालावे आटीव मायेचे दूध.
0: वा.
2: प्रेमाच्या माणसांची साय अलगत फुंकर मारून विलग करत अन्नपूर्णेच्या घसघशीत हातांनी घालावे आटीव मायेचे दूध. नात्या इतक्याच गहिऱ्या झालेल्या चॉकलेटी रंगाच्या त्या तरतरी आणणाऱ्या पेयात कशात घालावे दूध. नात्या इतक्याच गहिऱ्या झालेल्या चॉकलेटी रंगाच्या त्या तरतरी आणणाऱ्या पेयात. आहा, सकाळच्या प्रसन्न वेळी पहिल्या सूर्यकिरणाच्या साक्षीने नितळ मनाच्या गाळणीने, नितळ मनाच्या गाळणीने क्षणांच्या सुबक देखण्या नक्षीदार कब्बशीत गाळावा आपल्या माणसांसाठी आपल्या हातांनी बनवलेला वाफाळता चहा. नितळ मनाच्या गाळणीने गाळावा आणि क्षणांच्या सुबक देखण्या नक्षीदार कब्बशीत गाळावा आपल्या माणसांसाठी आपल्या हातांनी बनवलेला वाफाळता चहा. आणि समोरून प्रेमाची उत्स्फूर्त दाद यावी वाहताज वाहताज.
0: वा वा वा. जयश्री, या नंतर तुझ्या हातचा चहा सगळ्यांसाठी झाला पाहिजे.
2: नक्कीच,
0: अगदी
2: छान आलं घालून करते.
0: तेच म्हटलं मी, तू चहा खूप सुंदर करतेस.
1: एखाद्या तल्फी माणसाची तलफ सुद्धा या कवितेनेच भागून जाते.
2: धन्यवाद.
0: तरी सुद्धा सुंदर चहाची आठवण देखील यावी इतकी सुंदर तुझी कविता आहे. ज्योती, तू काय आणलं आहेस आज आमच्यासाठी?
3: साहित्यातले विविध प्रकार या ठिकाणी आपण हाताळलेत, विविध रंग या ठिकाणी उधळले गेले साहित्यातले असं मी म्हणेल. आणि त्या रंगांमध्ये माझा एक रंग मिसळवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आज माझी गझल आपल्या समोर सादर करणार आहे. गझलेचं शीर्षक आहे जगणे कठीण आहे. आगीत या जगाच्या

0: जगणे कठीण आहे. आगीत या जगाच्या जगणे कठीण आहे, तोडून पाश आता पळणे कठीण आहे. आगीत या जगाच्या जगणे कठीण आहे, तोडून पाश आता पळणे कठीण आहे. खंजीर ते विषारी असले तरी असू दे, खंजीर ते विषारी असले तरी असू दे, केले तर वार त्यांनी रडणे कठीण आहे. केले तर वार त्यांनी रडणे कठीण आहे, तोडून पाश आता पळणे कठीण आहे. जाळ्यात गुंतले मी फसले नजाकतीला, जाळ्यात गुंतले मी फसले नजाकतीला, मोहात जीव घेण्या असणे कठीण आहे.
1: वा वा,
0: मोहात जीव घेण्या असणे कठीण आहे, तोडून पाश आता पळणे कठीण आहे. हैरान लोक झाले असल्या प्रशासनाला, हैरान लोक झाले असल्या प्रशासनाला, कोणास कौल द्यावा कळणे कठीण आहे. कोणास कौल द्यावा कळणे कठीण आहे, तोडून पाश आता पळणे कठीण आहे. आल्हाद पावसाला भुलले अशी कितीदा, आल्हाद पावसाला भुलले अशी कितीदा, डोळ्यास थेंब येता दिसणे कठीण आहे. डोळ्यास थेंब येता दिसणे कठीण आहे, तोडून पाश आता पळणे कठीण आहे. पंखात या तयारी उडण्या दिशे सदाही, पंखात या तयारी उडण्या दिशे सदाही, सीमाच आखलेल्या उडणे कठीण आहे. सीमाच आखलेल्या उडणे कठीण आहे, तोडून पाश आता पळणे कठीण आहे. शेवटचा शेर घेते.
1: इर्शाद,
0: मोहात मी जगाच्या रुतले तपाय येथे, मोहात मी जगाच्या रुतले तपाय येथे, येताच शेवटाला निघणे कठीण आहे, तोडून पाश आता पळणे कठीण आहे. आगीत या जगाच्या जळणे कठीण आहे, तोडून पाश आता पळणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे.
1: खूप सुंदर ज्योती. गझल विषयी सांग ना काही.
0: गझल हा जो प्रकार आहे, थोडा अभ्यासण्याचा प्रकार आहे. कविता कशी उत्स्फूर्त येते आपल्या मनाला एखादा विषय स्पर्शला की त्याच्यातून जे शब्द उमटतात ते जसे आले तसेही आपण लिहिले तरी कविता होते. ती मुक्त छंद असेल, कधी ती यमकबद्ध येऊन जाते, पण ते उत्स्फूर्त. पण गझलेमध्ये उत्स्फूर्त असतं, पण ते आपल्याला विशिष्ट गणितात बांधायचं. त्याचे वृत्त आहेत मात्रावृत्त, अक्षरगण वृत्त. मात्रा वृत्तामध्ये आपल्याला मात्रा मोजाव्या लागतात, पण अक्षरगण वृत्तामध्ये लगावली असते. गा म्हणजे गुरु आणि ल म्हणजे लघुची. तर असे वृत्त आहेत, बरेच वृत्त आहेत. त्या वृत्तामध्ये लगावली ज्या पद्धतीने असेल, एखादं वृत्त घेतल्यानंतर ज्या लगावलीचं जे बांधल्या गेलेलं वृत्त आहे त्याच बंधनामध्ये राहून शेवटच्या शेरापर्यंत आपल्याला गझल बांधायची असते.
1: तर मैत्रिणींनो, किती सुंदर गझल ज्योतीने आपल्यासाठी सादर केली.
2: फारच सुंदर गझल होती. सखू निघाली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा. जीवनाच्या मोहात हे एक व्यक्तिचित्रण आहे या ओळींमध्ये मी सांगितलेलं, परंतु तुम्ही मानवी भावनांचं संपूर्ण चित्रण याच्यामध्ये केलेलं आहे. या गझलेमध्ये फार सुंदर रीतीने केलेलं आहे.
1: मायाताई, तुम्ही आता परत काय आमच्यासाठी आणलंय? आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही हायकू खूप छान करतात.
2: हायकू तीन ओळींचा काव्यप्रकार हा जपानी काव्यप्रकार आहे. माझा हा हायकू संग्रह 1994 मध्ये प्रकाशित झालेला शिरीष पैंची प्रस्तावना आहे त्याला. आणि हायकूचं आणखी तुम्हाला एक छान वैशिष्ट्य सांगते की हायकू हा डायरेक्ट तुम्हाला कल्पना, काव्य किंवा काव्य त्याच्यातले प्रकार असं सांगणार नाही, किंवा कल्पनाशक्तीचा तिथे वापर नाहीये. निसर्गातलं एक दृश्य ते पाहून कवी एक क्षणभर स्तिमित होतो आणि जो उद्गार त्याच्या तोंडून बाहेर पडतो म्हणजे हायकू. आणि अनुभवानुसार का वाचक जसा त्याचा अर्थ लावतील तसा तो अर्थ बदलतही जातो. म्हणजे वाचकांचे अनुभव, त्यांची कल्पनाशक्ती यावर एका हायकूला अनेक अर्थ मिळू शकतात. रसिकांची आकलन शक्ती देखील त्यामध्ये खूप साथ देते आणि हायकूचे अनेक अर्थ छान रीतीने आपल्याला मिळू शकतात. एक हायकू मी तुम्हाला सांगते, तुम्हाला तुम्ही त्याचे दोन तीन जणींनी अर्थ सांगा. हा, तुम्हाला काय वाटलं? खिडकीच्या काचेवर पावसाचे थेंब. पहिली ओळ ही ओळ थोडी मोठी झाली आहे, पण चालते. खिडकीच्या

0: काचेवर पावसाचे थेंब काही थांबले काही ओघळले.
1: वा वा खूप सुंदर. जीवनाशी निगडित असा हा हायकू आहे.
2: मायाताई तुम्ही म्हटलात की याचा अर्थ सांग. असं बऱ्याच वेळा होतं की आपल्याला आवंडा येतो, डोळ्यापाशी आसव जमा होतात, काही ओघळतात आणि काही आपण महत् प्रयासाने परत पाठवतो.
0: धन्यवाद. आणखी एक दोन हायकू सादर करते. रखरखणार ऊन, रखरखणार ऊन अंगावर झेलत होता, गुलमोहर फुलत होता.
1: वा वा वा वा क्या बात है, क्या बात है. सुंदर सुंदर. संध्या
3: थेट तुम्हाला समुद्र किनाऱ्यावरच नेणार आहे.
1: वा नक्की.
3: गोव्याला गेलो, एक प्रसंग आहे छोटासा की तिथे गेल्यानंतर त्या गर्दीमध्ये त्या म्हणजे त्या गोंगाटामध्ये मला समुद्राचा गाजच ऐकायला मिळाला नाही. त्यामुळे मी ठरवलं की याला सकाळी सूर्योदयाच्या वेळेला गाठायचं आणि म्हणून 5:30 वाजेला समुद्र किनारा गाठला. अगदी निवांत पौडलेला तो समुद्र आणि त्याचं जे रूप मला तिथं बघायला मिळालं, खरं तर मी त्याला त्याच रूपासाठी शोधत त्याच्यापर्यंत पोहोचले आणि मला जसा हवा होता तसा तो समुद्र त्यावेळेला भेटायला आलेला आहे.
1: वा.
3: तो कसा कुठल्या कुठल्या रूपात भेटला, पितृशक्ती जी मला भेटली ती खूपच अनोखी आहे. तुम्हालाही ती ऐकायला निश्चितच आवडेल अशी अपेक्षा करते. आणि मला भेटलेला समुद्र कसा होता ते मी सांगते. कवितेचे शीर्षक आहे हे अथांग सागरा. हे खळखळणाऱ्या अथांग सागरा, हे खळखळणाऱ्या अथांग सागरा, कुठले ऋणानुबंध तुझे नि माझे, सांग ना रे जरा, मला सांग ना रे जरा. तुझे ते चारी दिशांना खळखळणारे, तुझे ते चारी दिशांना खळखळणारे अथांग पात्र पाहता क्षणी प्रथमच माहेरी आलेल्या लेकीला भरल्या नयनांनी कुशीत घेणारा हळवा प्रेमळ बाप वाटलास.
2: खूप छान.
3: तुझ्या सर्रक नेणाऱ्या लाटांवरचे कोमल मृदू तुषार माथ्यावरून गेलेत ना तेव्हा, तेव्हा हे समुद्रा, तेव्हा मायेने डोक्यावरून हात फिरवणारा आणि थरथर त्या हातांनी गालगुच्चे घेणारा माझा आजा मला वाटलास. हे सागरा, संध्येच्या लाल गुलाबी किरणांनी खुलणारे तुझे सालस निरागस ते रुपडे पाहिले ना तेव्हा लाडक्या बहिणीच्या सौख्याच्या बाता ऐकून कौतुकाने आनंदाश्रू ढाळणारा आणि अत्यानंदाने नाकाचा शेंडा लाले लाल झालेला माझा ज्येष्ठ बंधू भासलास. तुला गंमत सांगू, हे दर्यासागरा, तुला गंमत सांगू, तुझ्या लाटांच्या ध्वनिकंपनांमधून ऐकू येणाऱ्या प्रत्येक स्वरात मनमोहनाच्या पाव्याचा सूर ऐकला तेव्हा, तेव्हा तू मला माझा कृष्ण सखा वाटलास. हे सागरा, तेव्हा तू मला माझा कृष्ण सखा वाटलास. सांग ना रे खळखळणाऱ्या सागरा, सांग ना कुठले रूप मानू मी रे खरे, संभ्रम मनीच्या माझा कसा दूर होईल बरे. हे दर्यासागरा, हे रत्नाकरा, सरसरून अंगावर येणाऱ्या तुझ्या लहरी लाटांमध्ये स्पर्श मायेचा दाटला आणि खरे सांगू त्या मायेच्या स्पर्शामध्ये, त्या मायेच्या स्पर्शामध्ये मला तिथेही वर्षाव प्रेमाचा अमाप भेटला, मला वर्षाव प्रेमाचा अमाप भेटला.
1: वा वा,
2: खूप सुंदर संध्याताई. खरं तर सागर आणि प्रियकर यांचं नातं खूप जण जोडतात कवितांमध्ये, परंतु सागर आणि वडील त्यांचे आजोबा ही जी कल्पना आहे ती खूप अनोखी आहे.
3: आणि
2: एक सागराकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन दिलात. अतिशय सुंदर अशी भावस्पर्शी कविता आपण सादर केली.
1: खूप सुंदर, खूप सुंदर.
4: या ठिकाणी हायकू, मुक्तछंद, चारोळ्या यांनी हा जो साहित्य सरिता मंचचा जो आपला जो कट्टा आहे त्याच्यातली जी गुंफण आहे त्यातली ही छान फुलं त्याच्यामध्ये गुंफली गेली. माझी पुन्हा एकदा एक गझल सादर करते मी आणि एक पुन्हा एक छानसं पुष्प गुंफण्याचा त्याच्यात मी एक प्रयत्न करते. गझल सादर करत असताना स्वतःची मूळची गझल घेण्याअगोदर आपल्याच गझलीतला एक मतला आणि दोन शेर जर सादर केले तर त्या गझलीला अजून 4 चांद लागतात. माझ्या दुसऱ्या गझलेचा मतला आणि 2 शेर या ठिकाणी अगोदर सादर करते. एक मतला 2 शेर की लेकरांना बोलण्याचा त्रास होतो, लेकरांना बोलण्याचा त्रास होतो, बाप त्यांच्या वर्तुळाचा व्यास होतो.
2: वा, क्या बात.
4: लेकरांना बोलण्याचा त्रास होतो, बाप त्यांच्या वर्तुळाचा व्यास होतो.

0: शेर घेते की चाल पोरी मोजलेल्या पावलांनी, चाल पोरी मोजलेल्या पावलांनी धावल्याने आपला उपहास होतो.
1: वा वा वा,
0: चाल पोरी मोजलेल्या पावलांनी धावल्याने आपला उपहास होतो. एक शेर आणखी घेते की भेटणे चोरून राणी छंद माझा,
1: बर
0: भेटणे चोरून राणी छंद माझा, सांग बोभाटा कसा गावास होतो. बोभाटा कसा गावास होतो. जेव्हा आपल्या शेरांना वावा वावाची दाद येते तेव्हा शेर सादर करायला फार उत्साह येतो. गजल आहे, गजलेचं शीर्षक आहे आत्ताच दे खुलासा.
1: बर,
0: उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा, उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा, आहे तो खूप शंका आत्ताच दे खुलासा. उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा, आहे तो खूप शंका आत्ताच दे खुलासा. वृद्धाश्रमात बाबा सोडून आज आला, वृद्धाश्रमात बाबा सोडून आज आला, सांगू कसे घराला येताच दे खुलासा.
1: बर,
0: सांगू कसे घराला येताच दे खुलासा, आहे तो खूप शंका आत्ताच दे खुलासा. उद्ध्वस्त बाग केली स्वार्थी नराधमांनी, उद्ध्वस्त बाग केली स्वार्थी नराधमांनी, पक्षास कोण वाली इतकाच दे खुलासा, आहे तो खूप शंका आत्ताच दे खुलासा. जन्मास आज आली मुलगी तुझ्या घराला, जन्मास आज आली मुलगी तुझ्या घराला, बापास घोर कारे असं तोच दे खुलासा, बापास घोर कारे असं तोच दे खुलासा, आहे तो खूप शंका आत्ताच दे खुलासा. पुढचा शेर आवडीचा आहे की नात्यात प्रेम द्यावे भांडू नये कधीही, नात्यात प्रेम द्यावे भांडू नये कधीही, पाणी विभागते का याचाच दे खुलासा, पाणी विभागते का याचाच दे खुलासा, आहे तो खूप शंका आत्ताच दे खुलासा. माणूस माणसाला देतो दगा कसा बघ, माणूस माणसाला देतो दगा कसा बघ, उरला जगात हा का पैसाच दे खुलासा. उरला जगात हा का पैसाच दे खुलासा, आहे तो खूप शंका आत्ताच दे खुलासा. शेवटचा शेर घेते. देशात माजलेला आकांत आज रोजी, देशात माजलेला आकांत आज रोजी, मौजे तराहतो का राजाच दे खुलासा, मौजे तराहतो का राजाच दे खुलासा, आहे तो खूप शंका आत्ताच दे खुलासा. उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा, आहे तो खूप शंका आत्ताच दे खुलासा.
2: वा ज्योती, खूपच छान लिहितेस तू गजल. ही गजल ऐकताना आम्ही सगळ्या जणी अगदी मंत्रमुग्ध झालो होतो. आणि असे खुलासे वेळच्या वेळी मागितलेच पाहिजे, तेव्हाच जगणं सुंदर होण्याचा प्रयत्न सुरू होईल. खूप छान, खूप छान.
3: म्हणजे अशी सांगता खूप सुंदर केलेली आहेस, छान वाटलं.
1: खरंच खूप छान. तर मैत्रिणींनो, आजची आमची काव्य मैफल आजच्या ह्या आपल्याला सगळ्या भेटायला आलेल्या मैत्रिणींचं मी मनापासून तुमच्या सगळ्यांचे खूप आभार मानते की जळगाव आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आज आपण ही काव्य मैफल रंगवली. आणि आपल्या ह्या सगळ्या वनिता मंडळाच्या मैत्रिणींना सुद्धा देखील ती खूप आवडली असणार आहे हे निश्चितच.
4: नमस्कार.

साहित्य सरिता कट्ट्याच्या मैत्रिणींनी सादर केलेला कार्यक्रम आता आपण ऐकलात. मैत्रिणींनो, आजची ही मुलाखत आणि त्यानंतरचा कार्यक्रम आपल्या रोजच्या आयुष्यात नक्कीच आनंद घेऊन येईल अशी आम्हाला आशा आहे. सखींनो, आता वेळ झालीये कार्यक्रमातून आपला निरोप घेण्याची, पण निरोप घेताना एवढंच म्हणेन, क्षण सोन्याचे, आठवणींचे सोबत नेहमी राहू द्या. पुन्हा भेटूच नवीन विषयासह. तोवर निरोगी रहा आणि आनंदी रहा. तेव्हा कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी आपली आता अनुमती घेतीये. नमस्कार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो आमचे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता आहात. दुपारचा 1 वाजता ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतील बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत. 1:05 आपण ऐकू शकाल गीत बहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला दिल्ली केंद्रावरून हिंदीतील बातम्या.

0: अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक अजिंक्यपद योगासन स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याच्या योगपटूंनी ऐतिहासिक कामगिरी केली. हिंदवी चौरे हिनं सब ज्युनियर वयोगटातील फॉरवर्ड बेंडिंग प्रकारात उत्कृष्ट कौशल्याचं प्रदर्शन करत सुवर्ण पदकाची कमाई केली. तिच्या या यशामुळे भारताच्या पदक तालिकेत मोलाची भर पडली असून ती जागतिक योगासन स्पर्धेसाठी भारतासाठी सुवर्ण पदक जिंकणारी जिल्ह्यातली दुसरी योगपटू ठरली आहे. धाराशिव जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे योगपटू सतीश साबळे यांनी वैयक्तिक सुवर्ण पदक पटकावत वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान मिळवला.
1: धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते देवीदास पाठक. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, आमचे हे कार्यक्रम आपण प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर देखील ऐकू शकता आहात. दुपारचे 1:45 आणि 32 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया देशभक्तीपर गीत. आकाशवाणी मुंबई गायक वृंदांच्या स्वरातील हे गीत आहे साने गुरुजी यांचं.

0: भूमानंद बोगम यांच्या स्वरातील हे गीत श्रोते हो आपण ऐकलत, आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:55 आणि 20 सेकंद झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरीवर सरी या मालेत ऐकूया कवी अनिल यांच्या उशिराचा पाऊस या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध.
2: श्रोते हो, बऱ्याचदा आपल्याला हवं असतं तेव्हा एखादी गोष्ट मिळेलच असं सांगता येत नाही, पण जेव्हा ती मिळते तेव्हा मग आयुष्यातला सगळा कोरडेपणा आपोआप दूर होतो. आणि अशाच आशयाची एक कविता आहे, त्याचे कवी आहेत अनिल. कवितेचं शीर्षक आहे उशिराचा पाऊस. मराठीतली मुक्तछंद आणि दशपदी या काव्य प्रकाराचे कवी अनिल हे प्रणेते मानले जातात. ऐकूयात कवी अनिल यांची ही कविता. असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा, टिपून ल्यावा पापण्यांवरती, कपाळीच्या घामामध्ये मिळवावा, डोईत पेरावा त्याचा ओलावा, पाठीवरतून निथळू द्यावा, कोरडे पडले ओठ उघडून वरच्या वरती चुंबून घ्यावा, त्याला बोलू नये अधिक उणे आणि काढू नये त्याचे बहकणे, खोटे भरवसे देत राहणे, बहाणे सांगणे, वेळा चुकवणे, सांगू नये त्याला आपले गाऱ्हाणे, वाट पाहणे, अधीर होणे, पाप शंका मनी उभ्या ठाकणे, पोटी धस्स होणे, धुसफुसणे, त्याला उघडून क्षितिजाचे बाहू लाडे लाडे उरी घट्ट आवळावा, पाठघड्यांवर बसवून त्याच्याशी कोड कौतुकाचा खेळ खेळावा, असा उशिरा आलेला पाऊस तळ हातावर झेलून घ्यावा, टिपून ल्यावा पापण्यांवरती, कपाळीच्या घामामध्ये मिळवावा, असा उशिरा आलेला पाऊस तळ हातावर झेलून घ्यावा. श्रोते हो, यावर्षी मात्र ही कविता अगदी आपल्याला तंतोतंत जुळते नाही, पण खरं सांगू का, या कवितेतला पाऊस हा केवळ निसर्गातलाच पाऊस नाही, तर तो जीवनात उशिरा लाभलेला आनंद, प्रेम, आपुलकी, समाधान किंवा एखादी खूप उशिरा मिळालेली भेट ह्याचं प्रतीक आहे. आणि कवी असं म्हणतात की असा उशिरा आलेला पाऊस तळ हातावर झेलून घ्यावा, डोळ्यात साठवावा आणि मनभर अनुभवावा देखील. पण त्याला तू का उशिरा आलास याचा जाब मात्र विचारू नये, त्याच्यावर रुसूनही बसू नये, या उलट त्याचं अगदी प्रेमाने स्वागत करावं. श्रोते हो, अनेकदा आपण एखाद्या गोष्टीची इतकी वाट पाहत असतो की ती मिळाल्यावर आनंद व्यक्त करण्यापेक्षा ती उशिरा का बरं मिळाली ह्याचंच जास्त दुःख वाटतं. पण आपल्याला ह्या कवितेत अनिल असं सांगतात की आलेल्या सुखाला उशिराचा दोष न देता त्याचा मनमुराद आनंद लुटायला हवा. का माहितीये? कारण भूतकाळातल्या तक्रारींपेक्षा वर्तमानात जे समाधान मिळणार आहे ना, ते जास्त महत्वाचं असतं. आणि प्रतीक्षाची वेदना, भेटीचा आनंद, स्वीकार ह्या सगळ्याचा सुंदर संगम आपल्याला ह्या कवितेत अनुभवायला मिळालाय. खरे श्रोते हो, जीवनात प्रत्येक उशिरा येणाऱ्या आनंदाकडे असंच सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा संदेश ही कविता देते. आणि म्हणूनच यावर्षीही उशिरा आलेला पाऊस आपण असाच मस्त अनुभवूयात.
1: सरीवर सरी या मालेत आता

0: आपण ऐकला कवी अनिल यांच्या उशिराचा पाऊस या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
1: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आमचे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आपण ऐकू शकता आहात. दुपारचे 2 वाजतात. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आज कृषीवाणी अंतर्गत ऐकूया बियाण्यांच्या उगवण क्षमतेवर परिणाम. वाचक स्वर आहे सुवर्णा कुलकर्णी यांचा.
2: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, पीक उत्पादन वाढीसाठी दर्जेदार बियाणं आवश्यक असतं. बियाण्यांची उगवण क्षमता चांगली असेल तर एकरी झाडांची संख्या अपेक्षित मिळते. यंदाच्या अलनिनोचं सावट आणि बदलत्या हवामानामुळे पर्जन्य वितरणातील तफावत यामुळे पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या खरीप हंगामात कमी पावसाच्या स्थितीत बियाण्याच्या उगवणीवर परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास करून हवामानानुसार सुरुवातीपासूनच योग्य तांत्रिक नियोजन करणं आवश्यक आहे. पुरेसा वाफसा असल्यास जमीन अंकुरणासाठी आवश्यक असते. कमी ओलाव्यामुळे बियाण्यास पाणी उपलब्धतेस अडथळा येतो. अतिपावसामुळे ऑक्सिजनचा अभाव होऊन बियाणं कुसतं. प्रत्येक पिकासाठी विशिष्ट तापमानाची आवश्यकता असते. खरीप पिकांना उबदार तापमान आवश्यक असतं. खूप कमी किंवा जास्त तापमानामुळे उगवण मंदावते. तापमान स्थिर राहणं गरजेचं असतं. साधारण 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. सलग किंवा चांगला 75 ते 100 मिलीमीटर पाऊस होत नाही आणि जमिनीत किमान 6 ते 9 इंच खोलीपर्यंत चांगला ओलावा तयार होत नाही तोपर्यंत पेरणीची घाई करू नये. लागवडीसाठी कमी दिवसात निघणारं आणि कमी पाण्यावर तग धरणाऱ्या वाणांची निवड करावी. जास्त पाणी लागणाऱ्या पिकांऐवजी मका, बाजरी, ज्वारी, मटकी, मूग, उडीद किंवा सोयाबीन या पिकांना प्राधान्य द्यावं. एकच पीक घेणं टाळावं. विविध पिकं घ्यावीत. एखादं पीक अयशस्वी झालं तरी इतर पिकांमधून उत्पादन मिळतं. उगवण क्षमता तपासणीमध्ये 70 ते 80 पेक्षा जास्त दाणे उगवले तरच ते बियाणं शेतामध्ये पेरावं. अन्यथा पेरणीचं अंतर किंवा बियाण्याचं प्रमाण वाढवावं. लागवडीपूर्वी शिफारसीमध्ये बीजप्रक्रिया करणं आवश्यक आहे. जास्त प्रमाणात नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा. माती परीक्षणानुसार संतुलित खतांचा वापर करावा. सेंद्रिय खतांचा वापर वाढवला तर जमिनीची जलधारण क्षमता सुधारते. वाणानुसार उगवण क्षमता आणि जोम वेगवेगळा असतो. नेहमी प्रमाणित आणि शिफारस केलेल्या वाणाचं बियाणं वापरावं. जुनं बियाणं वापरल्यास उगवण कमी होते. रोपांची वाढही कमजोर राहते. चालू हंगामातील किंवा वैधता कालावधीतील बियाणं वापरणं फायदेशीर ठरतं. बियाणं श्वसनासाठी ऑक्सिजन वापरतं. कडक जमीन पाणी साचणं यामुळे हवा खेळती राहत नाही. ऑक्सिजन अभावी बियाणं गुदमरून मरतं. यासाठी जमीन भुसभुशीत असणं आवश्यक आहे. जमिनीतील हानिकारक जीवाणू, बुरशी आणि कीटक म्हणजेच हुमणी, वाळवी, मुंग्या कोवळ्या कोंबाला किंवा बियाण्याला खाऊन टाकतात. त्यामुळे शेतामध्ये झाडांची संख्या कमी होते. यासाठी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करणं आवश्यक आहे. योग्य बीजप्रक्रियेमुळे बियाण्याचं रोगांपासून संरक्षण होतं आणि उगवण सुधारते. पाऊस लांबल्यास पिकाच्या ओळीमध्ये कोरडा पालापाचोळा किंवा पेंढा टाकून जमिनीतून पाण्याचं बाष्पीभवन रोखावं. पाऊस थांबताच शेतामध्ये हलकी कोळपणी करून जमिनीच्या भेगा बुजवाव्या. त्यामुळे जमिनीतील ओलावा दीर्घकाळ टिकून राहतो. पेरणी बियाण्याच्या आकारापेक्षा 3 ते 4 पट जास्त खोलीवर करावी. लहान बियाणं कमी खोलीवर, मोठं बियाणं थोडं जास्त खोलीवर पेरावं.
1: बियाण्यांच्या उगवण क्षमतेवर परिणाम याविषयी माहिती आपण ऐकलीत. वाचक स्वर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा. कृषीवाणी हा कार्यक्रम श्रोते हो आम्ही पुन्हा प्रसारित केला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
3: छुपाने की हो आस आस कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
4: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी, इंग्रजी, मराठीतून सूत्रसंचालन करणारी

0: ಆರೋಹಿತ.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका.

0: कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:05 आणि 10 सेकंद झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
2: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया या विषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा.
3: नमस्कार श्रोते हो. लहान मुलांमध्ये हर्निया हे बऱ्याच जणांनी ऐकलेलंही नसते, तर लहान मुलांमध्ये हर्निया होऊ शकतो का? हर्निया हा मुलांमध्ये सर्वात सामान्य शस्त्रक्रिया लागणाऱ्या आजारांपैकी एक आहे. यात पोटातील आतडे किंवा इतर उती पोटाच्या भिंतीतील छोट्या उघड्या मार्गातून जांघेत किंवा अंडकोशात येतात. मुलांमध्ये हर्निया हा बहुतेक वेळा जन्मजातच असतो. तो त्याचं वजन उचलण्याशी किंवा दुसऱ्या कोणत्या आजाराशी काही कनेक्शन नसते. मुलांच्या जांघेत किंवा अंडकोशात येणारी जाणारी जर सूज दिसत असेल तर हे त्याचं सामान्य लक्षण आहे. मुलं रडत असताना, खोकताना किंवा खेळताना ती सूज असते आणि झोपल्यावर ती सूज कमी होते. बहुतेक वेळा हर्नियामुळे वेदना काहीच होत नाही, पण सूज कायम राहते. वेदना होणे किंवा उलट्या होणे किंवा मूल खूप अस्वस्थ होणे ही धोक्याची चिन्ह असतात. हर्निया मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसतो, पण मुलींमध्येही तो होऊ शकतो. मुलींमध्ये जांघेच्या भागात येणारी सूज हे त्याचं मुख्य लक्षण आहे. काही वेळा हा हर्नियाच्या पिशवीमध्ये अंडाशय म्हणजे ओव्हरी अडकू शकते, त्यामुळे मुलींमध्ये हर्नियाकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. जांघेत कोणतीही येणारी जाणारी गाठ किंवा सूज दिसल्यास बालशल्य विशारदांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. बऱ्याचशा पालकांना असं वाटते की बाळ आता लहान आहे, मोठं झालं की हर्निया कमी होईल, तर ही चुकीची समजूत आहे. मुलांमध्ये हर्निया स्वतःहून कधीही बरा होत नाही आणि निदान झाल्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला हा नेहमीच दिला जातो. यात धोके काय आहेत? इलाज न करण्यामुळे हर्नियाचे आतडे अडकू शकते, अशा वेळी रक्तपुरवठा बंद होऊ शकतो आणि तातडीची शस्त्रक्रिया करावी लागू शकते. सामान्यत बाळ जितकं लहान तितक्या लवकर उपचार करणं गरजेचं असू शकते, त्यामुळे इथे वयाचं काही पाबंद नाहीये. जर बाळ लहान असेल तर हर्निया लवकर करणं आवश्यक आहे. विशेषतः नवजात बाळांमध्ये आणि लहान अभ्रकांमध्ये शरीरातील अवयव अतिशय नाजूक असतात आणि त्यांची शारीरिक क्षमता मर्यादित असते, त्यामुळे शस्त्रक्रियेमध्ये अनावश्यक विलंब झाल्यास गुंतागुंत होण्याचा धोका जास्त असतो. हर्नियाची शस्त्रक्रिया अतिशय साधी आणि सुरक्षित असते. बहुतेक मुलांना त्याच दिवशी घरी जाता येते आणि काही दिवसात ते पुन्हा नेहमीप्रमाणे खेळू शकतात. लक्षात ठेवा, हर्नियाची गाठ येते जाते म्हणून ती बरी होत नाही. वेळेवर उपचार केल्यास गुंतागुंत टाळता येते आणि परिणाम उत्कृष्ट मिळतात. मुलगा असो किंवा मुलगी, जांघेत दिसणारी येणारी जाणारी गाठ ही सूज नेहमी हर्नियाची खूण असू शकते. वेळेवर निदान आणि शस्त्रक्रिया केल्यास गुंतागुंत टाळता येते आणि मुलाचे आरोग्य पूर्णपणे सुरक्षित राहते. अजूनपर्यंत आपण लहान बाळांच्या विकारांचे निदान, त्यांची शस्त्रक्रिया, शस्त्रक्रियेचे वेगळ्या वेगळ्या पद्धती जसे ओपन सर्जरी किंवा लॅप्रोस्कोपी किंवा रोबोटिक सर्जरी ह्यावर माहिती करून घेतली. आजच्या काळात मुलांमध्ये शस्त्रक्रिया पूर्वीपेक्षा खूपच सामान्य आणि सुरक्षित झाल्या आहेत. हे दुर्मिळ किंवा घाबरण्यासारख्या गोष्टी राहिल्या नाहीत. योग्य वेळी निदान, अनुभवी बालशल्य चिकित्सकांकडून उपचार आणि सुसज्ज रुग्णालयातील सुविधा यामुळे आज बहुतेक शस्त्रक्रियांचे परिणाम अत्यंत चांगले मिळतात. त्यामुळे बाळास कुठलाही विकार आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क करा आणि शस्त्रक्रियेला घाबरू नका.
2: श्रोते हो, आताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकला. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.
1: हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
4: श्रोते हो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
5: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं.

0: जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं, निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर देखील आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता आहात. दुपारचे 2:10 आणि 25 सेकंद झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: श्रोते हो, गेल्या अनेक वर्षांपासून जलसंधारण, सांडपाणी व्यवस्थापन आणि नदी पुनरुज्जीवनासाठी अत्यंत मोलाचं काम करणाऱ्या जलनायक डॉक्टर स्नेहल दोंडे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. मॅडम, आजच्या भागामध्ये आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की एकूणच महाराष्ट्राच्या ज्या काही नद्या आहेत त्यांची स्थिती सुधारण्यासाठी आपण कोणकोणत्या महत्त्वाच्या सूत्रांचा आपण वापर करू शकतो. तुम्हाला जवळजवळ 12 राज्यांमध्ये तुम्ही नदी पुनर्जीवनाच्या मोहिमेचं नेतृत्व करत आहात तुम्ही, तर तुम्ही काय सांगाल?
2: आता बघा, सर्वात इम्पॉर्टंट जो आहे आपल्या नदीचा, जेव्हा आपण विचार करतो, जसं मी सुरुवातीला बोलली की नदीच्या छोटे छोटे ओळे हे नालेचा आयडेंटिफाय करून त्याचे डिमार्केशन करणं खूप गरजेचं आहे. आज आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी पण वारंवार 2009, 2015, 2019, 2023 ती जी आर काढलंय की आपल्याला डिमार्केशन करणं आवश्यक आहे. तसंच मी देशभराचा जो बाकीच्या स्टेटचा त्याबद्दल पण, कारण जेव्हापर्यंत आपण प्रॉपरली ह्या वॉटर बॉडीजचे किंवा नदीचे ओढे नालेचे जेव्हापर्यंत आपण प्रॉपर डिमार्केशन आणि नोटिफिकेशन खूप गरजेचं असतं. म्हणजे नोटिफिकेशन मिळालं म्हणजे ते नदीला प्रोटेक्शन मिळालं. आज जेव्हा आपण परदेशात बघतो, इक्वाडोर आणि बाकीच्या कंट्रीजमध्ये, त्यांच्या कंट्रीमध्ये त्यांनी एक लिव्हिंग एंटिटीचा त्यांना दर्जा दिलेला, त्यामुळे तिथे बघा एकदम स्वच्छता आहे. आपण इथे मा मानतो, आपण म्हणतो लिव्हिंग एंटिटीचा आपल्या इथे पण दर्जा देतो, पण आपण शेवटी काय त्याच्याबरोबर आपण व्यवहार काय करतोय. त्याच्यामुळे खूप गरजेचं आहे आज की सर्वात आधी आपले सगळे ओढे नाले नदीचं डिमार्केशन करणं, नोटिफिकेशन करणं, जेणेकरून काय होईल की जिथे जे टाऊन प्लॅनिंग असू द्या की कुठलाही जर काही जर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा जेव्हा आपण बोलतो, त्याची ड्रेनेज सिस्टम जी असते ती आपल्याला, जर ड्रेनेज चॅनल्स आपल्याला समजते, म्हणजे स्ट्रीम ऑर्डर्स, म्हणजे छोटे छोटे स्ट्रीम ऑर्डर्स आणि छोटे छोटे नदी, जेव्हा की हा इरिगेशन डिपार्टमेंट WRD डिपार्टमेंटचं काम आहे एकदम प्रायोरिटीवर ह्या सगळ्यांचं डिमार्केशन नोटिफिकेशन करणं. तर माझं मते तर सर्वात आधी हे व्हायला पाहिजे. दुसरं आहे की जो लोकल कम्युनिटी आहे त्यांच्यामध्ये पण आपल्याला अवेअरनेस, कारण आज आपल्याला दिसत आहेत की आपल्या देशात आपण खरोखरच इतके लकी आहोत की आपल्याला 2000 ते 3000 mm आपल्याला रेनफॉल आहे, पाऊस होतो, पण आपण त्याचं काही हे करत नाही, आपण जलसंधारणचा जास्त विचार करतच नाही. आपण जेव्हा ह्या पावसाच्या पाणीला जेव्हा आपण जिरवणार मातीत, म्हणजे अंडरग्राऊंड जेव्हा सपोर्ट मिळणार ह्या नदीला, तेव्हा नदी पूर्ण वर्ष वाहती राहणार. नाहीतर आज आपण काय करतो, पेरिनियल नाही आहे ही नदी, सीझनल आहे. आपण सगळे पेरिनियल नदीला सीझनल बोलत चाललो आहे, म्हणजे आपण एक नॅचरल रिसोर्सला आपण आपल्या पद्धतीने एकतर कुठेही वाकून टाकतो, कुठेही फिरवतोय. म्हणजे एक लक्षात ठेवा, नदीच्या मियँड्रिंग ही खूप गरजेची असते, म्हणजे जी फिरून फिरून जाते ना, म्हणजे जे मी सांगितलं आता सूक्ष्मजीवबद्दल, माती आणि नदीचा जो संबंध, आपण जर आपल्या पोटाचा विचार केला, आपला जो इंटेस्टिनल सिस्टम कसा आहे, त्या पद्धतीने नदी, त्याला मियँड्रिंग म्हणतात, ते मियँड्रिंग आपण संपून टाकलं, आपण काय केलं, आपण आपल्या नदीला स्ट्रेट करून टाकलं, आपल्या टाऊन प्लॅनिंगला पूर्ण मियँड्रिंग करून टाकलं, म्हणजे सगळं उलटा सुलटा आज आपलं व्यवस्थापन आहे. तर हे समजणं खूप गरजेचं आहे.
1: श्रोते, मागच्या 4 भागांमध्ये आपण सांडपाणी प्रक्रिया आणि नदी संवर्धनासाठी निसर्ग आधारित उपाय कोणकोणते आहेत, त्याचबरोबर या कामामध्ये GIS आणि रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, सांडपाण्यावर प्रक्रिया करत असताना कोणत्या महत्त्वाच्या निकषांवर आपण काम करायला हवं, आणि याचबरोबर आजच्या भागात आपण नद्यांची स्थिती सुधारण्यासाठी कोणती सूत्रे आपण लागू करू शकतो याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मॅडम, आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
2: धन्यवाद आपण बोलवल्याबद्दल.

0: रिपोर्ट देने को कहा। भारत और इसराइल के बीच द्विपक्षीय निवेश समझौता आज से लागू और भारत इंग्लैंड के बीच दूसरा T20 अंतर्राष्ट्रीय क्रिकेट मैच आज मैनचेस्टर में खेला जाएगा। इसके साथ ही दोपहर समाचार का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। श्रोते हो आमचे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील आपण ऐकू शकता। दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आणि आता प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम। आज नादब्रह्म अंतर्गत ऐकूया कर्नाटक शैलीतील संगीत, प्रिया सुरेश यांचं गायन, राग नताई, पूर्वी कल्याणी आणि राग पिलू आपण ऐकणार आहोत। यांना व्हायोलिनची साथ केली आहे श्रीनाथ अय्यर यांनी, तर मृदुंगम साथ आहे गणेश मुरली यांची। ऐकूया प्रिया सुरेश यांनी गायलेला सुरुवातीला राग नताई, हा मिश्र चापू तालात निबद्ध आहे।

0: ये विविध भारती है, राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन।
1: प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआरिया ऍप वर आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता आहात। दुपारचे 3 वाजता प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातम्या।

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकारनं कांद्याच्या खरेदी भावात केली 13% वाढ. राज्यात सहकारी संस्थांचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी वेगळा सहकार शिक्षण निधी उभा करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित. आणि राज्यात पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. केंद्र सरकारनं कांद्याचा खरेदी दर 13% वाढवला आहे. हा दर 1875 रुपये प्रति क्विंटलवरून 2125 रुपये प्रति क्विंटल केला आहे. ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला आहे. सरकारच्या किमती स्थिरीकरण धोरणांतर्गत नाफेड आणि NCCF यांच्या मार्फत कांद्याची खरेदी सध्या सुरू आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-26 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या पुरेसा साठा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या दिसत नाहीत असंही मंत्रालयानं सांगितलं. देशात कांद्याचा सरासरी किरकोळ दर 31 रुपये प्रति किलो इतका आहे. कांद्याची निर्यातही सामान्य असून यावर्षी जून महिन्यात सुमारे 1,50,000 मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली आहे. आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आज उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि अमित शाह यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शेतकरी महिला तसंच छोटे उद्योजक यांना बळ देण्यात सहकारी संस्था महत्वाची भूमिका बजावत आहेत असं उपराष्ट्रपतींनी त्यांच्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. भारताची परंपरा सर्वंकष बळ आणि आत्मनिर्भरता याचा पाया सहकारिता आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वात सहकारी संस्था भरारी घेत आहेत असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. खरेदी किंवा वारसा हक्कानं 2019 अंतिम दिनांकानंतर शेतजमीन प्राप्त करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनांचे लाभ द्यावेत अशी मागणी राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे. उत्पादनाचा संपूर्ण खर्च सोसून प्रत्यक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या लाभापासून वंचित ठेवणं अन्यायकारक असल्याचं महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेनं म्हटलं आहे. प्रशासनानं पात्रता निकषांमध्ये सुधारणा करून शेतकऱ्यांचं प्रलंबित आर्थिक सहाय्य प्रदान केलं नाही तर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा संघटनेनं दिला आहे. नवीन कुशल कामगार घडवण्यासाठी तसंच राज्यांमधली सहकारी संस्थांचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी एक सहकार शिक्षण निधी उभा करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. राज्य सरकारच्या सहकारी युनियनच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र सरकारची सध्याची धोरणं ही देशाच्या GDP मध्ये सहकार क्षेत्राचा वाटा तिपटीपर्यंत वाढवण्याच्या दिशेनं आखलेली आहेत असं सांगत फडणवीस यांनी सहकार चळवळ पुढे जाण्यासाठी मनुष्यबळ आवश्यक असतं, पर्यायानं त्यामध्ये गुंतवणूक करावी लागते असं स्पष्ट केलं. सहकारी क्षेत्राला बळकटी येण्यासाठी कुशल कामगार तयार होणं आवश्यक असतं. यासाठी पूर्वी शिक्षण निधी असे, तो निधी पुन्हा सुरू करू असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार केंद्रीय गृहमंत्रालयानं 23 पाकिस्तानी नागरिकांना दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. हे लोक जैश ए मोहम्मद, लष्कर ए तय्यबा सारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित असून जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी, शस्त्र पुरवणं आणि हल्ल्यांची योजना आखणं यामध्ये त्यांचा हात आहे. या घोषणेमुळे राष्ट्रीय तपास संस्थेसारख्या सुरक्षा संस्थांना या लोकांची मालमत्ता जप्त करता येईल आणि बँक खाती गोठवता येतील, जेणेकरून त्यांच्याकडून होणारी शस्त्र खरेदी थांबवता येईल. अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं प्रशासकीय आणि आर्थिक बाबीसंबंधी चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी सदस्यांची बैठक बोलावली आहे. न्यासाला प्राप्त होत असलेल्या देणग्यांच्या मोजणीचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकानं नोंदवलेल्या निरीक्षणांबाबतही या बैठकीत चर्चा होईल. याशिवाय सरचिटणीस

0: चंपत राय आणि विश्वस्त डॉक्टर अनिल मिश्रा यांनी सादर केलेल्या राजीनाम्यांसह राम मंदिराच्या आगामी व्यवस्थापनाशी संबंधित बाबींचाही बैठकीच्या विषयपत्रिकेत समावेश आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्याच्या अनेक भागात पावसानं संततधार धरली आहे. राजधानी मुंबईसह कोकणात मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झालं आहे. मुंबईतल्या स्थितीचं सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुसळधार पावसानं गेले 4 दिवस मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पालघर या भागांना झोडपलं आहे. मुंबईत गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईतल्या माटुंगा इथं 3ही रेल्वे मार्गांवरची वाहतूक सुमारे 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरू असून रस्ते वाहतूक सुरळीत असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागानं दिली आहे. काल रात्री माटुंगा परिसरात एक झाड उन्मळून पडल्यानं अनेक वाहनं खराब झाली, तर दादर इथल्या फुल मार्केट

0: मुंबईत गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईतल्या माटुंगा इथं तीनही रेल्वे मार्गांवरची वाहतूक सुमारे 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरू असून रस्ते वाहतूक सुरळीत असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागानं दिली आहे. काल रात्री माटुंगा परिसरात एक झाड उन्मळून पडल्यानं अनेक वाहनं खराब झाली, तर दादर इथल्या फुल मार्केट जवळही एक झाड कोसळलं. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पाऊस सुरू असून सर्व धरणातला पाणीसाठा वाढत आहे. मुसळधार पावसामुळे मोगरा नाला तुडुंब भरून वाहत असून मोगरा नाला प्रणालीशी जोडलेले लहान नाले देखील वाहत आहेत. परिणामी परिसरातील काही रस्त्यांवर पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसंच समुद्राला दुपारी 2:50 भरती आहे. समुद्रात 4.26 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी मुंबईतील पावसाच्या परिस्थितीचा आपत्कालीन व्यवस्थापन कक्षातून आढावा घेतला. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
1: राज्यामध्ये विशेषतः MMR रिजन असेल 6 तारखेपर्यंत अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस आहे. वादळं देखील येतील. आज अनेक ठिकाणी शाळांना आपण सुट्टी दिली आहे. लोकांना आपण विनंती केलेली आहे की प्रवास टाळता आला तर तो टाळला पाहिजे, जेणेकरून आता ज्या प्रकारे पाऊस आणि ज्या प्रकारचं वादळ आहे यावेळी आपण नीट अलर्ट सगळ्यांना देतो. लोकांनी ते अलर्ट फॉलो करावीत आणि शक्यतोवर त्या अलर्ट प्रमाणे आपण त्या ठिकाणी बाहेर पडावं अशा प्रकारची माझी विनंती आहे.
0: मेट्रो मार्गिका 2A तांत्रिक बिघाडावर महामुंबई मेट्रोच्या पथकाने तात्काळ युद्धपातळीवर काम सुरू करून अल्पावधीतच तो दूर केला. या काळात प्रवाशांची गैरसोय कमीत कमी राहावी यासाठी बिघाडग्रस्त मार्गावर दुरुस्तीचं काम सुरू असतानाच दुसऱ्या मार्गावरून मेट्रो सेवा अखंडपणे सुरू ठेवण्यात आली. नवी मुंबई परिसरात गेल्या 4 तासात 49.50 मिलीलिटर पावसाची नोंद झाली. आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असल्यानं शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान शहरातील उरण फाटा परिसर, वाशी सेक्टर 29, ऐरोली गाव सेक्टर 1, सानपाडा सेक्टर 2, APMC, MIDC परिसरात पाणी साचलं आहे, तर 6 ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. पालघर जिल्ह्यातही दमदार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातले नाले भरून वाहत आहेत. जिल्ह्यातल्या तांदुळवाडी किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेले 6 जण खराब हवामानामुळे किल्ल्यावरच अडकले होते. या पर्यटकांना सफाळे पोलिसांनी सुखरूप बाहेर काढलं. हे पर्यटक किल्ल्यावरून परतत असताना जोरदार पावसामुळे भरकटले होते.
2: ठाणे जिल्ह्यातही सातत्यानं पावसाच्या सरी येत आहेत. रायगड जिल्ह्यात कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी पोलादपूर महाबळेश्वर हा आंबेनळी घाट रस्ता 3 ते 6 जुलै असे 4 दिवस पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सातत्यानं सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. एका आठवड्यात वार्षिक सरासरीच्या तब्बल 17% पाऊस पडला असून हंगामात आतापर्यंत 29% पावसाची नोंद झाली आहे. भंडारा जिल्ह्यात गोसीखुर्द धरणातून 2,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. जालना मार्गे पंढरपूरला जाणाऱ्या श्रीसंत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचा रिंगण सोहळा उद्या जालन्याच्या JES महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. संत मुक्ताबाईची पालखी ही वारकरी संप्रदायातील मानाच्या 7 पालख्यांपैकी एक असून उद्या 7:30 ते 9:30 या वेळात हा रिंगण सोहळा होणार आहे. वाशिम जिल्ह्यात कुपटा घाटात काल सकाळी 10:30 भरधाव डंपरनं कारला धडक दिल्यामुळे अपघात झाला. या अपघातात कारमधल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातल्या शहापूरजवळ आज 2 बसची टक्कर होऊन झालेल्या अपघातात 25 जण जखमी झाले. जालना वडीगोद्री महामार्गावरच्या गलाटी नदीच्या पुलावर सकाळी सुमारे 9:00 ही दुर्घटना झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारनं कांद्यांच्या खरेदी भावात केली 13% वाढ. राज्यात सहकारी संस्थांचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी वेगळा सहकारी शिक्षण निधी उभार करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित. आणि राज्यात पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
3: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, आमचे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता आहात. दुपारचे 3:10 आणि 15 सेकंद झालेले आहेत. अस्मिता वाहिनीवरील पहिल्या सभेचे कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. पुन्हा आपली भेट होणार आहे आमच्या दुसऱ्या सभेत.

संध्याकाळी ठीक 5 वाजता. या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तेव्हा पुन्हा भेटूया आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. नमस्कार.

नमस्कार, श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम. आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकू शकता आहात. दुपारचे 3:12 आणि 15 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

0: नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. कार्यक्रमात ऐकूया योग जीवन, सुजाता भिडे यांचं भाषण. आज ऐकूया भाग तिसरा.
1: योगासनं केल्यामुळे आपण अनेक आजारांपासून आपला बचाव करू शकतो. नैसर्गिकरित्या निरोगी राहण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या नैसर्गिक उपायांमध्ये योगासनांचं महत्व अधिक वाढलं आहे. त्यामुळे योग जीवनी या मालिकेच्या तिसऱ्या भागात आज आपल्याशी संवाद साधणार आहेत मृदुला उर्फ सुजाता भिडे.
2: योग एक जीवनशैली ह्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी एक श्लोकाने सुरुवात करते. वपुकृशत्वं वदने प्रसन्नता, नादस्फुटत्वं नयने सुनिर्मले, अरोगता बिंदु जयोग्निदीपनम, नाडी विशुद्धी हट सिद्धी लक्षणम. स्वास्थ्यपूर्ण उत्तम व्यक्तिमत्व म्हणजे काय आणि ते योगाद्वारे कसं प्राप्त करता येतं हे ह्या श्लोकात सांगितलेलं आहे. मागच्या भागात पतंजली प्रणित अष्टांग योग साधनेच्या यम नियम आसन व प्राणायाम या टप्प्यांचा आपण विचार केला. बहिरंग अंतरंगाला जोडणारा दुवा म्हणजे प्राणायाम. प्राणायामाच्या नित्य साधनेमुळे अंतरंग साधनेकडे जाण्याचा मार्ग सुकर होतो. पण असं जरी असलं तरी काही अंतराय किंवा काही विक्षेप कसे निर्माण होतात याचा विचार आपण या भागात करूया. माणसाचे अस्तित्व हे पंचकोशाच्या पातळीवर असल्याचं योगशास्त्रात सांगितलेलं आहे. कुठले हे कोश? तर अन्नमय कोश म्हणजे आपलं दृश्य शरीर. प्राणमय कोश म्हणजे आपलं जिवंत असताना आपल्या शरीरात काम करणारी प्राणशक्ती. मनोमय कोश म्हणजे आपलं मन. विज्ञानमय कोश, इथे सर्व तऱ्हेचं यथार्थ ज्ञान आहे, बुद्धीच्या स्तरावर काम करणारा हा कोश आहे. आनंदमय कोश, या पातळीवर सर्व आनंद असतो त्यामुळे संपूर्ण स्वास्थ्य असतं. हे सर्व कोश एकमेकांना जोडलेले आहेत. म्हणजे एका कोशातील असंतुलनाचा परिणाम दुसऱ्या कोशावर होणारच. आनंदमय कोशात सर्व आदर्श असल्यामुळे

0: नमस्कार, गुड इव्हनिंग मित्रांनो, मी दर्शन
1: आणि मी तुमची मैत्रीण नेहा आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो.
0: मित्रांनो, तुमचा जीवनसाथी कोण आहे?
1: अरे, हा काय प्रश्न अचानक मध्येच, आणि तोही असा
0: असा प्रश्न? म्हणजे अगं, साधा प्रश्न आहे. जीवनसाथी म्हणजेच जीवनभर, म्हणजेच जीवनभर अर्थात शेवटपर्यंत साथ देणारा.
1: अरे हो, ते कळलं मला, पण असं अचानक विचारल्यामुळे जरा वेगळं वाटलं रे.
0: अच्छा, ओके ओके. तर मित्रांनो, तुमचा जीवनसाथी कोण आहे?
1: आई? बाबा?
0: नाही.
1: मग नवरा?
0: नाही.
1: बायको? मुलगा?
0: नाही.
1: मुलगी?
0: नाही.
1: मित्र?
0: नाही.
1: अरे मग कोण?
0: आपला खरा जीवनसाथी असतो ते म्हणजे आपलं शरीर.
1: अरे हो की.

0: एकदा का आपल्या शरीराचं प्रतिसाद देणं थांबलं की मग आपल्या सोबत कोणीही नाही.
1: अगदी बरोबर बोललास बघ. आपण आणि आपलं शरीर मरेपर्यंत एकत्र राहतं.
0: आपण आपल्या शरीरासाठी काय करतो ही आपली जबाबदारी आहे.
1: आपण आपल्या शरीराची जितकी काळजी घेऊ तितकी शरीर आपली काळजी घेईल.
0: मला काय वाटतं मित्रांनो की आपलं शरीर म्हणजे हाच आपला कायमचा पत्ता आहे जिथे आपण राहतो.
1: हीच आपली मालमत्ता अर्थात आरोग्यम धनसंपदा. आणि ही संपदा इतर कोणीही शेअर करू शकत नाही बघ.
0: आपलं शरीर ही आपली जबाबदारी आहे कारण आपलं शरीरच खऱ्या आयुष्यातील आपला जोडीदार आहे.
1: दर्शन, तू जो हा विषय काढलायस ना खरच विचार करण्यासारखीच गोष्ट आहे रे. म्हणजे बघा ना मित्रांनो, नुकताच आपण जागतिक योग दिवस साजरा केला. व्यायामाचं महत्व आपण लोकांना सांगितलं आणि हल्ली सगळेच लोक आरोग्याची काळजी घ्यायला लागलेत.
0: हो, काळजी तर घेतलीच पाहिजे ना. आणि मित्रांनो, आता पावसाळा सुरू झालाय. पावसाळ्यात आजार पसरण्याची भीती असते तेव्हा आपल्या आरोग्याची आणि आपल्या जोडीदाराची अर्थातच आपल्या शरीराची काळजी आपण घेतलीच पाहिजे, नाही का?
1: अगदी बरोबर. पण पावसाळा म्हटला की एक वेगळाच आनंद होतो बघ. आणि या दिवसात फिरायला जायची मज्जा तर काही औरच.
0: हो ना, पण फिरायला जाताना आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे बरं का. पावसाळ्यात प्रतिबंधित स्थळी जाणं, प्रवेश निषेध असताना एखाद्या ठिकाणी जबरदस्ती जाणं हे धोक्याचं ठरू शकतं, म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे.
1: दर्शन, मला ना एक प्रश्न पडलाय बघ.
0: काय?
1: जशी थंडी ही गुलाबी असते तसा पावसाळा काय असतो रे?
0: हे मला सांगता येणार नाही बरं का. हा, पण मी जर लेखक किंवा कवी असतो तर नक्कीच पावसाळ्याला काहीतरी उपमा दिली असती.
1: कदाचित आपल्या मित्रांना माहिती असेल. मित्रांनो, पावसाला काय म्हणतात किंवा काय म्हणता येईल याचा तुम्ही विचार करा. तोवर आपण घेऊया एक म्युझिकल ब्रेक.

0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो.
1: मित्रांनो, आपली एक मैत्रीण आहे जी कवितांच्या माध्यमातून व्यक्त होऊ इच्छिते.
0: चला तर मग ऐकूया आपली मैत्रीण शीतल पाटील हिच्या स्वरचित कविता.
2: माय माझी जगा वेगळी तिच्या गत कुणी नाही. माय माझी जगा वेगळी तिच्या गत कुणी नाही. माझ्या आयुष्याच्या कोऱ्या कागदावर तिनेच सारी स्वप्न कोरली. माय माझी जगा वेगळी तिच्या गत कुणी नाही. माझ्या आयुष्याच्या कोऱ्या कागदावर तिनेच सारी स्वप्न कोरली. माझ्या सर्व जिद्दीला आणि हट्टाला ती एकटीच मला पुरली. माय माझी प्रेमळ तिची माया माझ्यानं कधी न सरली. दुःख माझे सारे घेऊन सुख माझ्या वाट्याला तिनं पेरली. दुःख सारे घेऊन सुख माझ्या वाट्याला तिनं पेरली. माय माझी जगा वेगळी तिच्या गत कुणी नाही. नीज माझ्या डोळ्यात दाटली की अहोरात्र ती जागायची. लेकरू माझं आनंदाना झोपेल म्हणून अंगाई ती म्हणायची. जपलं तिनं मला तळ हाताच्या फोडाप्रमाणे. लेकरू माझी मोठी मास्तरीण वहीन. जपलं तिनं मला तळ हाताच्या फोडाप्रमाणे. लेक माझी मोठी मास्तरीण वहीन म्हणून काळजावर दगड ठेवून शाळेला एकटं मला सोडायची. एकटी हाय लेक माझी सतत काळजी तिला छळायची. एकटी हाय लेक माझी सतत काळजी तिला छळायची. माय माझी जगा वेगळी तिच्या गत कुणी नाही. काटा रुतला माझ्या पायात अश्रू ढसा ढसा तिच्या डोळ्यात. काटा रुतला माझ्या पायात अश्रू ढसा ढसा तिच्या डोळ्यात. माय लय कोमल माझी पण कमजोर ती मुळीच नाही. माय माझी लय कोमल पण कमजोर ती मुळीच नाही. जीवनाच्या वाटेवर आलेत संघर्ष किती पण माय माझी भक्कम खचली कधी नाही. माय माझी जगा वेगळी तिच्या गत कुणी नाही. सण कुठलाही येवो मला कपडे घ्यायची सतत घाई. साडीची तिच्या चाळणी झाली पण नवी तिनं घेतली नाही. सण कुठलाही येवो मला कपडे घ्यायची सतत घाई. साडीची तिच्या चाळणी झाली पण नवी तिनं घेतली नाही. माय माझी जगा वेगळी तिच्या गत कुणी नाही. मला मिळालेलं हे जगणं तिचं. माझ्या वाट्याला यश कष्टाचं फळ तिचं. तरीही माझ्या जगण्यावर हक्क तिनं कधी दाखवला नाही. माय माझी जगा वेगळी तिच्या गत कुणी नाही. ऋण तिचे फेडाया हा जन्म अपुरा. ऋण तिचे फेडाया हा जन्म अपुरा. तिच्या विना आयुष्याचा कागद माझा कोरा. अमाफ तिची माया या मायेची महिमा शब्दात व्यक्त करणं मला जमत नाही. माय माझी जगा वेगळी तिच्या गत कुणी नाही. पुढील कविता आहे तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानाचा नाद खुळा. कसा रे माणूस तू इंटरनेट वेळा. माणसाची करामत सोडून तू मोबाईलची किमया गातो. माणसाची करामत सोडून तू मोबाईलची किमया गातो. आज स्वप्नांनाही गुगलवर डाउनलोड करू पाहतो. आज तुझं आयुष्य झालं अँड्रॉइड संवेदनाहीन. आज तुझं आयुष्य झालं अँड्रॉइड संवेदनाहीन. इंटरनल एक्सटर्नल स्टोरेज गच्च भरून सुद्धा मनानं किती रे तू दिन.

फ्लॉपी डिस्क ड्राइव्हने तर संस्काराचे हिरावून घेतले. फ्लॉपी डिस्क ड्राइव्हने तर संस्काराचे हिरावून घेतले. आई बापाला सुद्धा नमस्कार, तू सोशल नेटवर्कवर म्हटले. व्हायरल प्रत्येक बातमी सोशल नेटवर्क करतं जोमानं प्रचार व प्रसार. व्हायरल प्रत्येक बातमी सोशल नेटवर्क करतं जोमानं प्रचार व प्रसार. विकिपीडियाही हतबल सांगू शकत नाही नेमका आहे काय हा प्रकार. रोज अपडेट होतं तुझं न्यू व्हर्जन. रोज अपडेट होतं तुझं न्यू व्हर्जन. इमोशन्स सिम्बॉलने तर केलं नाहीसं माणसातलं कन्व्हर्जन. दुःख व्यक्त करायचं साधन झालं सोशल साईट. दुःख व्यक्त करायचं साधन झालं सोशल साईट. परिवार सोडून म्युच्युअल फ्रेंडच वाटू लागले आज नातेवाईक. या तंत्रज्ञानाचा नादखुळा कसा रे माणूस तू, इंटरनेट वेळा. पुढील कविता आहे चले चलो. जीवनाची परिभाषा आहे की हो निराळी. जीवनाची परिभाषा आहे की हो निराळी. प्रत्येकाची जीवनशैली आहे इथे वेगळी. मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी वाटलं आहे अजून माणूस की. परंतु बघता हा अमानुषपणाचा प्रकार. मनात चटकन येतो विचार. बघता हा अमानुषपणाचा प्रकार. मनात चटकन येतो विचार. भलेही वाटली इमारतीची उंची, माणुसकी मात्र खाली आली. नीतिवान शिवरायांच्या राज्यातही माणसाची नीती भ्रष्ट झाली. महागाई उच्चांक गाठत आहे आणि गरिबीही वाढतच आहे. महागाई उच्चांक गाठत आहे आणि गरिबीही वाढतच आहे. माणूसच आज माणूस रूपी राक्षस बनून माणसास खात आहे. हिंदू मुस्लिम सिख ईसाई यांच्यातच होत आहे घमासान लढाई. ही तुझी जात आणि ही माझी जात यातच विसरत चाललाय माणूस आज माणुसकीची जात. या जाती धर्माचा चष्मा डोळ्यावरून उतरवून तर बघा. आज उरलाय का इथं कोणी कोणाचा सगा. धर्म अधर्माचे जाळे मनाला लावत आहे कास. यामुळेच ठप्प झाला आज भारताचा विकास. धर्म अधर्माचे जाळे मनाला लावत आहे कास. यामुळेच ठप्प झाला आज भारताचा विकास. परंतु पुरे झाले आता. मनात बांधूया एकच गाठ. पाठीचा कणा ठेवून ताट. चालूया केवळ भारत विकासाची वाट. चले चलो. यानंतर पुढील कविता आहे जीवन. अरे माणसा कैसे रे तुझे जीवन. अरे माणसा कैसे रे तुझे जीवन. ज्यात झिजल्याशिवाय नाही आनंद. जन्माला येताच होतं तुझं स्वागत सहर्ष. आणि मृत्यूपर्यंतच्या मार्गात वाट्याला तुझ्या केवळ संघर्ष. पूर्वी परिवाराशी धडपड. अरे माणसा कैसे रे तुझे जीवन. ज्यात झिजल्याशिवाय नाही आनंद. जन्माला येताच होतं तुझं स्वागत सहर्ष. आणि मृत्यूपर्यंतच्या मार्गात वाट्याला तुझ्या केवळ संघर्ष. पूर्ण परिवाराची धडपड तुला पायावर उभं करायची. पूर्ण परिवाराची धडपड तुला पायावर उभं करायची. उभा राहताच धडपड तुझी नोकरी मिळवायची. चालायला शिकलो बोलायला शिकलो म्हणून प्रेमानं घास भरवायला कुणी नाही. चालायला शिकलो बोलायला शिकलो म्हणून प्रेमानं घास भरवायला कुणी नाही. निज डोळ्यात दाटून आली परी अंगाई गायला कुणी नाही. आई म्हणते लेकरू माझं कलेक्टर होणार. बापानं सांगितलं पोर तू डॉक्टर व्हायचं. मग पोरानं स्वप्न पूर्ण करायला आई बापालाच सोडून द्यायचं. म्हणता जीव लावता जंगलचं पाखरूही जवळ येतं. म्हणतात जीव लावता जंगलचं पाखरूही जवळ येतं. मग ज्याच्यात जीव ओतला तो स्वप्न पूर्ण होताच आई बापाला कसं रे सोडून जातं. जणू पंख नव्यानं फुटताच पाखरू घरटं सोडून जातं. जणू पंख नव्यानं फुटताच पाखरू घरटं सोडून जातं. अरे माणसा कैसे रे तुझे जीवन. ज्यात झिजल्याशिवाय नाही आनंद. धन्यवाद.

0: वेलकम बॅक मित्रांनो.
1: मित्रांनो, डॉक्टर श्रुती पानसे या मेंदू आणि शिक्षण अभ्यासक आहेत. त्यांचा मी काही दिवसांपूर्वी एक लेख वाचला होता जो मला खूप इंटरेस्टिंग वाटला आणि तो मी तुमच्या सोबत शेअर करतो.
0: तर त्याचा विषय होता की आपल्याला आठवत ते नेमकं कसं.
1: कपाटाचं दार उघडलं की त्यामध्ये आडव्या फळ्या असतात. या आडव्या फळ्यांमध्ये कधी कधी उभ्या फळ्याही असतात. या एवढ्यासाठी की आपल्याला वस्तू नीट ठेवता याव्यात आणि मुख्य म्हणजे सापडाव्यात. तर आपल्या आठवणींचेही असे कप्पे असतील का?
0: फोटोच्या अल्बमची रचना यापेक्षा वेगळी असते. एक एक पान उलटत जाऊ तसतसे नवनवीन फोटो दिसत जातात. आपल्या आठवणींची अशी पानं असतात का की डब्यात लाडू भरून ठेवावेत

0: आठवणी भरलेल्या असतात. तळाचा लाडू काढायला अवघड तशा जुना आठवणी पण तळाशी गेलेल्या असतात का? तर नाही.
1: यापैकी कोणतीही आठवणींची रचना नाही. या सर्व वस्तू मानव निर्मित आहेत, त्यामुळे त्यांची रचना वेगळी आहे. आपल्या आठवणी मेंदूत साठवलेल्या असतात. मेंदूतल्या न्यूरॉन्सची रचना निसर्ग निर्मित आहे, निसर्गाचाच एक भाग आहे. इथे मानव निर्मित आणि निसर्ग निर्मित निर्मिती एकमेकांपासून किती वेगळी आहे यातला फरक लगेच लक्षात येतो.
0: मेंदूतल्या आठवणींचे न्यूरॉन्स हे कप्प्याप्रमाणे किंवा डब्याप्रमाणे नसतात, तर झाडांच्या फांद्यांप्रमाणे असतात. मोठ्या फांदीला लहान लहान फांद्या फुटत जातात, त्याप्रमाणे आठवणींची रचना केलेली असते. झाडांच्या फांद्या, मूळ किंवा वीज चमकताना जशा रेषा चमकतात ना, तशी ही रचना असते.
1: त्यामुळे एका आठवणीतून दुसरी आठवण येते असं नाही, तर ती फुटत जाते. कोणती आठवण कधी उद्दीपित होईल हे आपण सांगू शकत नाही.
0: समजा पाठ केलेले पाडे म्हणायचे आहे. पाडे म्हणताना फक्त पाडेच आठवायला हवेत. जर ते कपाटातल्या कप्प्यात असते तर फक्त पाडेच आठवले असते, पण तसं होत नाही. पाडे म्हणताना आपल्या समोर ज्यात ते लिहिले आहेत ती वही किंवा ते पुस्तकही डोळ्यासमोर येतं. खोलीत, झोपाळ्यावर बसून, पायरीवर, टेबल खुर्चीवर कुठे बसून पाडे आपण पाठ केलेत ते सगळं आठवत जातं.
1: हो, कोणी पाढे पाठ करून घेतले असतील तर आई, बाबा, शिक्षक त्या व्यक्तीही आठवतात. पाढे पाठ करत असताना मागून चहाचा वास आला असेल तर तो सुद्धा मध्येच डोकावून जातो. या आठवणी मध्येच फुटतात आणि भलतीकडेच नेतात.
0: अशी ही आपल्या मेंदूची करामत. कितीतरी गोष्टी आपला मेंदू साठवत असतो आणि भलत्याच ठिकाणी भलत्याच आठवणी एका मागे एक देत जातो.
1: हो ना, आणि मला तर ऐन परीक्षेवेळी आठवायचंच नाही, विसरच पडायचं मला.
0: मित्रांनो, अभ्यासच केला नाही तर आठवेल बरं कसं?
1: अभ्यास तर करायचो आम्ही.
0: गपे. मित्रांनो, दर्शन आणि त्याच्या गोष्टींना काही हातपाय नसतात, त्यामुळे ते सोडा आणि माझ्यासोबत ऐका एक छानसं गाणं.

0: मित्रांनो, या छानशा गाण्यानंतर कार्यक्रमात आता वेळ झालीये ती तुमचा निरोप घेण्याची. तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा बरं का.
1: पत्र पाठवा किंवा आकाशवाणी जळगावच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सवर आम्हाला फॉलो करा, कॉमेंट्स करा आणि पत्रासाठीचा पत्ता तर सगळ्यांना माहितीच आहे.
0: प्रिय दोस्त हो, युववाणी विभाग द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
1: मित्रांनो, आजच्या युववाणी या कार्यक्रमात मी सहभागी होतो, तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती
0: आणि मी नेहा पवार
1: आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.
0: मित्रांनो, तर नक्की भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर टाटा,
1: बाय. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

आताच आपण ऐकलात युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजतात. थोड्याच वेळात ऐकूया हिंदी बातम्या. 6:05 ऐकूयात इंग्लिश बातम्या, ज्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्र सरकारकडून कांद्याच्या दरात 2125 रुपये क्विंटल पर्यंत वाढ। पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। टीईटी पेपरफुटी प्रकरणी आग्र्यातल्या छापखान्याच्या 3 कर्मचाऱ्यांना अटक। आणि पावसामुळे राज्याच्या अनेक भागात जनजीवन विस्कळीत, मुंबई, पालघर, ठाणे आणि पुणे साताऱ्याच्या घाट परिसरात रेड अलर्ट। आणि आता बातम्या विस्तारानं। केंद्र सरकारने कांद्याच्या खरेदी दर 13% वाढवला आहे। हा दर 1875 रुपये प्रति क्विंटलवरून 2125 रुपये प्रति क्विंटल केला आहे। ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली। सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला आहे। सरकारच्या किंमत स्थिरीकरण धोरणाअंतर्गत नाफेड आणि NCCF यांच्यामार्फत कांद्याच्या खरेदी सध्या सुरू आहे। कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-2026 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे। महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या पुरेसा साठा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या दिसत नाहीत, असंही मंत्रालयानं स्पष्ट केलंय। राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळावं या उद्देशानं राज्य शासनानं 2026-2027 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे। सुधारित योजनेनुसार अधिसूचित महसूल मंडळानं

0: मध्ये अधिसूचित पिकांचं चालू वर्षातील सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनांपेक्षा कमी आल्यास संबंधित शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाईचा लाभ मिळेल. या संदर्भातील सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या दिवसात जगात सर्वत्र इंधन पुरवठ्याचा पेच उद्भवला, परंतु समयोचित निर्णय, प्रभावी मुत्सद्देगिरी आणि देशाच्या साधनसंपत्तीचं उचित व्यवस्थापन याच्या जोरावर या संकटातून देशानं वाट काढली, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राजस्थानात बलोत्रा इथं तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक संकुलाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. भारताचे जगात सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यानं पूर्वी 2025-2026 देशांकडून इंधन आयात केलं जात असे, ते आता 40 देशांकडून येऊ लागलं आहे, असंही ते म्हणाले. देशात इंधनाचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी सरकारने उपाययोजना केल्यामुळे LPG सिलेंडरचे दर 900 रुपयेपर्यंत राहिले, अन्यथा ते 2000 प्रति सिलेंडरपर्यंत कडाडले असते, असंही मोदी म्हणाले. केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे खतांच्या किमती आटोक्यात राहिल्याचंही ते म्हणाले.
1: फर्टिलाइजर के लिए समस्या पैदा हो गई. यूक्रेन युद्ध के बाद एक समय एक यूरिया की बोरी की कीमत 3000 रुपये से भी ऊपर पहुंच गई थी. लेकिन हम अपने किसानों को जो दुनिया के बाजार में 3000 की बोरी थी, हम मेरे देश के किसानों को हम सिर्फ 300 रुपये में देते रहे.
0: सखोल चाचण्यांनंतर वाहनांसाठी 20% इथेनॉल मिश्रित इंधन वापरात आणलं आहे, त्यामुळे वाहनधारकांची याविषयी कोणतीही शंका मनात बाळगू नये, असं आवाहन पेट्रोलियम तज्ज्ञ आणि वाहन उद्योगानं केलं आहे. यासंदर्भात देशभरात विविध ठिकाणी वार्ताहर परिषद घेऊन नागरिकांचे संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न आज त्यांनी केला. या इंधनाचा वापर केल्यानं वाहनांच्या मायलेजमध्ये फारसा फरक पडत नाही, तसंच देखभालीचा खर्चही वाढत नसल्यानं त्यांनी स्पष्ट केलं. E20 इंधनासाठी तयार करण्यात आलेली वाहनं सुमारे 40 ते 60 हजार किलोमीटरपर्यंत प्रयोगशाळेत आणि प्रत्यक्ष रस्त्यावर चाचणी केल्यानंतर वापरात आणली जातात, असं ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचे संचालक डॉक्टर रेजी माथाई यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा बंद झालेला निधी पुन्हा सुरू करण्याबाबत येत्या महिन्याभरात निर्णय घेऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित सहकार गौरव पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. मुंबई व्यतिरिक्त इतर भागातल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना स्वयं पुनर्विकासाच्या प्रक्रियेत घेऊन येऊ, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.
2: सहकाराच्या कायद्यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांकरता एक वेगळा चॅप्टर आम्ही तयार केला आणि त्या संस्थांकरता त्यांचे अधिकार, त्यांचे विनियम या सगळ्या गोष्टी आपण तयार केल्या आणि त्यांच्याच कमिटीने दिलेल्या रिपोर्टवर आज आपण स्वयं पुनर्विकास ही योजना आमच्या सगळ्या सहकारी सोसायट्यांना दिली.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. TET पेपर फुटीच्या प्रकरणात पोलिसांनी आणखी 3 जणांना अटक केली आहे. हे तिघे परीक्षेचा पेपर छापण्यात आलेल्या आग्र्यातल्या छापखान्याचे कर्मचारी आहेत. या आरोपींना भिवंडीतल्या न्यायालयानं 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 19 जणांना अटक करण्यात आली आहे. CBI अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं आज 231 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या बँक फसवणुकीशी संबंधित प्रकरणात महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवली. स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई आणि कॅनरा बँकेच्या तक्रारीवरून RL ज्वेल्स लिमिटेड, तिचे संचालक आणि अज्ञात सरकारी अधिकारी आणि आशापुरा गार्मेंट्स लिमिटेड, तिचे संचालक आणि अज्ञात खाजगी व्यक्ती यांच्या विरोधात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पावसामुळे आज राज्याच्या अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं. याविषयी अधिक जाणून घेऊ आमच्या प्रतिनिधीकडून.
3: मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. मुंबईत सकाळी 8:30 ते 2:30 यावेळेत विक्रोळीत सर्वाधिक 164 मिलीमीटर तर सर्वात कमी भायखळ्यात 34.5 मिलीमीटर पाऊस झाला. या पावसामुळे आज मुंबई, ठाणे, पालघरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर झाली होती. पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून रस्ते, पूल आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा

0: परिणाम झाला आहे. पालघर आणि नालासोपारा रेल्वे स्थानकात रेल्वे रुळांवर पाणी आल्यानं रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. तर पालघर जिल्हा आणि सत्र न्यायालय परिसर जलमय झाला आहे. रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत असल्यानं सावित्री, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, उल्हास, गाढी या महत्वाच्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. महाड बस स्थानकात फूटभर पाणी साचलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून बरसणाऱ्या पावसामुळे पंचगंगा, भोगावती, उभी, कासारी आणि दूधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 24 फुटांवर पोहोचली आहे. जालना शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे खरीपातल्या पिकांना आधार मिळाला आहे. अकोल्यात रिमझिम पाऊस सुरू आहे. कोकण विभागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे विभागातल्या प्रमुख जलप्रकल्पातल्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या धरणात पाण्याचा साठा वाढत असून यामुळे नागरिकांची आणि शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटली आहे. धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचत असलेल्या पाणीसाठ्यावर संबंधित पूर नियंत्रण कक्ष लक्ष ठेवून आहेत.
1: पालघर, ठाणे.

0: सरधार पावसामुळे विभागातल्या प्रमुख जलप्रकल्पातल्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या धरणात पाण्याचा साठा वाढत असून यामुळे नागरिकांची आणि शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटली आहे. धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचत असलेल्या पाणीसाठ्यावर संबंधित पूर नियंत्रण कक्ष लक्ष ठेवून आहेत.
1: पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांना तसंच पुणे आणि सातारा जिल्ह्यातल्या घाटमाथ्यावरच्या भागासाठी हवामान विभागाने येत्या 2 दिवसांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर याच काळात रायगड, रत्नागिरी आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमांवरून ही माहिती दिली. भारत आणि इंग्लंडमध्ये होत असलेल्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या पहिल्या षटकात बिनबाद 4 धावा झाल्या होत्या. या संघात वैभव सूर्यवंशीला स्थान मिळालं आहे. 15 वर्ष आणि 99 दिवसाचा असताना त्याचा भारतीय संघात समावेश झाला. त्यानं सचिन तेंडुलकरचा कमी वयात भारतीय संघात स्थान मिळवण्याचा विक्रम मोडला आहे. रायगड जिल्ह्यात पर्यटनाला चालना देणारे बहुप्रतीक्षित 5 रोपवे प्रकल्पांना राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. यामध्ये रायगड पायथा ते रायगड किल्ला, अलिबाग किनारा ते कुलाबा किल्ला, नेरळ ते माथेरान, कनकेश्वर डोंगर आणि एलिफंटा केव्ज इथं हे रोपवे होणार आहेत. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून कांद्याच्या दरात 2,125 रुपये क्विंटलपर्यंत वाढ. पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. टीईटी पेपरफुटी प्रकरणी आग्र्यातल्या छापखान्याच्या 3 कर्मचाऱ्यांना अटक. आणि पावसामुळे राज्याच्या अनेक भागात जनजीवन विस्कळीत. मुंबई, पालघर, ठाणे आणि पुणे साताऱ्याच्या घाट परिसरात रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा. श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत. सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
3: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
2: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दरवळ सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: चे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
4: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
5: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी, इंग्रजी, मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
6: Hello and welcome to FIFA World Cup 2026, straight from the Miami Stadium, where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
5: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये PhD करणारी उत्साही आरोही.
7: के हम खो गए प्यार की रागिनी में.
5: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
8: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेत. ऐकूया साप्ताहिक विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभेतील कामकाजाचे समालोचन. लेखक गौरीशंकर घाडे आहेत.
9: शेती आणि संलग्न क्षेत्रात राबणाऱ्या महिलांना शेतकरी दर्जा देणारं महत्वाचं विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर. 2 दिवसांच्या चर्चेनंतर पुरवणी मागण्यांना मंजुरी. बालकांना फूस लावून गुन्हा करवून घेतल्यास सूत्रधारांना मोक्का लावणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. व्यापक चर्चेनंतरच अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबतचा निर्णय घेण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन. ही होती या आठवड्यातली विधानसभेच्या कामकाजातली ठळक वैशिष्ट्य. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात पुरवणी मागण्यांसह महत्वाची विधेयकं आणि नियमित कामकाज पार पडलं. विधानसभेत 2 दिवसांच्या चर्चेनंतर सन 2026-27 या वर्षातलं तब्बल 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. या आठवड्याच्या कामकाजात सभागृहानं महत्वाची विधेयकं संमत केली. यात शेती आणि अनुषंगिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना शेतकरी दर्जा देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं. शेती आणि अनुषंगिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना शेतकरी दर्जा देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक गुरुवारी विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं. शेती आणि प्रक्रिया उद्योगात राबणाऱ्या महिलांना या विधेयकामुळे शेतकरी म्हणून ओळख मिळणार आहे, त्यामुळे शेतकरी महिलांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणं शक्य होणार आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मांडलेल्या या विधेयकाला सत्ताधाऱ्यांसह विरोधी बाकांवरच्या काही सदस्यांनीही पाठिंबा दिला तर या विधेयकाचा गैरफायदा घेतला जाईल असा इशारा देतानाच शेतकरी प्रमाणपत्रानं महिलांच्या आयुष्यात काय बदल होणार असा प्रश्न काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सदस्यांनी उपस्थित केला. शेतीसह पशुपालन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन तसंच इतर शेती संलग्न व्यवसायातल्या महिलांना शेतकरी दर्जा मिळणार असून महिलेच्या नावावर 7-12 नसला तरी त्यांना शेतकरी प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. शेतजमीन महिलांच्या नावावर करणं हा विधेयकाचा उद्देश नसून शेतकरी म्हणून महिलांना स्वतःची ओळख मिळावी हा या विधेयकाचा उद्देश असल्याचं कृषी मंत्री भरणे यांनी यावेळी स्पष्ट केलं. यासोबतच ठेवीदारांच्या व्याख्येत डिजिटल आणि क्रिप्टोचाही समावेश करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधल्या हितसंबंधांचं संरक्षण अधिनियम अर्थात MPID सुधारणा विधेयकही

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.

श्रोतेहो रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका। फुलजा

0: विधानसभेत संमत करण्यात आलं. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी हे विधेयक मांडलं. या सुधारणांमुळे क्रिप्टो डिजिटल करन्सीसह ब्लॉक चेन आधारित डिजिटल गुंतवणुकीतली फसवणूक टाळण्यास मदत होणार असल्याचं राज्यमंत्री कदम यांनी यावेळी सांगितलं. एमपीआयडी अंतर्गत विशेष न्यायालयातील जप्ती प्रकरणात केवळ 3 वेळा तहकुबी आणि अपिलासाठी दायित्वाच्या 50% रक्कम अनामत म्हणून जमा करण्याची सुधारणा करण्यात आली आहे. यासोबतच राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना आपलं जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ देणारं 2026 महाराष्ट्र नगरपालिका कायदे सुधारणा विधेयकही सभागृहानं संमत केलं. अल्पवयीन बालकांना फूस लावून पैशांचं आमिष दाखवून किंवा त्यांच्या हातात शस्त्र देऊन गुन्हा करवून घेतला गेल्यास मूळ सूत्रधार घटनास्थळी हजर नसला तरी त्यानंच तो गुन्हा केला आहे असं समजून त्याच्यावर कारवाई केली जाईल. अशा प्रकरणांमध्ये टोळीसदृश बाबी आढळल्यास संबंधितांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्याची तरतूद कायद्यात केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात केली. तर डान्स बारकडून परफॉर्मन्स लायसन्सचा गैरवापर होऊ नये यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमात आवश्यक सुधारणा करण्यात येतील. यंदाच्याच अधिवेशनात ही दुरुस्ती आणणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राज्यातल्या शालेय अभ्यासक्रमात महाराष्ट्राचा मानबिंदू असणाऱ्या थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणाऱ्या पुस्तकाचा समावेश केला जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी तारांकित प्रश्नावरच्या चर्चेदरम्यान दिली. तर राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं आणि परीक्षा घेणं सक्तीचं असून याच्या पडताळणीसाठी विशेष तपासणी मोहीम राबवली जाईल. तसंच ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासनही मंत्री भुसे यांनी सभागृहात दिलं. भाजप सदस्य अतुल भातखळकर यांनी याबाबत प्रश्न मांडला होता. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा मांडला होता. कोणत्याही समाजघटकावर अन्याय करण्याचा सरकारचा मानस नसून मागे राहिलेल्या समाजघटकांना पुढे आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उचित उपाययोजना करायच्या आहेत त्यामुळे व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांच्या 500 मीटर परिसरामध्ये एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी असून शाळा महाविद्यालय परिसरात स्टिंग या शीतपेयाच्या विक्रीला बंदी असेल असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सभागृहात या संदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बळीराजाला आता स्वतःच्या शेती सुधारण्यासाठी विहीर गोठा किंवा शेतघर बांधण्यासाठी लागणाऱ्या माती आणि मुरुमासारख्या गौण खनिजांसाठी शासनाला 1 रुपयाची ही रॉयल्टी अर्थात स्वामित्व धन द्यावं लागणार नाही. तसंच शेतकऱ्यांच्या मालकीचे ट्रॅक्टर किंवा बैलगाड्या अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणाऱ्या पोलीस किंवा महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. राज्यातील मत्स्य साठ्याचं जतन करण्यासाठी पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याची घोषणा मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी निवेदनाद्वारे दिली. कामकाजादरम्यान मंत्र्यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा या आठवड्यातील कामकाजात अनेक वेळा चर्चेत आला. विशेषतः शुक्रवारी सकाळच्या विशेष सत्रातील बैठकीतील चर्चेवेळी संबंधित खात्याचे मंत्री सभागृहात उपस्थित नसल्यानं कामकाज 2 वेळा तहकूब करावं लागलं. मुंबईच्या प्रस्तावावरील महत्त्वाच्या चर्चेला सभागृहात एकही मंत्री उपस्थित नसल्याबद्दल सत्ताधारी भाजप सदस्य योगेश सागर आणि अतुल भातखळकर यांनी आक्षेप घेतला. मंत्र्यांना गांभीर्य नसेल तर कामकाज कसं चालणार असा प्रश्न करत सदस्यांनी सभागृह तहकूब करण्याची मागणी केली. वाढत्या गदारोळामुळे तालिका अध्यक्षांनी सुरुवातीला 5 मिनिटांसाठी आणि त्यानंतर पुन्हा 10 मिनिटांसाठी कामकाज तहकूब करावं लागलं.
1: आताच आपण ऐकलत साप्ताहिक विधानसभेतील कामकाजाचे समालोचन. लेखक होते गौरी शंकर घाळे. यानंतर ऐकूया विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: पुढील वर्षापासून टीईटी आणि अन्य सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा. कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही मंत्री उदय सामंत.

यांची माहिती. विधान परिषद उपसभापती पदी सचिन अहिर यांची निवड. विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानांमधूनच पुस्तकं, गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या सीबीएसई आयसीएसई बोर्डाशी संलग्न शाळांवर शासन कठोर कारवाई. शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. या होत्या विधिमंडळाच्या विधान परिषदेच्या दुसऱ्या आठवड्यातील ठळक घडामोडी. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेचा पेपर फुटणं हा गुन्हा संवेदनशील असून या दाखल गुन्ह्याचं गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या 27 जूनच्या आदेशान्वये पोलीस सहआयुक्त गुन्हे ठाणे शहर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करून त्यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथकामार्फत सुरू आहे. सदर गुन्ह्याच्या तपासासाठी बिहारला 2 पथकं, हरियाणाला 1 पथक आणि दिल्लीला 1 पथक रवाना करण्यात आलं आहे. सदर गुन्ह्यात 3 आरोपींना अटक केली असून ते पोलीस कोठडीत आहेत. पेपरफुटी प्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा अर्थात मकोका अंतर्गत गुन्हा नोंदवण्याबाबत मकोका कायद्यात आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येईल असं निवेदन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलं. टीईटी 2026च्या फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही आणि पुढील वर्षापासून टीईटी आणि अन्य सर्व परीक्षा पूर्णतः पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात ऑनलाईन पद्धतीनं पार पाडण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. नाशिक कुंभमेळ्यासाठी केंद्र आणि राज्य शासनासह विविध यंत्रणांमार्फत 34,732,39 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही असं मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याची विनंती करण्यात येईल अशी ग्वाही सामंत यांनी दिली. तसंच कुंभमेळ्याआधी कामं संपावी यासाठी एकाच वेळी अनेक प्रकल्पांची कामं सुरू असल्यानं वाहतूक कोंडी होत असून ती होऊ नये यासाठी काय उपाययोजना करता येतील याविषयी कंत्राटदारांची चर्चा करण्यात येईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. रस्ते रुंदीकरणासह विविध प्रकल्पांची कामं वेगानं सुरू असून भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. रस्ते रुंदीकरण आणि नवीन रस्त्यांच्या 36 कामांपैकी सुमारे 40% कामं पूर्ण झाली आहेत. 25 गावांमधील 406.19 हेक्टर जमीन संपादित करण्याचं नियोजन असून त्यापैकी 35.24 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. यासाठी 352.57 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. खासगी जमीन संपादनासाठी 3,659.47 कोटी रुपये आणि रिंग रोडसाठी 3,954 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांची निवड 1 जुलै रोजी घोषित करण्यात आली. सभापती राम शिंदे यांनी सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड झाल्याचं जाहीर केलं. अहिर यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पक्षांनी सभागृहाच्या उच्च परंपरांचा मान राखत एकमतानं ही निवड करण्याचा निर्णय घेतला. यामुळे संसदीय लोकशाही अधिक बळकट झाली असून सभागृहाच्या सुदृढ परंपरा जपण्याची सामूहिक भावना अधोरेखित झाली आहे. तर सभापती राम शिंदे यांनी उपसभापतीपद हे केवळ सन्मानाचं नसून अत्यंत जबाबदारीचं पद असल्याचं सांगून ते सभागृहाचं कामकाज निष्पक्षपणे संयमानं आणि संसदीय नियमांचं पालन करून चालवतील. सभागृहातील सर्व सदस्यांना समान न्याय देत लोकशाही मूल्य आणि संसदीय परंपरा अधिक समृद्ध करण्याचं कार्य उपसभापती सचिन अहिर करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्वसामान्य जनता कष्टकरी कामगार आणि महाराष्ट्राच्या मातीशी असलेली माझी बांधिलकी कालही होती आजही आहे आणि उद्याही कायम राहील. उपसभापती म्हणून पक्षभेद न करता प्रत्येक सदस्याला समान न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन अशी ग्वाही विधान परिषदेचे नवनिर्वाचित उपसभापती सचिन अहिर यांनी दिली. विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातूनच पुस्तकं, गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या राज्यातील काही खासगी तसंच सीबीएसई आयसीएसई बोर्डाशी संलग्न शाळांवर शासन कठोर कारवाई करेल असं राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं. प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री भोयर यांनी स्पष्ट केलं की अशा प्रकारच्या सक्तीला शासनाचा ठाम विरोध असून यापूर्वीही काही शाळांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येक विभागीय उपसंचालक कार्यालयांतर्गत सहाय्यक संचालकांच्या नियंत्रणाखाली नोडल अधिकारी नेमले जाणार आहेत. या अधिकाऱ्यांमार्फत शाळांमधील खरेदी प्रक्रियेवर बारकाईनं देखरेख ठेवली जाईल आणि नियमभंग करणाऱ्या शाळांवर तात्काळ कारवाई केली जाईल. लोकप्रतिनिधींनी या मुद्द्यावर मांडलेल्या तक्रारी

0: आधारे संबंधित शाळांची स्वतंत्र यादी तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या यादीच्या आधारे तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात येईल असंही राज्यमंत्री भोयर यांनी नमूद केलं. उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं रेल्वे प्रशासन, राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल, तसंच प्रत्यक्ष स्थानकांना भेटी देऊन सुरक्षेचा आढावा घेण्यात येईल असं आश्वासन गृहराज्यमंत्री शहरे योगेश कदम यांनी दिलं. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी साध्या वेशातील पोलीस भरारी पथकांची नेमणूक केली असून संशयितांची तपासणी करण्यात येते. एकूण 177 उपनगरीय रेल्वे स्थानकांमध्ये 900 CCTV कार्यरत असून ते वाढवण्यासाठी केंद्राशी पत्रव्यवहार करण्यात येईल असंही कदम म्हणाले. रेल्वे प्रवासादरम्यान नेमके कुठे अपघात होतात ते शोधून त्याचे झोन तयार केले आहेत. काय उपाय करावे हे सुचवण्यासाठी जॉईंट कमिशनर दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल, तसंच सर्वच लोकल 15 डब्यांच्या करून प्रवाशांचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असंही राज्यमंत्री कदम म्हणाले. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या गुलाबी अर्थात पिंक ई रिक्षा योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून चालू आर्थिक वर्षात किमान 5,000 महिलांना या योजनेचा लाभ देण्याचं उद्दिष्ट असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत दिली. गुलाबी ई रिक्षा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतचा प्रश्न विधान परिषद सदस्य चित्रा वाघ यांनी मांडला होता.
1: आताच आपण ऐकलत विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे होते. साप्ताहिक विधिमंडळाचं समालोचन आपण आताच ऐकलत. या कार्यक्रमाचे वाचक होते संदेश नाईक.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईचीही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे
1: 5.5 MHz आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, सायंकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसानवाणी. किसानवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय, भारत सरकार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, किसानवाणीच्या शिवार गप्पा या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत.
1: सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य.
2: माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता.
1: ते कसं?
2: बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800 1801551.
3: हा कोणाचा नंबर आहे भाऊ?
2: शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच.
1: आओ भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे?
2: नक्की मिळेल हो भाऊ, वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत.
3: पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील.
2: अजिबात पैसे नाहीत, मोबाईल न किंवा दुसऱ्या फोन न शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणे खरं.
4: शेतकरी बंधूनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800 1801551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर.
0: शेतकरी बंधूंनो, आजच्या शिवार गप्पा या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात पीक पेरणीनंतर पीक व्यवस्थापन कशा पद्धतीने करावं याविषयी माहिती. संकलन आणि निवेदन केलंय वैशाली.

रसे यांनी आणि सादर करते आहेत सुमित सूर्यवंशी। नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, उन्हाच्या तप्त झळा सहन करून आपल्या काळ्या आईची सेवा शेतकरी बांधव नेहमीच करत असतात आणि आपल्या घामाचा प्रत्येक थेंब जणू मोती बनावा अशी त्याची अपेक्षा असते आणि मग तो वरुण राजाची वाट बघत असतो। शेतकरी बंधूंनो, या वरुण राजाचं देखील आगमन आज झालेलं आहे आणि मातीत बीज रुजवण्याची म्हणजेच पेरणी देखील काही ठिकाणी बऱ्याच अंशी झालेली आहे। परंतु नुसती पेरणी होऊन काही उपयोग नाही, ती पेरणी झाल्यानंतर त्या बीजाचा अंकुर फुटून त्याचं रोपात रूपांतर करण्यासाठी वेगवेगळ्या अवस्थांमध्ये शेतकरी बांधवाला पुन्हा मेहनत घ्यावी लागते।

पिकाचं भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी केवळ चांगलं बियाणं आणि योग्य पेरणी पुरेशी नसते तर पेरणीनंतरचं व्यवस्थापनही तितकंच महत्वाचं असतं. पेरणीनंतर पहिल्या 45 ते 60 दिवसात घेतलेले जे निर्णय असतात ते उत्पादन आणि गुणवत्ता यावर मोठा परिणाम करत असतात. त्यामुळे आज आपण पीक पेरणीनंतर पिकाचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं याविषयी जाणून घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, शेतात फक्त बियाणं पेरून चालत नाही तर त्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये पेरलेल्या बियाण्याची योग्य ती काळजी घेतली

तरच चांगलं उत्पादन शेतकरी बांधवांच्या हातात येतं। यासाठी सर्वात महत्वाचे टप्पे याप्रमाणे आहेत: उगवण तपासणी, पावसाचं व्यवस्थापन, तण नियंत्रण, विरळणी आणि अंतर राखून केलेली पेरणी, खत व्यवस्थापन, आंतरमशागत, किडींचं व्यवस्थापन, रोग व्यवस्थापन, सूक्ष्म अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन, हवामानानुसार केलेलं व्यवस्थापन, पीक निहाय असलेली विशेष काळजी आणि एकात्मिक पीक व्यवस्थापन, या साऱ्या टप्प्यांचा समावेश त्यात होत असतो। सर्वात महत्वाची गोष्ट आपल्या शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायला हवी तर ती म्हणजे उगवण तपासणी। पेरणीनंतर 5 ते 10 दिवसांनी शेताची पाहणी करणं खूप महत्वाचं आहे, कारण त्यामुळे शेतकरी बांधवांनी जे काही बियाणं आपल्या शेतात पेरलं आहे ते बियाणं योग्य पद्धतीने उगवलं आहे की नाही, त्यासाठी बियाण्याची उगवण योग्य झाली आहे का हे तपासून घ्यावं। ज्या ठिकाणी उगवण झाली नाही त्या ठिकाणी त्वरित फेरपेरणी करून घ्यावी। शेतकरी बंधूंनो, अनेक वेळा पशुपक्षी आणि कीटकांमुळे देखील या पेरलेल्या बियाण्यांचं नुकसान होत असतं। अशावेळी योग्य ते प्रतिबंधक उपाय करून उपाययोजना करायला हव्या। शेतकरी बंधूंनो, सध्या सर्वत्र पाऊस पडतोय, त्यामुळे या पडणाऱ्या पावसाचं योग्य नियोजनही अत्यंत महत्वाचं आहे। जर जास्त पाऊस झाला तर शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचतं, अशावेळी हे पाणी साचू नये यासाठी निचाऱ्याची व्यवस्था करावी। कमी पाऊस असल्यास उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून घ्यावा आणि आवश्यक असल्यास जीवनदायी सिंचन म्हणजेच ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन असेल, अशा पद्धतींचा वापर करून आपण पिकांसाठी योग्य ते पाण्याचं नियोजन करू शकतो।

शेतकरी बंधूंनो, पीक पेरणी केल्यानंतर ते उगवायला सुरुवात होते, परंतु सर्वात महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो तो तण नियंत्रणाचा. असं म्हणतात की तण खाई धण, म्हणजे येणारं जे काही उत्पन्न असतं ते या तणांमुळे कमी होतं. शेतकरी बंधूंनो, तण हे पिकाशी अन्नद्रव्य, पाणी आणि सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा करत असतात. म्हणून पेरणीनंतर 20 ते 25 दिवसात पहिली खुरपणी करणं अत्यंत आवश्यक आहे. 40 ते 45 दिवसांनी दुसरी खुरपणी करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आवश्यकतेनुसार, शिफारशीनुसार तणनाशकांचा वापर करणं हे अतिशय महत्त्वाचा टप्पा मानला जातो. शेतकरी बंधूंनो, मनुष्यबळाचं योग्य असं व्यवस्थापन करून, तसेच वेगवेगळ्या तणनाशकांचा वापर करून तण नियंत्रण वेळेत केल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होत असते.

तसंच विरळणी आणि अंतर ठेवून पेरणी केल्यास जास्त रोपे असल्यास विरळणी करावी. त्यामुळे जे काही रोप लावलं आहे ते योग्य पद्धतीने त्याचा आकार घेईल आणि योग्य पद्धतीने ते झाड वाढू शकेल. प्रत्येक रोपाला पुरेशी जागा मिळाल्यास वाढ चांगली होत असल्याने योग्य अंतरामुळे रोग आणि किडींचा प्रादुर्भावही कमी होत असतो. या टप्प्यानंतर येतो तो खत व्यवस्थापनाचा टप्पा. शेतकरी बांधवांनी पेरणी केल्यानंतर वर खत योग्य वेळी देणं अतिशय आवश्यक आहे. यासाठी शेतकरी बांधवांनी जे काही माती परीक्षण केलं आहे त्या माती परीक्षणानुसार मातीच्या शिफारशीनुसार खतांचा योग्य तो वापर करायला हवा. नत्र, स्फुरद आणि पालाश या आवश्यक घटकांची योग्य ती मात्रा आपण पेरणी केल्यानंतर दिली तर नक्कीच ते उत्पादन चांगल्या पद्धतीने येत असतं. म्हणून नत्राची मात्रा ही विभागून द्यावी. पावसाचा अंदाज पाहून खतांचा योग्य तो वापर करावा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शेतजमिनीची पोत चांगली राहावी किंवा शेतीचं आरोग्य चांगलं राहावं किंवा मातीचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी सर्वात महत्त्वाचा आणि नैसर्गिक उपाय म्हणजे सेंद्रिय खताचा जास्तीत जास्त वापर शेतकरी बंधू भगिनींनी वाढवावा. त्यामुळे त्याच्या उत्पन्नात वाढ होते आणि जो काही खर्च असतो तो देखील कमी होत असतो. त्यानंतरचा टप्पा येतो तो आंतरमशागतीचा. शेतकरी बंधूंनो, योग्य वेळी शेतात कोळपणी केल्यास रोपांना वाढण्यासाठी पुरेशी खेळती हवा मिळत असते. जमिनीचा वरचा पापुद्रा फोडून मुळांना पुरेशी जर हवा मिळेल तर नक्कीच पिके चांगल्या पद्धतीने वाढतात. आंतरमशागतीमुळे जमिनीतील ओलावा टिकून राहत असतो. शेतकरी बंधूंनो, पीक वाढत असताना कीड व्यवस्थापन करणं खूप महत्वाचं आहे. त्यासाठी शेतकरी बांधवांनी नियमितपणे शेताची पाहणी करणे अतिशय आवश्यक आहे. तसंच पाने, खोड आणि फुले योग्य त्या निरीक्षणात असली तर सुरुवातीच्या अवस्थेतच या किडीचे नियंत्रण करता येते. त्यासाठी प्रकाश सापळे, फेरोमिन सापळे वापरावेत. जैविक कीड नियंत्रणाला प्राधान्य द्यावे. गरज असल्यास शिफारसीनुसार कीटकनाशकांचा वापर देखील महत्त्वाचा ठरत असतो.

0: अरे अरे पकराए उनको, अरे अरे पकराए उनको, अंडोला पिकावर ठेवू नको, अंडोला पिकावर ठेवू नको, अंडोला पिकावर ठेवू नको।
1: शेतकरी बंधूंनो, किडींप्रमाणेच महत्वाची आपत्ती असते ती म्हणजे रोगांची। अशा वेळी रोग व्यवस्थापन करताना शेतकरी बांधवांनी नियमित आपल्या शेताची पाहणी करावी, तपासणी करावी, ज्यामुळे रोगट झाडे वेगळी काढून बुरशीनाशकांचा शिफारशीनुसार वापर करून घ्यावा। शेतात जास्त आर्द्रता राहणार नाही याची काळजी घ्यावी। तसंच जे काही आपण वाण लावत आहोत ते रोग प्रतिकारक दर्जाचे असेल तर नक्कीच त्याचा उपयोग होतो। शेतकरी बंधूंनो, माती परीक्षणानुसार जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्यांची देखील आवश्यकता असते। त्यामुळे अनेक वेळा आपण बघतो की शेतकरी बांधव जेव्हा त्यांच्या शेतीमध्ये भरपूर मेहनत करत असतात, परंतु पिकांमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येते। अशा वेळेला ती कमतरता भरून काढण्यासाठी झिंक, बोरॉन, लोह यांची कमतरता ओळखून त्यानुसार ती जमिनीला पुरेशा प्रमाणात देण्यासाठी कृषी तज्ञांच्या सल्ल्याने फवारणी करावी। संतुलित पोषणामुळे उत्पादन आणि गुणवत्ता सुधारते। शेतकरी बंधूंनो, हवामानानुसार व्यवस्थापन करत असताना शेतकरी बांधवांनी नेहमी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घ्यायला हवा। शेतकरी बंधूंनो, काही वेळेला दुष्काळ किंवा अतिवृष्टीची परिस्थितीही निर्माण होत असते। अशा वेळेला अतिवृष्टीपूर्वी निचाऱ्याची व्यवस्था करावी, जोरदार वाऱ्यापासून पिकांचं संरक्षण करावं, पावसानंतर रोगांचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सतत शेताची पाहणी करावी, तसंच दुष्काळ परिस्थिती असेल तर संरक्षित पाण्याचं योग्य ते नियोजन किंवा व्यवस्थापन करून आपण पिकांना पाणी द्यायला हवं। त्यासाठी तुषार सिंचन, ठिबक सिंचन यासारख्या पद्धतींचा अवलंब नक्कीच करायला हवा। शेतकरी बंधूंनो, आपण आपल्या शेतामध्ये पीक निहाय योग्य ती विशेष काळजी घेतल्यास नक्कीच आपल्या उत्पादनात वाढ होऊ शकते। यासाठी आपण आपल्या शेतामध्ये कोणतं पीक लावलं आहे त्यानुसार योग्य तो निर्णय घेऊन त्या पिकाला योग्य फवारणी असेल, खत असेल जर दिलं तर नक्कीच त्याचं उत्पादन वाढू शकतं। पीक निहाय विशेष काळजी घेत असताना ज्याप्रमाणे कापूस हे पीक जर आपण घेत असू तर वेळेवर नत्राचा हप्ता देणं खूप महत्वाचं आहे। कापसावर पडणाऱ्या गुलाबी बोंड अळीचं नियंत्रण करण्यासाठी नेहमी शेतकरी बांधवांनी लक्ष ठेवून असायला हवं आणि योग्य ती फवारणी करून त्या अळीवर नियंत्रण ठेवता येऊ शकतं। त्याचप्रमाणे फेरोमिन सारखे साफळे लावल्यास नक्कीच अशा बोंड अळींच्या किडींवर आपण नियंत्रण ठेवू शकतो। सोयाबीन या पिकाला शेतात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी। तसंच खोडमाशी आणि पाणी खाणाऱ्या अळ्यांचं निरीक्षण करून त्यानुसार योग्य ती फवारणी शिफारशीनुसार दिली तर नक्कीच सोयाबीन पिकाचं उत्पादन आपल्याला जास्त येऊ शकतं। मका हे पीक घेताना वेळेवर वर खत द्यावं, फॉल आर्मी वर्मवर नियंत्रण ठेवून योग्य ती फवारणी करावी। तूर या पिकासाठी तण नियंत्रण करणं खूप महत्वाचं असतं। तसंच मळ रोग आणि शेंगा पोखरणाऱ्या अळींवर सुरुवातीपासूनच नियमित लक्ष असायला हवं। एकात्मिक पीक व्यवस्थापन करताना सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी बांधव जे काही बियाणं आपल्या शेतामध्ये लावण्यासाठी घेतात तर ते बियाणं अतिशय दर्जेदार असणं आवश्यक आहे। त्यानंतर हे बियाणं पेरून झाल्यानंतर संतुलित खत व्यवस्थापनाची मात्रा जर त्यांनी दिली तर नक्कीच त्याचा उपयोग शेतकरी बांधवांना होऊ शकतो। वेळोवेळी जैविक उपायांचा वापर करून रासायनिक खतांचा वापर आपण कमी करू शकतो। शेतकरी बांधवांनी नियमित आपल्या शेतीचं निरीक्षण केलं तर नक्कीच जे काही रोग किंवा कीड असेल ते वेळीच योग्य त्या उपाययोजना केल्यास नक्कीच शेतकरी बांधवांना फायदा

होऊ शकतो. जास्तीत जास्त जैविक उपायांचा वापर करून फक्त गरजेनुसारच रासायनिक उपाय करायला हवेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीचं वातावरण असेल, हवामान असेल, त्यानुसार प्रत्येक शेतकरी बांधवांनी निर्णय घेऊन आपल्या पिकाचं व्यवस्थापन करायला हवं. आणि शेतकरी बंधूंनो, या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे राबवल्या तरच खर्च कमी होतो आणि उत्पादन वाढत असतं. शेतकरी बंधूंनो, पेरणीनंतरची प्रत्येक अवस्था ही खूप महत्वाची असते. वेळेवर तण नियंत्रण, खत व्यवस्थापन, आंतरमशागत, किडी आणि रोगांचं निरीक्षण, तसंच हवामानानुसार घेतलेले जे निर्णय असतात ते उत्पादनात नक्कीच वाढ करून देत असतात. म्हणून नियमित शेतभेट, कृषी विभागाच्या शिफारशींचे पालन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेती अधिक फायदेशीर आणि शाश्वत बनू शकते.

0: आले आहेत. ठीक, 8:05 ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.
1: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
2: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
3: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
2: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
4: के हम खो गए प्यार की रागिनी में.
2: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: आकाशवाणी मुंबई विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान. पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळं इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. केंद्र सरकारकडून कांद्यांच्या दरात 2125 रुपये क्विंटल पर्यंत वाढ. आणि इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा भारताचा निर्णय. वैभव सूर्यवंशीचा संघात समावेश. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमांवरून ही माहिती दिली. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या संदर्भात नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल या अधिवेशनात सादर होणार असल्याचं लोकसभा सभापती ओम बिर्ला म्हणाले. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या दिवसात जगात सर्वत्र इंधन पुरवठ्याचा पेच उद्भवला, परंतु समयोचित निर्णय, प्रभावी मुत्सद्देगिरी आणि देशाच्या साधन संपत्तीचं उचित व्यवस्थापन याच्या जोरावर या संकटातून देशानं वाट काढली, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राजस्थानात बलोत्रा इथं तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक संकुलाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. भारताचे जगात सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यानं पूर्वी 25-26 देशांकडून इंधन आयात केलं जात असे, ते आता 40 देशांकडून येऊ लागलं, असं ते म्हणाले. देशात इंधनाचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी सरकारनं उपाययोजना केल्या, त्यामुळं LPG सिलेंडरचे दर 900 रुपये पर्यंत राहिले, अन्यथा ते 2000 प्रति सिलेंडर पर्यंत कडाडले असते, असं मोदी म्हणाले. केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे खतांच्या किमती आटोक्यात राहिल्याचंही ते म्हणाले.
1: फर्टिलायझर के लिए समस्या पैदा हो गई. युक्रेन युद्ध के बाद एक समय एक यूरिया की बोरी की कीमत 3000 रुपये से भी ऊपर पहुंच गई थी. लेकिन हम अपने किसानों को जो दुनिया के बाजार में 3000 की बोरी थी, हम मेरे देश के किसानों को हम सिर्फ 300 रुपये में देते रहे.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये साणंद इथं CG सेमी या अत्याधुनिक सेमी

कंडक्टर प्रकल्पाचं उद्घाटन केलं. हा प्रकल्प भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स क्रांतीमधली पुढची पायरी आहे असं ते यावेळी म्हणाले. सानंद इथला प्रकल्प दरवर्षी 20 कोटी चिप्सचं उत्पादन करायला सज्ज आहे. तसंच उत्पादनाची क्षमता वाढवून ती वर्षाला 500 कोटी चिप्स पर्यंत नेण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवल्याबद्दल त्यांनी सीजी सेमीचं अभिनंदन केलं. या वर्षाच्या अखेरीस देशात 5 सेमीकंडक्टर प्रकल्प कार्यान्वित झालेले असतील अशी ग्वाही केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. सुधारित उडान योजनेचा शुभारंभ हा भारताच्या प्रादेशिक संपर्क सुविधेच्या प्रवासातला एक नवीन अध्याय ठरेल असं मत नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी व्यक्त केलं. या योजनेमुळे 100 हून अधिक नवीन विमानतळ आणि 200 हेलिपॅडच्या विकासाला चालना मिळेल. जोधपूर विमानतळावरच्या नवीन टर्मिनल उद्घाटनाच्या वेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं. यासाठी 28,840 कोटी रुपयांहून अधिक तरतूद केली आहे. सखोल चाचण्यांनंतर वाहनांसाठी 20%

अभिनंदन केलं. या वर्षाच्या अखेरीस देशात 5 सेमीकंडक्टर प्रकल्प कार्यान्वित झालेले असतील अशी ग्वाही केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. सुधारित उडान योजनेचा शुभारंभ हा भारताच्या प्रादेशिक संपर्क सुविधेच्या प्रवासातला एक नवीन अध्याय ठरेल असं मत नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी व्यक्त केलं. या योजनेमुळे 100 अधिक नवीन विमानतळ आणि 200 हेलिपॅडच्या विकासाला चालना मिळेल. जोधपूर विमानतळावरच्या नवीन टर्मिनल उद्घाटनाच्या वेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं. यासाठी 28,840 कोटी रुपयांहून अधिक तरतूद केली आहे. सखोल चाचण्यांनंतर वाहनांसाठी 20% इथेनॉल मिश्रित इंधन वापरात आणलं आहे, त्यामुळे वाहनधारकांनी याविषयी कोणतीही शंका मनात बाळगू नये असं आवाहन पेट्रोलियम तज्ज्ञ आणि वाहन उद्योगानं केलं आहे. या संदर्भात देशभरात विविध ठिकाणी वार्ताहर परिषद घेऊन नागरिकांचे संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न आज त्यांनी केला. या इंधनाचा वापर केल्यानं वाहनांच्या मायलेजमध्ये फारसा फरक पडत नाही, तसंच देखभालीचा खर्चही वाढत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. E20 इंधनासाठी तयार करण्यात आलेली वाहनं सुमारे 40,000 ते 60,000 किलोमीटर पर्यंत प्रयोगशाळेत आणि प्रत्यक्ष रस्त्यावर चाचणी केल्यानंतर वापरात आणली जातात असं ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचे संचालक डॉ रेजी माथाई यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं कांद्याचा खरेदी दर 13% वाढवला आहे. हा दर 1,875 रुपये प्रतिक्विंटलवरून 2,125 रुपये प्रतिक्विंटल केला आहे. ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला. सरकारच्या किंमत स्थिरीकरण धोरणाअंतर्गत नाफेड आणि NCCF यांच्यामार्फत कांद्याची खरेदी सध्या सुरू आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-26 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या पुरेसा साठा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या नाहीत असं मंत्रालयानं सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येत. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. TET पेपर फुटी प्रकरणात पोलिसांनी आणखी 3 जणांना अटक केली आहे. हे तिघे परीक्षेचा पेपर छापण्यात आलेल्या आग्र्यातल्या छापखान्याचे कर्मचारी आहे. या आरोपींना भिवंडीतल्या न्यायालयानं 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 10 जणांना अटक झाली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी भारतात यकृत विकार आणि झपाट्यानं वाढणाऱ्या Type 2 मधुमेहाच्या समस्येवर मात करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि जनजागृतीवर आधारित राष्ट्रीय मोहीम राबवण्याची गरज अधोरेखित केली. ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. हे आजार आता पूर्वीपेक्षा कमी वयात दिसून येत असल्यानं ही केवळ वैद्यकीय समस्या राहिली नसून सामाजिक आणि सार्वजनिक आरोग्याची गंभीर समस्या बनली आहे असं त्यांनी सांगितलं. अंमली पदार्थांच्या मागणीत घट करण्याच्या उद्देशानं सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयानं राष्ट्रीय योजना सुरू केली आहे. अंमली पदार्थांबाबत जागरूकता निर्माण करणं, क्षमता विकास, उपचार, पुनर्वसन आणि सामाजिक एकत्रीकरण यांच्या माध्यमातून अंमली पदार्थांच्या सेवनाला प्रतिबंध घालणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे असं केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री वीरेंद्र कुमार यांनी सांगितलं. अयोध्येतल्या श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासानं प्रशासकीय आणि आर्थिक बाबींसंबंधी चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी सदस्यांची बैठक बोलावली आहे. न्यासाला प्राप्त होत असलेल्या देणग्यांच्या मोजणीचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकानं नोंदवलेल्या निरीक्षणांबाबतही या बैठकीत चर्चा होईल. याशिवाय सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त डॉक्टर अनिल मिश्रा यांनी सादर केलेल्या राजीनाम्यांसह राम मंदिराच्या आगामी व्यवस्थापनाशी संबंधित बाबींचाही बैठकीच्या विषय पत्रिकेत समावेश आहे. भारत आणि इस्रायल यांच्यामधला द्विपक्षीय गुंतवणूक करार आजपासून लागू झाला आहे. नवी दिल्लीत गेल्या वर्षी या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. हा करार दोन्ही देशांमधले आर्थिक संबंध आणखी दृढ करण्याच्या तसंच गुंतवणुकीसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल आहे असं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे.

0: इराणचे सर्वोच्च नेते असलेले आयातुल्ला अली खोमेनी यांच्या अंत्यविधीला आज इराणमध्ये सुरुवात झाली. इराणी जनता हजारोंच्या संख्येनं या अंत्यविधीत सहभागी झाली. भारताचे प्रतिनिधी म्हणून परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्र मार्गेरेटा तसंच बिहारचे राज्यपाल सय्यद अता हसनैन या कार्यक्रमाला उपस्थित होते. भारत आणि इंग्लंडमध्ये होत असलेल्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 14 षटकात 3 बाद 138 धावा झाल्या होत्या. या संघात वैभव सूर्यवंशीला स्थान मिळालं आहे. 15 वर्ष आणि 99 दिवसांचा असताना त्याचा भारतीय संघात समावेश झाला. त्यानं सचिन तेंडुलकरचा कमी वयात भारतीय संघात स्थान मिळवण्याचा विक्रम मोडला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान. पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. केंद्र सरकारकडून कांद्याच्या दरात 2,125 रुपये क्विंटल पर्यंत वाढ. आणि इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा भारताचा निर्णय. वैभव सूर्यवंशीचा संघात समावेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: सामने के चौड़े मैदान में सन्नाटा छाया हुआ था. मिस जोशी को ऐसा मालूम हुआ मानो आपके मंच पर खड़ा बोल रहा है. उसका शांत सौम्य विषादमय स्वरूप उसकी आंखों में समाया हुआ था.
2: सुनो कहानी के अंतर्गत अभी आप सुन रहे थे मुंशी प्रेमचंद की कहानी विश्वास का पहला भाग. इसका दूसरा भाग आपको सुनवाएंगे अगले हफ्ते हवा महल के अंतर्गत सुनो कहानी में. वाचन स्वर था अमरकांत दुबे का. इस कार्यक्रम में प्रस्तुति सहयोग आकांक्षा सिंह का. विविध भारती की ओर से इस कार्यक्रम के प्रस्तुतकर्ता हर्षवर्धन गवई.
3: सुनो कहानी.

Thank you.

0: player of the match. And that's the end of this news bulletin.
1: श्रोते हो, रात्रीचे 11:10 होत आहेत. याचबरोबर अस्मिता वाहिनीचं प्रसारण इथेच समाप्त होत आहे. जय हिंद.

0: player of the match. And that's the end of this news bulletin.
1: श्रोतेहो, रात्रीचे 11:10 होत आहेत. याचबरोबर अस्मिता वाहिनीचं प्रसारण इथेच समाप्त होत आहे. जय हिंद.